रामकृष्ण हरी अक्षर सोबत आली की निर्माण होतात शब्द आणि शब्द एकत्र येणं म्हणजे वाक्य आणि वाक्याचा संग्रह म्हणजे पुस्तक किंवा संभाषण. पण शब्द व वाक्य कशी बोलावी, केव्हा बोलावी, कोणत्या स्वरात बोलावी ह्याचं जर ज्ञान नसेल तर त्याचे अर्थ बदलायला वेळ लागत नसतो. म्हणतात की शब्दांना दात नसतात, पण मनाला जखम करून जाण्याची त्यात शक्ती असते. भिंत उभी न करता माणसं तोडून टाकण्याचे पूर्ण सामर्थ्य शब्दात असतं. पण हेच शब्द जेव्हा आपुलकीच्या आणि स्नेहाच्या माध्यमातून येतात तेव्हा अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज जाणवत असतात. शब्दांची शक्ती जो ओळखतो तो त्याचा योग्य वापर करून जग जिंकू शकतो. पण हीच शब्द जर का उग्रता, द्वेष, राग, हेवा आणि प्रतिशोधाच्या भावनेतून येत असतील तर ते नक्कीच सर्वत्र विष लावण्याचे काम करतील. म्हणून शब्द सांभाळा. रामकृष्ण हरी.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याचविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीस पत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्राने दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिकमध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
2: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग.
3: सवा मोठं विचित्र आहे. चांगल्या गोष्टी तो स्वेच्छेने स्वीकारतो, वाईट गोष्टी त्याला नकोशा असतात. चांगल्याकडं, सुंदरतेकडं आकृष्ट होणं हा माणसाचा धर्मच आहे. किंबहुना सगळ्याच गोष्टीकडे मनुष्य उल्लसित आनंदी वृत्तीनं पाहत असतो, पण हे करीत असताना याची दुसरी बाजूही माणसानं लक्षात घेतली पाहिजे. काळ्या ढगाला पांढरी किनार असते हे खरंच, पण शुभ्र चंद्रावरही काळा ढग असतो हेही लक्षात असावं. आता याचा अर्थ असा नव्हे की माणसानं प्रत्येक गोष्टीची वाईट बाजूच लक्षात घ्यावी. ही कृष्णभक्ती माणसाचं आयुष्य उजाड करून टाकील. चांगलं वाईट, सुंदर असुंदर यांचा स्वीकार करताना माणसानं तोल राखला पाहिजे, अधिक व्यापक दृष्टी ठेवली पाहिजे. हीच कल्पना या एका सुभाषितात सांगितलेली. नंदत्युदित आदित्ये नंदत्य स्तमिते हनी आत्मनो नाव बुद्धयंते मनुष्या जीवन यक्षम. सूर्य उगवल्यावर माणसाला आनंद होतो, प्रकाशानं दिवस नाहून निघतो आणि माणसाच्या दैनंदिन जीवनाला गती येते. दिवस कर्तृत्वासाठी आहे हे आव्हान मनुष्य उमेदीनं स्वीकारतो. सूर्य अस्ताला जातानाही माणसाला आनंद होतो, कारण रात्र विश्रांतीसाठी आहे. खरं तर विश्रांतीची आशा आहे म्हणूनच मनुष्य दिवसभर धडपडतो. रविवार आहे म्हणूनच आठवड्याभर काम होतं. सूर्याचं असं स्वागत करताना मनुष्याला एका गोष्टीचा विसर पडतो की गेल्या दिवसाबरोबर त्याचं आयुष्य एक दिवसानं कमी झालंय. हा व्यापक विचारही काहीसा कटू असला तरी माणसानं लक्षात घेतलाच पाहिजे. आणि याच कारणासाठी लाभलेला दिवसाचा माणसानं जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. लाभलेला दिवस सत्कर्मी लावायचा असेल तर सत्कर्माची कल्पना स्पष्ट झाली पाहिजे. पाप केलं असं म्हणताना आपण कृतीतल्या पापाला महत्त्व देतो, किंबहुना तेच खरं पाप असं आपण समजतो, पण हे योग्य नाही. कृती एकदम घडत नाही, तिच्या मागं काही मानसिक प्रक्रिया असतेच. यालाच गीतेत कर्मचोदना असं म्हटलंय. विचार ही पहिली अवस्था, नंतर उच्चार आणि शेवटी प्रत्यक्ष क्रिया. उच्चारापेक्षा इतर दोहोंना महत्व अधिक. अशाच अवस्था पापाच्या बाबतीत असतात. त्या सांगणार हे सुभाषित. कायेन कृते पाप मनसा संप्रधार्य तत् अंध्रतम जिव्हया चापी त्रिविधम कर्मपातकम. मनानं विचार करून मनुष्य शरीरानं पाप करतो, जिवेनं वाईट बोलतो. पाप कर्म तीन प्रकारचे आहे, याचा अर्थ वाईट गोष्टीचा उच्चार किंवा विचार हे सुद्धा तिच्या कृती इतकंच पाप आहे. किंबहुना कायिक वाचिक मानसिक हे तीनही प्रकारचं कर्म चांगलं असणं हे खरं सत्कर्म. चांगलं कर्म करीत असता वाईट भाषा वापरणं हेही पापच, किंवा शब्द चांगले वापरून कर्म वाईट करणं हा सद्विचार नव्हे. विचार उच्चार आणि आचार यांची सारखीच चांगली पातळी ही खरी सुधारणा. समाज सुधारणेची अग्रणी अगरकर यांनी सुधारणेची हीच व्याख्या सांगितली आहे. निदान शब्दानं तरी माणसानं कडवट होऊ नये, वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगायला शिकलं पाहिजे. पण बहुधा होतं उलट, चांगली गोष्टही आपण वाईट शब्दात मांडतो आणि चांगुलपणा घालवून बसतो. म्हणून दिवस सत्कारणी लावायचा.

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या स्वामिनी या सदरात मी आर जे शुभांगी तुमचं स्वागत करते. श्रोतेहो, स्वामिनी या आपल्या विशेष सदरात आपण कर्तृत्ववान महिलांना आमंत्रित करून त्यांच्याशी मुलाखत तिथून संवाद साधत असतो आणि जाणून घेत असतो त्यांच्या प्रवासाचं, त्यांचा आजपर्यंत राबवलेल्या उपक्रमांचा दिलखुलास चर्चांमधनं गप्पा करत असतो. तेव्हा आज सुद्धा आपल्या सोबत आहेत सौ शुभांगी सुरेश बडगुजर, ज्या लिटिल चॅम्प्स इंग्लिश स्कूल पिंपरी तालुका धरणगाव जळगावच्या प्रिन्सिपल आहेत. आणि त्यांचा हा प्रवास कसा होता आतापर्यंतचं ते सगळं आपण त्यांच्याशी गप्पांमधनं जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद, आभार.
0: आणि छान तुमची स्कूल आहे. मला सांगा ना, ही स्कूलची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: असं म्हणतात की आपल्याला लहानपणी आपण काहीतरी करणार आहोत त्याचा आपण लहानपणी तो आपण जोपासत असतो, साठवत असतो. आपल्याला काहीतरी करायचं आहे आपण ठरवत असतो. तसंच एक माझं असं कुटुंब हे जे असतं मध्यमवर्गीय, म्हणजे वडील शिक्षक होते, हाडाचे शिक्षक. आणि वडिलांची घरात जी शिस्त होती ती अंगाला अशी भिनलेली होती पूर्ण. सकाळचं उठल्यापासूनचं वडिलांचं, सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांच्या आंघोळी व्हायला पाहिजे. आम्ही 5 बहिणी 1 भाऊ असा मोठा परिवार आमचा होता, सोबत आई. पण सगळ्यांची आंघोळ व्हायला पाहिजे, केस विंचरण्याचं वडील घ्यायचे, अक्षरशः वडील पूर्ण तयारी करून द्यायचे, नंतर प्रत्येकाचा अभ्यास वडील विचारून घ्यायचे. तो एक जाणवायचं की आपले वडील आपल्यासाठी किती करतायत, सगळं काही आपल्याकडनं करून घेत आहेत. आणि वडील जी मेहनत घेतात, एक शिक्षक काय करू शकतो, ते आम्ही त्यावेळेस सगळं अनुभवलं, पाहिलं. आणि त्यावेळेस वाटलं की आपण भविष्यात फक्त शिक्षक बनायचं आणि असेच विद्यार्थी आपल्या हातून घडवायचे. म्हणजे वडिलांनी आम्हाला मुलांना घडवलं, पण त्यावेळेचं स्वप्न होतं की आपण मुलांना घडवायचं. आणि माझंही शिक्षण हे ग्रामीण भागात झाल्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी नेमकी कसली गरज असते हे विद्यार्थ्यांनी ओळखलं होतं, पप्पा म्हणजे माझ्या वडिलांनी ओळखलं होतं. आणि विद्यार्थ्यांमध्ये ते गुण ते विकसित करत होते. त्या गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर मला वाटलं की मी सुद्धा पुढे जाऊन एक शिक्षक बनावा, आणि ते काम मी केलेलं आहे.
0: वा वा, खूपच छान आठवणी आहेत बालपणीच्या. आणि ते संस्कार नकळत तुमच्यावर घडत गेले आणि त्यानुसार तुम्ही सुद्धा हा शिक्षकाचा जो मार्ग आहे तो निवडला आणि त्यात तुम्ही यशस्वी सुद्धा होत आहात. तर सुरुवातीच्या काळात शाळा सुरू करताना नेमके कुठले आव्हानं तुम्हाला त्यांना चॅलेंजेसला सामोरं जावं लागलं?
1: छोट्याशा गावात, एक ग्रामीण भागात शाळा सुरू करायची म्हणजे सर्वप्रथम तुमच्या डोळ्यासमोर येतो पालकांची जी शंका असते, नवीन स्कूल असतं, नवीन शाळा असते, तर पालकांचा पाहिजे तेवढा विश्वास नसतो.
0: बरोबर.
1: पालकांना असं वाटतं की आता इथे आपण आपल्या मुलांचं भविष्य या टीम सोबत देणार आहोत, तर ते कितपत आपल्या मुलांचं भविष्य सांभाळणार आहेत. विश्वास ठेवायला पालक सुरुवातीला तयार नसतात.
0: बरोबर.
1: पण जो माझा अनुभव होता त्या अनुभवाच्या जोरावर मी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना आपलंसं केलं. आपलंसं केल्यानंतर विद्यार्थ्यांना गरज कसली आहे त्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचले. आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देता देता फक्त पुस्तकातून ज्ञान न देता कृतीयुक्त शिक्षण देण्याचा मी प्रयत्न केला. आणि कृतीयुक्त शिक्षण दिल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या शिक्षण घेताना फार सोप्या पद्धतीने ते शिक्षण घेत गेले. म्हणजे पुस्तकी ज्ञान तर मिळत गेलं, त्यानंतर त्यांना संस्कारही मिळले. आणि संस्कार मिळता मिळता पालकांना आपल्यामध्ये असलेले, विद्यार्थ्यामध्ये आपल्या पाल्यामध्ये जे गुण दिसत आले त्यामुळे पालकांचा सहज विश्वास बसत गेला की ज्या ठिकाणी मी माझ्या पाल्याचं भविष्य सोपवलेलं आहे ते योग्य व्यक्तीकडे मी सोपवलेलं आहे अशी त्यांना खात्री झाली. आणि माझं स्कूल पुढे थोड्या थोड्या याच्याने कासवाच्या गतीने पुढे होत चालतंय.
0: वा वा. म्हणजे तुमची शाळा सुरू करताना सगळ्यात मोठं आव्हान जे असतं की पालकांचा विश्वास संपादन करणं, ते रिझल्ट तुमच्याकडनं त्यांना मिळाले, त्यांचं समाधान झालं आणि त्यामुळेच तुमची शाळा ही उत्तरोत्तर प्रगती करत गेली. खूप छान असा प्रवास आहे. तर मग पालकांचा आता सहभाग आणि त्यांचा सपोर्ट कसा असतो?
1: पालकांचा सहभाग अतिशय सुंदर आहे प्रत्येक गोष्टीला. पालक म्हणजे जर आपण म्हटलं की विद्यार्थ्यांना आम्हाला एखाद्या व्हिजिटला न्यायचं आहे किंवा एखाद्या कार्यक्रमात पार्टिसिपेट करायचं आहे, पालक बिनधास्त असतात. मॅडम तुम्ही करून घ्याल, त्यांना 100% खात्री असते. आणि कुठल्याही गोष्टीला आजपर्यंत मला पालकांचा नकार आलेला नाही. म्हणजे जरी मी आज म्हटलं की मला रेडिओ मन भवनला माझ्या विद्यार्थ्यांना आणायचं आहे, तर 100% पालक म्हणतील मॅडम किती वाजता जायचं आणि किती वाजता यायचं, एवढंच मला पालकांचं विचारणी असेल. आणि पालक उत्सुक असतात की आज माझ्या मुलांना एक नवीन त्यांना गुण मिळणार आहे, नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांबरोबर पालकही या गोष्टींसाठी खूप कुठल्या गोष्टीची एक्साइट असतात, वाट पाहत असतात.
0: वा वा, छानच छानच. पण मग मॅडम मला सांगा ना, तुमची ग्रामीण भागात एक शाळा सुरू करणं, ती मॅनेज करणं, व्यवस्थापन सांभाळणं, या सगळ्या गोष्टींचा प्रवास नेमका तुमचा कसा होता?
1: ग्रामीण भागात शाळा चालू करताना जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आधी जागेची व्यवस्था करावी लागते, नंतर मग आपल्याला शिक्षकांची टीम पाहिजे असते.
0: बरोबर.
1: शिक्षक घेताना म्हणजे मुलांना आई बनून काम करण्यासाठी योग्य टीम पाहिजे असते. पालकांचा आपल्याला सपोर्ट पाहिजे असतो. आणि आपण प्रत्येक कार्यक्रम केलं, कार्यक्रम करत गेलो, मुलांना त्या पालकांना घरी जाऊन मुलांनी ते आपल्या पालकांसमोर प्रेझेंट करणं, सांगणं, मांडणं, कुठलीही गोष्ट ती जर व्यवस्थितपणे केली तर पालक आनंदी होतात आणि कुठल्याही गोष्टीसाठी ते आपल्याला सपोर्ट करायला तयार असतात.
0: बरोबर.
1: म्हणजे जे माझ्यासाठी होतं की ग्रामीण भागात मला शाळा चालू करण्यासाठी जो आव्हानात्मक वाटत होतं, ते माझा पालक वर्ग होता, त्यांनी मला योग्य सहकार्य केलं. यासाठी माझ्या वडिलांची, भावाची खूप मोठी ताकद माझ्या मोठे मागे होती. म्हणजे माझं कुटुंब हे शैक्षणिक वारसा घेऊन चाललेलं आहे माझ्या घरात. आजपर्यंत आम्ही पाचही बहिणींपैकी चार बहिणी शिक्षिका आहेत.
0: क्या बात.
1: बहिणी शिक्षिका आहे, भाऊ शिक्षक आहे, मेवणे शिक्षक आहे, माझ्या आत्याच्या मुली आहेत त्या पण शिक्षिका आहेत, काकांचे मुलं शिक्षक आहे. हा मोठा शैक्षणिक वारसा पाठीमागे आहे, त्यामुळे काम करण्याचा हुरूप मला कधी कमी झाला नाही आणि ऊर्जा, प्रेरणा ही सगळी माझी कुटुंबाकडून मला मिळत असते.
0: वा वा, खरंच छान. पण मला सांगा ना, तुमच्या शाळेची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत? म्हणजे इतर शाळांपेक्षा तुमची शाळा वेगळी कशी ठरते, त्याबद्दल सांगा ना.
1: इतर शाळांपेक्षा माझी शाळा असं आहे की माझ्या शाळेमध्ये शिक्षणाबरोबर संस्कार आणि कृतीयुक्त शिक्षण यावर खूप भर दिला जातो.
0: बर.
1: नंतर विद्यार्थ्यांचा पुस्तकातून शिकण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून जर आपण मुलांना शिक्षण दिलं तर त्यांच्या ते लवकी म्हणजे लवकर ते पान पसत रुस्त.
0: बरोबर.
1: प्रत्येक गोष्टीचा त्यांना अनुभव येत जातो. आणि शाळेमध्ये आम्ही काय करतो की महाराष्ट्रातले जे सण आहेत, सणवार आहेत, उत्सव आहेत, किंवा इव्हन प्रत्येक दिवस आहे, आता आपल्या भागात आपण जसं म्हणतो एक रोज डे साजरा केला जातो, पण आम्ही शाळेत रोज डे साजरा न करता मातृपितृ दिवस साजरा केला जातो. म्हणजे विद्यार्थी त्या दिवशी आपल्या माता पितांना आम्ही शाळेमध्ये आमंत्रित करतो. विद्यार्थी जे आहेत घरूनच थाळी सजवून आणतील, आपल्या माता पितांचे अक्षरशः आपलं गंगाड असतं पौराणिक पद्धतीने, त्याच्यात पाय धुतील, रुमालाने पाय पुसतील, म्हणजे इतकी सुंदर पूजा करतात ती विद्यार्थी आपल्या माता पितांचं. तो एक मातृपितृ दिवस होतो. आजोबा आजींसाठी एक सुंदर छान दिवस साजरा केला जातो. नंतर आजोबा आजींसाठी ट्रेनिंग असतं, कारण की सगळ्यात महत्वाचा विद्यार्थ्यांसाठी किंवा पाल्यासाठी आपला आजी आणि आजोबा हा सगळ्यात खास मित्र मैत्रीण आहेत.
0: अगदी अगदी. आपण म्हणतो ना दुधापेक्षा दुधावरची साय आवडते, त्याप्रमाणेच ते नातं असतं.
1: कारण आपल्या आयुष्यात आपण अजून शिकत आहोत.
0: हो.
1: त्यांचं शिकणं झालेलं आहे आणि ते अनुभव त्यांनी जे घेतलेले आहेत त्यातून मुलगा आपल्या नातूला, नातीला ते जे शिकवणार आहेत ते आपण कधी शिकवू शकणार नाही. म्हणून आजी आजोबांसाठी सगळ्यात पहिलं माझं ट्रेनिंग सेशन असतं. नंतर प्रत्येक म्हणजे काका काकू आहे, आजूबाजी आहे, मामा मावशी आहे, यांच्या सगळ्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला जातो. नंतर आपलं प्रत्येक सणवार साजरे होतात, पुण्यतिथ्या, जयंती साजरे होतात, म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर संस्कारही दिले जातात. हेच आमच्या शाळेचं खास वैशिष्ट्य.
0: छान छान. पण मग आजच्या आधुनिक काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार आणि सगळं देत असताना याचा समतोल तुम्ही कसा साधता?
1: शाळेत शिक्षणाबरोबर शिस्त आणि संस्कार यावरही खूप लक्ष दिलं जातं. नंतर विविध सण उत्सव आपण साजरे करतो. गावात कधी कधी आपण रॅल्या घेतो. जसं दिवाळी सण आहे 5 दिवसाचा, तर दिवाळीचा सण साजरा करताना आम्ही आधी आपल्या गावातूनच सुरुवात करतो. म्हणजे ऑनलाईन शॉपिंग बंद करा. मग गावातली छोटी छोटी दुकानं असतात तिथे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नेतो. शाळेतूनच त्यांना पैसे द्यायचे, पंत्या घ्यायच्या, पंत्या घेण्यापासूनची सुरुवात असते, उपणे घेण्याची सुरुवात असते. म्हणजे सण कसा साजरा केला जातो, पुस्तकाचं ज्ञान तर आम्ही भरपूर दिलं जातं, रोजचा अभ्यास भरपूर घेतला जातो. आमच्या प्रार्थनेच्या टायमाला सर्कल टाइम असतो असेंब्लीच्या वेळेस, त्यावेळेस आम्ही ताजा खबर असते. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींचं असतं, पण प्रॅक्टिकल जे आज मुलांना संस्कार दिले गेले पाहिजे. तसं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की दीपोळी ही 5 दिवसाची आमच्या शाळेमध्ये होत असते. मुलांचं अभ्यंग स्थान होतं.
0: वा वा.
1: आपलं गोमातेचं पूजन असतं. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण मुलांना योग्य वेळी देत गेलो तर असं फार वर्षभरात आपल्याला कष्ट करावे लागत नाही. म्हणजे दसरा आला की दसऱ्याच्या वेळेस तुम्ही योग्य पद्धतीने मुलांना दसरा कसा साजरा केला जातो याविषयी माहिती द्या.
0: प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण दिलं जातं.
1: त्यामुळे असं कधी मला कुठल्या गोष्टीचं आव्हान वाटलंच नाही. आणि आहेत, आपल्याला वडिलांचं गायडन्स मिळत आहे, पालकांचा सपोर्ट मिळत आहे, माझी शिक्षक टीम जी आहे ती 100% पॉवरफुल आहे. आजच्या जे शिक्षकाने पाहिजे तो शिक्षक, प्रत्येक शिक्षक माझ्याकडे आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही या म्हणाला घाबरत नाही, प्रत्येक गोष्ट सामोरी म्हणजे समोर जाऊन आम्ही फेस करत असतो.
0: पुस्तकी शिक्षण तर शाळेत मिळतच असतं, पण खरी आजच्या काळातली गरज आहे ती म्हणजे संस्कार मूल्य रुजवण्याची, आणि प्रत्यक्ष कृतीतून हे शिक्षण विद्यार्थ्यांना देणं ही खरंच तुत्त असा उपक्रम आहे. आपण एक उदाहरणच द्यायचं म्हटलं तर सायकल शिकायची कशी याचं पुस्तकी वाचन करून दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष तिचं प्रॅक्टिकली जर नॉलेज दिलं ती सायकल पटकन तो विद्यार्थी शिकतो आणि आजन्म ते लक्षातही
1: राहतं.
0: तर हे छान असं सगळंच आहे तुमचा प्रवास. पण मला सांगा ना, आजपर्यंतच्या प्रवासातला तुमचा असा अविस्मरणीय क्षण कुठला आहे का की जो माझ्या लक्षात राहिला, मी कधीच विसरू शकत नाही?
1: म्हणजे असं होतं मॅडम, ज्यावेळेस माझ्या स्कूलचा एक प्रोग्राम होता, अॅन्युअल प्रोग्राम, आणि बऱ्याच वर्षानंतर मला एक बाळ झालं म्हणजे माझं खुश. तर त्यावेळेस प्रोग्रामच्या वेळेस मला माझ्या बाळाची तब्येत अचानक खूप बिघडली.
0: बर.
1: आणि तब्येत बिघडल्यानंतर बाळ इकडे झोळीमध्ये होतं समोरच्या, म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेस मी एका बाईच्या ताई होत्या त्यांच्या घरी मी त्याला निजवलं होतं, झोपवलेलं होतं. आणि त्या दरम्यान 2-3 पॅरेंट्स आले, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही लक्ष ठेवा म्हणून. म्हणजे मॅडम बाळ खूप रडतोय खूप रडतोय. मग शेवटी मी गेली आणि त्यावेळेस मला माझे पालक म्हटले की मॅडम कार्यक्रम सोडा, कार्यक्रम आम्ही हँडल करतो. माझ्या गावातल्या लोकांनी डायरेक्ट सांगितलं कार्यक्रमाची चिंता करू नका, म्हणजे शेवटचे जे 1.5 ते 2 तासाचा जो कार्यक्रम होता पालकांनी हँडल केला आणि मला जळगावला माझ्या बाळासोबत पाठवलं आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. नंतर दुसरा प्रसंग, शाळा ग्रामीण भागात आहे, थोडस काहीतरी कुठे कमी जास्त होत असतं, पण माझा पालक वर्ग केव्हाही माझ्या पाठीशी खंबीर आहे. म्हणजे आज काही असलं तर माझ्या मागे एखादा मुलगा जरी शाळेतून राहिला किंवा घरी जाण्याच्या तो वेळेवर नाही पोहोचला तर पालकच सांगतात की मॅडम थांबा आम्ही पोहोचून देतो, काळजी घेऊ, टेन्शन घेऊ नका. म्हणजे ह्या गोष्टी माझ्यासाठी फार अविस्मरणीय आहेत.
0: बरोबर.
1: नंतर माझा जो विद्यार्थी असेल एखाद्या वेळेस, म्हणजे आपण म्हणतो की तो कमी बोलतो आणि ज्यावेळेस तो स्टेजवर येऊन फळफळ बोलतो आणि पालकांच्या ज्या प्रतिक्रिया असतात, तो माझा अनुभव जो तो अविस्मरणीय अनुभव असतो, त्याचं समाधान फार वेगळं असतं.
0: आणि तीच खरी एका शिक्षकासाठी खास संपत्ती असते असं मला
1: वाटतं.
0: विद्यार्थ्यांचं यश हीच खरी संपत्ती.
1: बिलकुल बिलकुल.
0: पण मग लिटिल चॅम्प स्कूलसाठी तुमच्या भविष्यातली स्वप्न काय आहेत त्याबद्दल सांगा ना.
1: लिटिल चॅम्प्स जी शाळा आहे माझी, ती एक भविष्यात माझं स्वप्न आहे की माझी शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट शिक्षणाचं केंद्र बनावं. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण, नंतर चांगले संस्कार आणि उज्ज्वल भविष्य मिळावं यासाठी माझा अधिक प्रयत्न असेल आणि शाळा प्रगत करण्यासाठी मी 100% प्रयत्न कायमस्वरूपी करणार आहे.
0: ग्रामीण भागातल्या मुलींनी शिक्षणात पुढे यावं यासाठी नेमकं तुम्ही त्यांना काय सांगाल?
1: मुलींचं शिक्षण हे समाजाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचं आहे. प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी मिळाली तर ती स्वतः सक्षम बनते आणि समाजालाही पुढे घेऊन जाते. त्यामुळे पालकांनी मुलींना नक्कीच शिक्षण द्यावं असं मला पालकांना हात जोडून विनंती आहे, आग्रह आहे.
0: खूप छान मॅडम, तुमचा सगळा प्रवास खूपच प्रशंसनीय आहेच. पण मग छोट्या गावात सुद्धा काहीतरी मोठं करून दाखवण्याचं स्वप्न अनेक लोक बघत असतात, त्यांना तुम्ही नेमकं काय सांगाल?
1: सगळ्यांना एकच माझं सांगणं आहे की स्वप्न पाहायला कधी घाबरू नका, मोठं स्वप्न बघा आणि तुमची जर मेहनत असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, विचार सकारात्मक असतील तर तुम्हाला यश हे नक्की मिळणार आहे. तुमचे जिद्द, तुमचे सतत नेहमी असलेले प्रयत्न, त्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळेल असं मला सांगावं असं वाटतं. आणि छोट्या ग्रामीण भागातूनही आपण खूप मोठी प्रगती करू शकतो.
0: क्या बात आहे, खूप छान असा महत्वाचा संदेश मॅमने दिलेला आहे. आपल्या क्षमता ओळखा, त्यांना फुलवा आणि त्या क्षमतांना कसे पंख देता येईल याचा जर आपण नीट विचार केला आणि आपल्या स्वप्नांना बळ दिलं तर नक्कीच यशाचं शिखर आपण छानपैकी गाठू शकतो असा महत्वाचा संदेश मॅमने या संवादातून आपल्याला दिलेला आहे. मॅडम, या ठिकाणी आपण आलात, आपला वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा केल्या त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या टीमतर्फे आपले मनस्वी आभार.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.
0: थँक्यू.
1: थँक्यू.

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रेडिओ मन भावन 90.8 FM वर येत आहे मूड्स अँड म्युझिक, एक खास टॉक शो आरजे शुभांकी सोबत. कधी गाण्यांमध्ये हरवलेलं मन, कधी आठवणींमध्ये गुंतलेलं मन, तर कधी प्रेमाच्या लयीत झुलणारं मन. म्हणूनच तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से. तर मग रहा तयार, लवकरच फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर आरजे शुभांगी सोबत मूड बनवा म्युझिकच्या तालावर. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत करते. श्रोतेहो, संगीत, संगीतात अशी जादू आहे की आपण देहभान विसरतो, हो ना? तर आज आपल्यासोबत एक विशेष पर्सनॅलिटी स्टुडिओमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्या म्हणजे सौ मृणालिनी प्रद्युम्न करंदीकर गाडगीळ. यांचं शिक्षण BCOM तसंच संगीत विशारदसुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे लग्नानंतरसुद्धा त्यांनी त्यांचं शिक्षणाचं कार्य जे आहे ते निरंतर चालू ठेवत त्यांनी त्यानंतर ॲडिशनल BA प्लस MA म्युझिक केलेलं आहे कम्प्लीट. आणि त्या संगीत अलंकारसुद्धा आहेत. तर संगीत क्षेत्रातील एक अशी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आज मुलाखतीसाठी उपलब्ध झालेले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याशी गप्पा करणारच आहोत आणि त्यांचा सांगीतिक प्रवास जाणून घेणार आहोत. त्यांचे विचार, त्यांचे अनुभव यातून आपल्याला नक्कीच संगीतविषयक मार्गदर्शन मिळेल अशी मी खात्री करते. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: तुमचं रेडिओ मनभावन टीमतर्फे मी हार्दिक स्वागत करते.
2: धन्यवाद.
1: मॅमबद्दल सांगायचं म्हटलं तर मॅमचा एक आनंदी नावाचा ग्रुप आहे ज्यामध्ये विविध कलाकारांसोबत त्या डोहळे जेवण, बारसं असेल किंवा भजन, मंगळागौर असे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं त्या आयोजनसुद्धा करत असतात आणि त्यातून आनंद मिळवत असतात. तर असं हे बहुगुणी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत स्टुडिओत लाभलेले आहेत. मॅम, सुरुवातीला मला तुमच्या बालपणाविषयी सांगा ना, म्हणजे तुम्ही मूळच्या कुठल्या आणि तुमचा प्रवास कसा होता?
2: मी मूळची बुलढाण्याची. आम्ही मोठं कुटुंब, 5 बहिणी आणि 2 भाऊ आणि मी त्याच्यात सगळ्यात लहान, त्यामुळे सगळ्यात लाडकी. आई वडिलांना अशी खूप अपेक्षा होती की हिने खूप संगीतामध्ये कार्य करावं आणि त्याप्रमाणे मी लग्नाच्या आधी विचारत केलं. लग्नानंतर सासर पण इतकं कौतुक करणारं मिळालं आणि इतकं प्रोत्साहन देणारं मिळालं की त्यामुळे मी संगीतामध्ये कॉलेजमध्ये सर्व्हिस करायची होती म्हणून ॲडिशनल BA केलं, कारण की BCOM होतं म्हणून. त्याच्यानंतर MA केलं आणि अलंकारसुद्धा केलं. सासूबाईंची भयंकर मदत झाली शिकताना, मिस्टरांचंही प्रोत्साहन होतंच, त्यामुळे मी ते करू शकले. आणि नंतर मी कॉलेजमध्ये सहप्राध्यापिका म्हणून नोकरीला लागले.
1: खरंच एका महिलेला जर सक्सेसफुल लाईफ जगायचं असेल तर त्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. जर फॅमिलीचा सपोर्ट नसेल तर इच्छा असूनसुद्धा काही महिला आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाहीत. यानंतर मला सांगा ना, तुम्हाला असं लहानपणापासून संगीताची आवड होती, घरात काही बाळकडू होतं?
2: हो, माझी आईसुद्धा वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा हार्मोनियम शिकत होती आणि तिच्याकडून मला प्रोत्साहन मिळालं की नाही, या वयात सुद्धा जर यांना शिकायची एवढी इच्छा आहे तर आपण सुद्धा आतापासूनच शिकलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी करता येईल. म्हणून तेव्हापासूनच मला आवडही होती आणि मी त्याप्रमाणे शिकले देखील.
1: तुमचं विशेष प्रभुत्व गायनात की वादन वगैरे?
2: नाही, गायनामध्ये.
1: गायनामध्ये छान. तर विशारद तुम्ही कम्प्लीट केलं मग असं करत करत?
2: विशारद मी कम्प्लीट केलं, बर्दापूरकर म्हणून बुलढाण्याला आहेत, आता नाही येते, त्यांच्याकडे माझं विशारद प्रथम श्रेणीत नव्हे, पहिल्या नंबरने मी पास झाले आणि नंतर लग्नानंतर मात्र मी बाकी शिक्षण घेतले.
1: तर एकंदर तुमचा सांगितलिक प्रवास जो आहे तो कुठल्या वयाच्या कुठल्या वर्षापासून सुरू झाला?
2: मी 6वीत असताना पहिली परीक्षा दिली.
1: अच्छा.
2: तेव्हापासून माझं शिक्षण सुरू झालं
1: निरंतर.
2: 10वीत वगैरे सुद्धा क्लास सुरूच ठेवला होता, फक्त परीक्षा 10वी 12वीच्या तेव्हा दिल्या नाहीत, पण क्लास सुरूच ठेवला होता. आणि एकीकडे BCOM झाले आणि एकीकडे विशारद झाले.
1: अरे वा,
2: असं माझं दोन्ही पूर्ण.
1: खूप छान, खूप छान. तर गायनाची विशेष आवड होती, त्यासाठी तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या असतील, त्यांच्याबद्दल सांगा.
2: अडचणी खूप आल्या. असं की माझी मैत्रीण जी होती, आम्ही दोघी जणी विशारदला होतो, तिची सकाळची शाळा असायची आणि माझं दुपारचं कॉलेज असायचं, आणि सर शिकवणारे जे होते ते बीएड कॉलेजला लेक्चरर होते, त्यांचं सुद्धा कॉलेज दुपारीच असायचं. त्यामुळे आम्ही सकाळी 5 वाजता उठून मी तिच्याकडे जायची, आम्ही दोघी जणी सरांकडे जायचो, किल्ली घेऊन क्लासवर जायचो, तंबोरा वगैरे काढून आम्ही सुरू करून द्यायचो, आणि मग सर आटपून यायचे, कारण की सरांना पण बाकी क्लास आणि कॉलेज असायचं. अशा तऱ्हेने आम्ही शिकलेलो आहे, पण आम्हाला खूप छान शिकायला त्यामुळे मिळालेलं आहे आणि खूप आनंद वाटतोय.
1: हो ना, म्हणतात ना आवड असली की सवड नक्कीच मिळते, तर तशी तुम्ही सवड काढून तुमचं जे गायनाची कला आहे ती विकसित केली, आणि त्यानंतर तुम्ही विशारद तर केलं म्हणता, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठले छंद आवड?
2: हा, मी नाटकांमध्ये सुद्धा कामं केलेली आहेत लग्नाच्या आधी. लग्न झाल्यावर नाही झालं ते शक्य, मुलं बाळ वगैरे, सर्व्हिस, नोकरी आणि संसारामुळे. पण लग्नाच्या आधी मी नाटकांमध्ये कामं केली आणि आकाशवाणी जळगावला सुद्धा बऱ्याच नाटकांमध्ये मी सहभागी झाले आहे.
1: म्हणजे ती सुद्धा एक तुमची वेगळी कला आहे.
2: आणि युववाणी सुद्धा मी मध्ये आकाशवाणीला काम केलं.
1: अरे बाबा, मग तुम्ही हे गायनाचे जो तुमचा अभ्यास झालेला आहे, तर विद्यार्थी घडवले असतील बरेच?
2: खूप, जवळजवळ एखाद 1000 वगैरे विद्यार्थी माझ्याकडे शिकून गेलेले आहेत, अगदी विशारद पर्यंत. अलंकारला म्हणतायत, पण सध्या मीच तयार नाही आहे, कारण की मी तिथे स्टेबल नाही आहे, तर माझ्यामुळे त्यांचं नुकसान होईल, त्यामुळे पुढचे क्लास मी सध्या घेत नाही आहे.
1: संगीत शिकवण्याचा हा प्रवास जो आहे तुमचा, तो कसा सुरू झाला?
2: नाही, प्रवास असा सुरू नाही झाला, जेव्हा अलंकार आणि हे करत होते तेव्हा आधीच्या रागांची माहिती आणि हे असणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे मग असा विचार केला की आपण जर क्लासेस घेतले तर त्यानिमित्ताने आपले आधीचे राग रिव्हिजन होतील, म्हणून शिकवायला सुरुवात केली आणि त्याचा मला खूप फायदा झाला.
1: मला अजून विचार असं वाटतंय की शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्ही कोणत्या गोष्टीवर अधिक भर देत असता?
2: स्वरज्ञानावर. आपल्याकडे हार्मोनियम ही साथीला असते, पण तंबोऱ्यावर शिकवलं तर मुलांचे स्वर जास्त पक्के होतात. अर्थात सुरुवातीला हार्मोनियमवरच शिकवावं लागतं, कारण की मुलांना त्यातलं काहीच माहिती नसतं, पण हळूहळू त्यांना ती माहिती करून देणं अत्यंत आवश्यक आहे.
1: आणखी एक प्रश्न विचारते मी तुम्हाला की शास्त्रीय संगीत आणि आजकालची जी तरुण पिढी आहे ती वेस्टर्न म्युझिक किंवा बॉलिवूड म्युझिककडे जास्त त्यांचा कल असतो, तर हा फरक तुम्ही कसा सांगाल?
2: हा फरक असा आहे की शास्त्रीय म्युझिकमुळे, शास्त्रीय संगीतामुळे आपलं मन डोलतं आणि विदेशी वेस्टर्न म्युझिकमुळे आपलं शरीर डोलतं. तर मन हे केव्हाही डोलणं जास्त आवश्यक आहे, त्यामुळे जास्त समाधान मिळतं. शरीर तर डोलायला हवंच, पण मन डोलणं सुद्धा जास्त आवश्यक आहे.
1: शास्त्रीय संगीताला शिकायला सुरुवात करण्यापूर्वी कुठल्या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे किंवा कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत?
2: शास्त्रीय संगीताचं आवड सगळ्यात महत्वाची आहे, कारण की ती असल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही, आपल्याला इंटरेस्ट वाटत नाही. आणि दुसरं तालज्ञान अत्यंत आवश्यक आहे, कारण की ताल हा बेस आहे, त्यामुळे तालज्ञान आवश्यक आहे.
1: रियाज
2: तर करणं अगदी आवश्यक आहे, आणि त्याकरता वेळ घालवणं, वेळ देणं हे अगदी पहिली गोष्ट आहे, ती अगदी निश्चित व्हायला पाहिजे, तरच आपण त्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो.
1: गायकाच्या गुणदोषांबद्दल काय सांगाल तुम्ही? गायक कसा असावा?
2: गायक गुणदोष नाही बा, प्रत्येकामध्येच असतात, फक्त हातवारे वगैरे जास्त प्रमाणात न करणं हे जास्त चांगलं. आणि चेहरा मुख्य म्हणजे आपला प्रसन्न असणं आवश्यक आहे. चेहरा वेडावाकडा करून गायलं तर ते समोरच्याला बघणाऱ्याला योग्य नाही वाटत. आकाशवाणीला तुम्ही गायलात तर काही संबंध नाही, कारण की चेहरा दिसत नाही. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष सादर करतो तेव्हा चेहरा आनंदी हसरा असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हातवारे, चेहरा चांगला ठेवणं हे आवश्यक आहे, आणि बाकी तर नकोच, मद्यपान वगैरे वगैरे हे तर नकोच.
1: असंही म्हणतात की संगीत हे केवळ शिक्षण नाही, ती एक वेगळी भावना आहे. संगीत म्हणजे भावनाच, आपण ते भाव, आपल्या मनातले भाव त्यातून व्यक्त करतो असतं. त्याला कितपत महत्व आहे?
2: खूप महत्व आहे, अतिशय महत्व आहे, कारण की राग हे आपण कुठल्या मूड निघायचे आहेत हे त्या रागांवर अवलंबून आहे. तर तसा राग निवडणं आणि तो तसा प्रकारे सादर करणं हे अत्यंत आवश्यक आहे.
1: आणखी एक नवीन पिढीच ते अनभिज्ञ आहे गोष्टीपासून. सपोज एखादं गाणं, चित्रपटातली गाणं आपण जर लावलं तर बऱ्याच लोकांना कळत नाही म्हणजे हे कुठल्या रागातील गाणं असू शकतं, तर ते कसं ओळखता येऊ शकतं विद्यार्थ्यांना?
2: राग ओळखणं आवश्यक नाहीये, ओळखायला यायला हवे ही गोष्ट तेवढीच बरोबर आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यामध्ये अभ्यास कराल तर तेव्हा तुम्हाला ते बरोबर लक्षात येईल. पण तुम्ही राग ओळखला म्हणजेच तुम्ही खूप हुशार अशातला काहीही भाग नाही. आणि पुष्कळ वेळा असं सुद्धा असतं की एका गाण्यामध्ये अनेक राग मिक्स केलेले असतात, मिश्र राग असतात, त्यामुळे असं काही तुम्ही पटकन गाणं सुरू झालं आणि तुम्ही राग ओळखला असं सहसा होत नाही. फारच कमी लोकांच्या भक्तीमध्ये तसं होतं. आणि मिश्र राग असतात त्यामुळे तशी काही हे नाही, गरज नाही, ओळखला तर चांगलंच आहे.
1: गुरु शिष्य परंपरा म्हटलं तर आपल्याला जुना काळ आठवतं. आजकाल गुरु शिष्य परंपरा जी आहे ती लोप पावत चाललेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: गुरु शिष्य परंपरा खरं खूप छान होती पण आत्ताच्या काळात ते अशक्य गोष्ट आहे. कारण की इतके व्याप वाढलेले आहेत की फक्त गुरुकडे जाऊन राहणं आणि एकच विद्या घेणं, कारण की फक्त एक विद्या घेतली आणि ती समजा आपण नाही करू शकलो पूर्ण तर आपल्या हाताशी काहीतरी असावं, त्यामुळे बाकी विद्या पण शिकणं आवश्यक आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तरी ते शक्य नाही, पण जिथे आपण आता शिकतो आहे, ज्या गुरुकडे आपण शिकतो आहे, तिथे पूर्ण आपलं डिव्होशन देणं हे अत्यंत आवश्यक आहे.
1: खरं तर गायनात पारंगत असलेल्या एक संगीत तज्ज्ञ आज आपल्यासोबत आहेत, तर नक्कीच आमच्या श्रोत्यांना तुमच्या आवाजाची थोडीशी झलक ऐकायला आवडेल. एखादं भजन म्हणा किंवा कुठलंही तुमच्या आवडीचं
2: एक नाट्यगीत घेते, थोडीशी झलक दाखव.
1: हो हो

0: वाह, क्या बात है, अप्रतिम. अगदी छान असं तल्लीन झालं होतं मन. मॅम, आजच्या पिढीतले जे विद्यार्थी वर्ग आहे, त्यांच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय वेगळेपण जाणवतं?
1: आजची मुलं फार हुशार आहेत. जे आम्हाला आमच्या लहानपणी येत नव्हतं ते सगळं त्यांना, आणि या मोबाईलनी त्यांनी खरंच त्यांना खूप छान घडवलेलं आहे, खूप छान ते शिकलेले आहेत. आमच्या पिढीला ज्या खूप गोष्टी येत नाहीत त्यासुद्धा त्या सहज करतात. आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं या मोबाईलमुळे त्याच्यामुळे इतकं छान सगळं उपलब्ध झालेलं आहे, पण त्याचा फायदा त्यांनी घ्यावा आणि प्रगती करावी असं मला अगदी मनापासून वाटतं.
0: खरंय खरंय, म्हणजे तंत्रज्ञान जरी पुढे गेलंय, त्याचं योग्य वापर करून जर तुम्ही तुमचं नॉलेज वाढवलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो. असं होत नाही की आजकाल बरेच पालकांची कंप्लेंट असते की मुलं सध्या सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असतात, तर विद्यार्थी वर्गांना हेच आपण सांगूया की जर तुम्ही योग्य वापर जर केला तुमच्या विकसित तंत्रज्ञानाचा तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगल्या गोष्टींसाठी फायदा होईल आणि तुम्ही अपडेटसुद्धा राहू शकता. मला सांगा ना, संगीताच्या शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी रियाज किती करणं आवश्यक आहे, म्हणजे किती तास साधारण मुलांनी केला पाहिजे विद्यार्थ्यांनी?
1: किती तास असं म्हणण्यापेक्षा जो रियाज आपण करू, रोज तुम्हाला अगदी 5 तासच रियाज करायला वेळ मिळेल असं नाही, पण जो रियाज आपण करू तो अगदी मनापासून आणि अगदी सगळं तन मन धन त्याच्यामध्ये अर्पण जर केला तर जो आपण रियाज करू तो सुद्धा आपल्याला फायदेशीर.
0: खरंय. आणि शेवटी एक प्रश्न विचार की ती संगीत तुम्ही शिकवत असतात मुलांना, तर त्यातून तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळतं किंवा कुठल्या प्रकारचा आनंद मिळतो?
1: असं म्हणतात की आपण शिकतो त्याच्यापेक्षा जे आपण शिकवतो त्यामुळे आपण जास्त शिकतो. त्यामुळे शिकवण्यामुळे मला अत्यंत आनंद मिळतो, पण या कोरोना प्रकरणामुळे तो क्लासेस ते सगळे बंद झालेले आहेत, पण काही हरकत नाही. तरी सुद्धा जेव्हा केव्हा शिकवायला मिळेल तेव्हा मला शिकवायला आवडतं आणि त्यामधून मी सुद्धा खूप शिकत असते.
0: खरंच खरंच. तर शास्त्रीय संगीत हा बेस आहे प्रत्येक गायकासाठी, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शास्त्रीय संगीत शिकणं खूप जरुरी आहे आणि त्यावरूनच तुमचं पुढील, जर तुम्ही त्या क्षेत्रात करिअर करू इच्छिता तर नक्कीच तुम्ही शास्त्रीय संगीताचं अद्ययावत शिक्षण घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तर मॅडम, जाता जाता तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना, श्रोत्यांना किंवा पालकांना काय सांगाल?
1: शास्त्रीय संगीत खरंच शिका. आणि पालकांना एक विनंती करते की त्यांनी क्लास लावला की आता माझी मुलगी केव्हा स्टेजवर गाईल ही अपेक्षा करू नका, कारण की जेव्हा ती अगदी काही वर्ष त्याचा रियाज करेल तेव्हाच तिचा आवाज तयार होईल आणि तेव्हाच ती चांगल्या प्रकारे गाऊ शकेल. त्यामुळे घाई करू नका, तिला चांगला रियाज करू द्या, तिला चांगलं शिकू द्या आणि मगच तिला परफॉर्म करण्याची संधी द्या.
0: खूप छान मॅडम. तर तुमच्या या सुमधूर अशा अनुभवांनी आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि पुढच्या पिढीला सुद्धा याचं बाळ कडू आणि तुमच्याकडून असेच उत्तरोत्तर विद्यार्थी घडत राहो हीच शुभेच्छा. आणि आज तुम्ही या ठिकाणी रेडिओ मानभावांच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले विचार, आपले अनुभव मांडले, त्याबद्दल रेडिओ टीमतर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मानभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोत्यो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आरजे शुभांगी आणि आजच्या या विशेष मुलाखतीत आपणा सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत एक खास कला शिक्षक. आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांच्या रंगरेषांमधून फुलतात कल्पनांचे विश्व, ज्यांच्या कुंचल्यातून उमटतात भावनांचे सुरेख चित्र. होय, आपण भेटणार आहोत कला शिक्षक अर्थात आर्ट टीचर यांना. ते म्हणजे श्रीयुत सुनील दाभाडे सर, जे कला शिक्षक आहेत मानव सेवा विद्यालय जळगाव इथं. ते केवळ रंगच शिकवत नाहीत तर स्वप्न रंगवायला सुद्धा शिकवतात, बरं का? शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परिघापर्यंत त्यांनी कला शिक्षणात नवनवीन प्रयोग केलेले आहेत. नव्या पिढीला प्रेरणा आणि सौंदर्य दृष्टीसुद्धा दिलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा प्रवास, त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल आणि त्यांच्या रंगीबेरंगी जगाबद्दल. सर नमस्कार.
4: नमस्कार मॅडम.
0: सर, तुमचं रेडिओ मनभावांच्या या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
4: धन्यवाद मॅडम.
0: आणि आपण या ठिकाणी आलात, तुमचे अनुभव जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच आम्हाला सगळ्यांना आहे. तर मला सांगा ना सर, तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला?
4: मला सांगायला आनंद होईल मॅडम. मला लहानपणापासूनच ड्रॉइंगची आवड आहे.
0: बर.
4: निसर्गामध्ये इतके कलर असतात आणि मी लहानपणी खेड्यागावात राहिलेलो आहे, निसर्गाच्या सानिध्यात राहिलेलो आहे आणि मला त्या ठिकाणी वेगवेगळे आकार शोधायला आवडायचे.
0: अरे वा.
4: मी ज्यावेळेस शेतातवर जायचो आई वडिलांसोबत, त्यावेळेस मला त्या झाडांचे वेगवेगळे आकार, त्या फांद्या, त्याच्यातून वेगळे आकार मला शोधायला आवडत असायचे. आणि कधी कधी मी वडिलांसोबत आईसोबत नदी किनारी पण जायचो, तर त्या ठिकाणी नदीमध्ये वेगवेगळे प्रकारचे दगड असायचे.
0: बर.
4: आणि वेगवेगळे रंग सुद्धा मला त्या ठिकाणी सापडायचे. तर मी लहानपणापासूनच मला त्याची आवड निर्माण झाली की मी याच्यात काहीतरी केलं पाहिजे. कॅनव्हसच असलं पाहिजे किंवा आता आपण सगळीकडे बघतो सगळे चित्रकार कॅनव्हसवर चित्र
0: काढतात,
4: पण ज्याच्याकडे काहीच नाही पण त्याने सुद्धा त्याची आवड जोपासली पाहिजे.
0: खरं.
4: कारण निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे.
0: भरपूर. निसर्ग स्वतः एक कलाकार आहे असं म्हणतात.
4: हो, बिलकुल बिलकुल. आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. मी दगड एखाद्या नदी किनारी वाळूवर ठेवायचो, वेगवेगळे आकार तयार करायचो, मला त्याच्यात वेगळे डिझाईन आणि ते करायला खूप आनंद व्हायचा.
0: मुळातच तुमच्या मधला जो कलाकार होता तो मुळापासूनच म्हणजे तुम्हाला गॉड गिफ्ट असते.
4: हो हो, नक्की नक्की.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मग तुम्हाला कधी असं वाटलं की आपण या क्षेत्राकडे जाऊया? प्रेरणा कशी मिळाली?
4: प्रेरणा अशी मिळाली मॅडम की मला माझ्या जो मित्र मंडळी होते लहानपणापासून, ते वेगवेगळ्या क्षेत्रात होते.
0: बर.
4: आणि काही जे आयटीआयला मुलं असायचे, डीएडला मुलं असायचे, ते माझ्याकडनं ड्रॉईंग काढून घ्यायचे. मग मला आवड निर्माण झाली की अरे, हे एवढे डीएड झालेले बीएड झालेले लोक विद्यार्थी माझ्याकडनं चित्र काढून घेतात, मी लहान असताना सुद्धा, आणि त्यांना चांगले मार्क मिळायचे. आणि त्यांनीच सांगितलं की अरे, तू करू शकतो, तुला आवड आहे, तू आमच्या एवढं ड्रॉईंग करून दे. मग तिथून मला चित्रकलेची आवड निर्माण झाली.
0: तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं?
4: माझं शालेय शिक्षण सांगायला आनंद होईल की मी जळगावला शिकलेलो आहे.
0: अच्छा अच्छा.
4: हा, एक प्रसंग सांगतो. माझे आजोबा होते आणि लहानपणी त्यांच्यासोबत चौथीला असताना गडावर गेलो होतो. माझ्या वडिलांनी 120 रुपये दिले होते.
0: अच्छा.
4: हा, खर्च करायला.
0: अच्छा अच्छा.
4: तर आजोबांसोबत गेलो गडावर आणि ते देवीचं मनमोहक सुंदर रूप मला इतकं भावलं की तिथं मी 1 रुपया न खर्च करता चौथीला असताना घरी आलो आणि त्या पैशाचे मी रंग घेतले आणि पहिल्यांदा भिंतीवर देवीचे चित्र काढले.
0: अरे वा.
4: आणि ते लोकांना इतकं आवडायचं की हा एवढासा मुलगा चौथीला असताना हा इतकं सुंदर चित्र काढतोय आणि ते पण ऑइल कलर ने. आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं चित्र आहे.
0: वा वा वा, छान. म्हणजे अतिशय आध्यात्मिक प्रवास तुमचा सुरू झाला. जसं काही पहिलं चित्र तुम्ही ते गॉडेसचं बनवलं, देवीचं बनवलं, खूप छान. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तर कला म्हणजे तुमच्यासाठी नेमकी काय आहे आणि तुम्ही ती विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवता?
4: हे बघा, मी आताच सांगितलं की निसर्गाने आपल्याला सगळं काही दिलं आहे. विद्यार्थी माझ्यासाठी वेगवेगळे विद्यार्थी असतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळे कला असतात आणि त्या कलेचा वापर मी त्यांच्याकडनं करून घेतो, त्यांच्याकडे निर्मिती करून घेतो.
0: बरोबर.
4: आता आपल्याकडे पाहिलं की मी प्रात्यक्षिक मुलांना शिकवतो. आता समजा मला जर निसर्ग समजून द्यायचा असेल तर मी मुलांना वर्गात नाही शिकवत, तर मी शाळेच्या पटांगणात घेऊन जातो. तिथं झाडं असतील, ते पानं पडलेले असतील, त्यांना सांगतो की तुम्ही तुम्हाला जे सापडेल, दगड सापडतील, पानं सापडतील, काळ्या सापडतील, ते गोळा करा आणि त्याच्यापासून तुम्हाला नवीन चित्र तयार करा. ते इतकं सुंदर चित्र तयार करतात मॅडम मुलं की हो.
0: म्हणजे कृतीतून शिक्षण जे आपण म्हणतो ते तुम्ही देत असता मुलांना, खूपच छान. तर पारंपरिक कला ज्या आहेत आपल्या आजच्या डिजिटल युगामध्ये पारंपरिक कला कितपत जपल्या जातात असं तुम्हाला वाटतं?
4: नाही झोपल्या जातात मॅडम पण सांगायला हे पण वाटेल की काही लोक फक्त त्यांना असं वाटतं की ड्रॉइंग काय पेन्सिल आणि कलर आणि काय सर तुम्हाला किती वेळ लागणार 5 मिनिटं लागेल 10 मिनिटं लागतील तुम्ही सहज काढून देतात मग त्याचं महत्व त्यांना नाही पटत
5: बरोबर
4: आणि विशेष म्हणजे इतके दिवस त्यांनी काय काम केलेलं आहे हे त्यांना समजत नाही
5: बरोबर
4: आणि मग ज्या वेळेस आपण काढून दिलो की ते वा सर वा बढिया मग आता काय झालंय की आपण चित्र काढायचे प्रदर्शन लावायचं आणि त्याच्यात लोक येतात सुंदर व्हेरी गुड असं लिहून जातात पण हजारातून एखादी व्यक्ती येतो की त्याला त्याचं महत्व
5: असतं आणि त्याची
4: जाण असते
5: बरोबर
4: आणि तोच व्यक्ती त्याला मूल्य पण लावतो
0: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज ऍट टचिंग
5: तुमच्या मते कलेचं शिक्षण मुलांच्या सर्वांगीण विकासात कशा प्रकारे मदत करतं बरं
4: आता मी कृतीयुक्त

0: घेतात. मग ते म्हणतात की गुलाबाचं फुल आहे, जास्वंदाचं फुल आहे, असे अनेक फुलांचं ते नावं घेतात. मग चला मग मी मित्रांनो आज आपण प्रत्यक्ष गुलाबाचं फुल शिकूया. तर त्यांना त्या शाळेच्या गार्डनमध्ये घेऊन तिथं फुल दाखवून ते कसं दिसतं त्याचं निरीक्षण करायला सांगतो आधी.
1: बरोबर.
0: त्याच्या पाकळ्या कशा दिसतात, त्याच्यात कलर कोणकोणते आहेत, कोणकोणते रंग त्याच्यात दिसत आहेत, त्याचा आकार कसा आहे, हे ज्यावेळेस आपण त्यांना प्रात्यक्षिक दाखवतो त्यावेळेस त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांच्याकडनं जे निर्मिती होते ना मॅडम अप्रतिम असते.
1: निरीक्षणातून एखादं चांगलं चित्र आपण साकार करू शकतो हे खरं अगदी. म्हणजे तुमचं निरीक्षण जर बारीक असेल तर त्यातले बारकावे तुम्ही हेरता येतात आणि ते प्रत्यक्षात आपल्याला आकृतीत उमटवता येतात.
0: बरोबर मॅडम.
1: बरोबर, खूप छान. एखादी काही खास कलाकृती तुमच्या कुठल्या कुठल्या आहेत अशा, त्याबद्दल सांगा ना.
0: मला सांगायला खूप आनंद होईल. एक योग्य प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. आतापर्यंत मी हजारोच्या संख्येने पेंटिंग केलेलं आहे.
1: क्या बात है.
0: त्याच्यातले अनेक असे प्रसंग मी तुम्हाला सांगतो. आता ज्वारीच्या भाकरीवरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगातलं पहिलं पेंटिंग ठरलं आणि त्याची नोंद ओएमजीने घेतली.
1: अच्छा.
0: आणि ओएमजीने घेतल्यानंतर त्याचं सन्मानपत्र आणि गोल्ड मेडलसुद्धा त्यांनी मला पाठवलं.
1: वा.
0: आणि परत कालांतराने काही दिवसानंतर तेच पेंटिंग वर्ल्ड रेकॉर्ड लंडनला पण गेलं आणि आता ते पेंटिंग बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते तिथं लागलेले मॅडम.
1: वा वा, खूपच छान. सुंदर कल्पना आहे ती. जसं काही आपल्या त्यांनी भाकरी दिलेली आहे, भाकरीची त्यांनी सगळी आपली जोडणी करून ठेवली आणि त्यामुळे आज आपण बाबासाहेबांना स्मरण करून भाकरीची आठवण करून देत. सुंदर कल्पना आहे. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली?
0: हे मी सांगायला आनंद होईल आणि मी ते सांगणारच होतो. शाळेत जयंती होती, आम्ही सगळेजण सगळे टीचर स्टाफ आमचे मुख्याध्यापक वगैरे सगळे जमलो, पूजा वगैरे झाली आणि सगळे घरी निघालो. मी घरी जात असताना खरात मॅडमांचं एक गाणं मला त्या कानावर पडलं. हा मी खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र. ते गाणं मी ऐकलो आणि मी त्या ठिकाणी थांबलो आणि त्या क्षणी मिसेजला फोन केला आणि तिला सांगितलं की तू भाकर बनवून ठेव फक्त. तिने विचारलं अहो अचानक कस काय भाकर खाणार कशासाठी. मी तिला काही सांगितलं नाही, तू भाकर बन. मग मी घरी गेलो. माझ्या डोक्यात तर होतच की आपल्याला काय करायचं. मॅडम मी ती भाकरवर जेव्हा पेंटिंग काढली तितकी प्रसिद्ध झाली आणि मी फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपलाच टाकलं. मी कोणत्याही मीडियाला दिली नाही पण सगळ्या मीडियावाल्यांनी
1: त्याची दखल घेतली गेली. वा वा वा.
0: आणि अजून एक प्रसंग सांगतो. आता तो फोटो तर काढला गेला, ती भाकर तर जपली गेली पाहिजे, त्याचा अपमान नको व्हायला. मग मी ते वरचा जो भाकरीचा स्थळ असतो तो बाजूला काढला आणि बाजूला एक आपला बौद्धिस्त वाडा होता तिथं मी गेलो. त्यांना माहिती पडलं की सरांनी भाकरीवर पेंटिंग काढला. ती जी भाकर होती मॅडम त्याचे मी जेव्हा तुकडे केले आणि त्यांनी आवडून खाल्ले, नाचून गाऊन खाल्ले की ही भाकर आम्हाला आम्ही पावन झालो.
1: पावन झाल्यासारखं. सुंदर सुंदर, छान कल्पना आहे. म्हणजे अक्षरशः आम्हाला आता काटे येतात अंगावर हे ऐकून. तुमचा सगळा प्रवास खूपच छान. अजून तुम्ही आता नुकतंच विठ्ठलाचं प्रतिकृती मोर पंखावर बनवली, मोरपिसावर, त्याबद्दल सांगा ना.
0: हा सांगायला मी दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवतो. आता मी सांगितल्याप्रमाणे मी टाकापासून टिकाव पण चित्र तयार करतो आणि मला प्रत्येक ठिकाणी काही ना काही दिसत असतं. तर प्रसंगानुसार मागच्या वेळेस मी तुळशीच्या पानावर विठ्ठलाचं चित्र काढलं होतं.
1: अरे वा.
0: हा त्याच्यानंतर विटेवर चित्र काढलेलं होतं आणि ते विटेवरचं चित्र आपल्या पंढरपूरला गेलेलं आहे.
1: अरे वा.
0: मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझा प्रतिकृती हाताने तयार केलेली ते पंढरपूरला गेली.
1: खरंच सुंदर.
0: आणि चालूच मागच्या वर्षी श्रीफळावर चित्र काढलेलं होतं आणि हे चौथं चित्र आहे की ते मोराच्या पिसावर.
1: सृजनशीलतेने तुम्ही तुमच्या कलेचा वापर करता आणि नवनवीन काय करता येईल याचा सतत तुम्हाला ध्यास असतो. सुंदर. मग ते चित्र बनवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला?
0: आता मला हे बनवण्यासाठी 15 मिनिटं लागले.
1: 15 मिनिटात तुम्ही मोरपिसावर विठ्ठलाचं चित्र स्वरूप रेखाटलं. वा वा, सुंदर. आणि याची सगळ्यांनी दखल घेतली गेली नक्कीच. असे अजून कुठले तुमचे प्रयत्न आहेत, म्हणजे तुम्ही काय काय केलेले आहे त्याबद्दल सांगा ना.
0: आताच मागे मी आपल्या बहिणाबाई आहेत, कवित्री बहिणाबाई, त्यांच्या तव्यावरचं जे भाकर आहे ते जे कविता आहे, अरे संसार संसार, ते कविता मला खूप भावली होती आणि तीच कवितेला आधार घेऊन

0: मी आपली जे ओरिजिनल तवा असते ना त्याच्यावरच ती पेंटिंग काढली होती.
1: बापरे. अच्छा.
0: आणि विशेष म्हणजे त्याची दखल आपल्या कुलगुरूंनी घेतली होती आणि ते विद्यापीठला दिलेलं आहे.
1: अरे वा, म्हणजे कला आणि संस्कृती याचा सुरेख संगम तुम्ही साधत असता आणि आपली कला प्रदर्शित करत असतात, खूप छान.
0: त्यानंतर मॅडम मी नवरात्र होती, सगळीकडे नवरात्रीचं नऊ देव्यांचं नऊ दिवसाच्या सुपारीवर सुद्धा मी चित्र काढलेलं होतं.
1: अरे बापरे.
0: छोटीशी सुपारी जे पूजेला लावतो ना आपण, ते पण खूप व्हायरल झाली होती. आणि आपली गिरणार नदी आहे, नदीवर गेलो होतो. मी आधीच सांगितलं की मला काही ना काही वेगळं शोधायला आवडतं, तर मी नदीवर असे गोटे शोधले आणि त्याच्यानंतर त्याच्यावरही चित्र काढले होते, ते पण खूप व्हायरल झाले होते मॅडम.
1: वा, उल्लेखनीय कार्य आहे तुमचं खरंच हे सगळं. सर, पण तुम्ही म्हणता की मी छोट्या छोट्या वस्तूंवर, पण मग ते तुम्ही कसं साकारता, ते म्हणजे त्याचा काय काय वापर करून करता, कसं करता ते?
0: ते वस्तू जसा आकार असतो त्याच्यावर ते आपोआप बनवून जातं मॅडम.
1: अरे
0: वा. आता आपलं भारताला अमृत महोत्सव झाला मागच्या वेळेस, तर मी विचार केला की आपण कलाकार आहे काय करता येईल, तर त्यावर मी काय केलं, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्या कृषीप्रधान देशामध्ये शेतावरच सगळं अवलंबून आहे. आपण चंद्रावर काय कुठेही पोहोचलो तर आपल्याला शेतकऱ्यांशी पर्याय नाही. म्हणून मी घरातल्या साखरच्या दाण्यापासून तर तिळीच्या प्रत्येक दाण्यावर अशा 75 वस्तूंवर 75 मिनिटात 75 तिरंगा रेखाडण्याचं काम मी केलं होतं आणि त्याचं लिमकामध्ये नोंद झालेली आहे मॅडम.
1: ग्रेट ग्रेट, खरंच अतुलनीय असं कार्य आहे तुमचं आहे. तर तुम्ही असे विविध चित्र रेखाटत असता आणि याची दखल सुद्धा घेतली जात असते, पण असे कुठले कुठले अवॉर्ड पुरस्कार तुम्हाला मिळाले त्याबद्दल सांगा.
0: मला राष्ट्रपती पुरस्कार पण मिळालेला आहे.
1: अरे वा.
0: त्याच्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार अनेक संस्थांकडनं मिळालेले आहेत. मला आतापर्यंत 95 पुरस्कार मिळाले आहेत मॅडम.
1: अच्छा.
0: आणि नोंद माझ्या जे रेकॉर्ड झालेले आहेत ते 7 ते 8 रेकॉर्ड झालेले आहेत.
1: अरे वा.
0: हा, आता मला सांगायला आनंद होईल की आता जस्ट काही 7-8 महिन्यापूर्वी पुण्याला इंटरनॅशनलला निवड झाली होती मॅडम, बाल वैज्ञानिकला.
1: बर.
0: आणि त्या ठिकाणी भारतातून आणि भारताच्या बाहेरून तज्ज्ञ लोक निवडले गेले होते.
1: बर.
0: आणि मी भाग्यवान समजतो की त्या ठिकाणी माझी डायरेक्ट निवड झाली होती.
1: त्याबद्दल त्यांच्यामधले तुम्ही एक होतात.
0: हा हा. आणि सांगायला आनंद होईल की आता जे सीबीएसई पॅटर्न नवीन येत आहे त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा याचा विषय घेण्यात आलेला आहे, ड्रॉइंगचा विषय. मी त्या ठिकाणी वारले पेंटिंग घेऊन गेलो होतो मॅडम आणि वारले पेंटिंग हे त्यांना खूप भावली आणि वारले पेंटिंगच्या माध्यमातून शिक्षण कसं देता येईल, आपला उत्सव कसा दाखवता येईल हे मी कमी शब्दात आणि कमी रेषांमध्ये त्यांना शिकवलो, तर त्यांना खूप आवडलं आणि याचीच नोंद सुद्धा त्यांनी घेतलेली आहे मॅडम.
1: पण मग आता मला सांगा ना, विद्यार्थ्यांना ही कला शिकत असताना कोणते बेसिक कौशल्य त्यांनी आत्मसात केले पाहिजेत?
0: त्यांनी कॉपीकडे न जाता याने हे बनवलं म्हणून मला पण तेच बनवायचं आहे, मला पण तसंच आलं पाहिजे. पालकांची खूप अपेक्षा असते, सर माझा मुलगा ना सेम टू सेम तुमच्या सारखाच काढतो, फक्त त्याला बेसिक शिकवा. पण तसं न करता त्याला जे येतंय ना त्याच्यावर काम करा. प्रत्येक विद्यार्थी हा कलाकार आहे. कोणाला बोलता चांगलं येतं, कोणाला चांगलं लिहिता येतं, कोणाला चांगलं,
1: कुठला ना कुठला गुण असतो, फक्त तो शोधून काढणं आणि त्याला डेव्हलप करणं
0: तेच महत्वाचं,
1: ते महत्वाचं असतं.
0: मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला स्वतःला आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि स्वतःला काय आवडतं आणि त्याच्यावर ते काम केलं तर खऱ्या अर्थाने तो कलाकार चांगला प्रगती करू शकतो.
1: तुम्ही म्हणता मुळातच मला आवड होती, पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरु असतो, कोणाची आई असते, वडील असतात, किंवा आपले शिक्षक किंवा मित्र पण आपला कधी कधी गुरु ठरतो. तर तुमचा असा गुरु कोण?
0: माझा गुरु माझी आई.
1: क्या बात आहे, सुंदर.
0: माझी आई शेतात काम करायची तर ते ओव्या म्हणायची.
1: बर.
0: गावाकडच्या. आणि त्या ओव्या म्हणत असताना त्याच्यातून मला असं वेगळंच जाणवायचं की माझे काहीतरी हे म्हणते, आता मग मी काडी घेऊन माटीवर असं रेखाटन काम करायचो.
1: म्हणजे त्या ओव्या ऐकताना त्याचा अर्थ समजून घेत असताना तुम्ही कल्पना करत मनात आणि ते चित्र रंगवत असता.
0: नक्की नक्की.
1: वा वा वा, सुंदर सुंदर कल्पना आहे. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि सपोज एखादं पोर्ट्रेट बनवायचं असलं तर त्यावेळी तुमची अभिव्यक्ती कशी असते, कुठला विचार तुम्ही करता एखाद्या बाबासाहेबांचं चित्र रेखाटताना, त्यावेळी तुमच्या मनात आलेले विचार कसे असतात त्याबद्दल सांगा ना.
0: खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही, कारण आज पोर्ट्रेटचा हा विषय खूप महत्वाचा आहे. मुलांना असं वाटतं की बा डोळे नाक होट चेहरा आला म्हणजे चित्र आलं असं नाही, त्याचे काही बेसिक असतात, त्याचे भाव असतात, त्याचे जे कॅरेक्टर आहे, जे चेहऱ्याचं आहे ठेवण असते ते आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शॅडो खूप महत्वाचे, थ्री डायमेन्शन खूप महत्वाचं आहे. नुसतं काढलं आणि पेन्सिलने काढलं त्याला कलर केलं झालं असं नसतं, कारण कोरा कागद असतो तो कोरा कागद हा बोलका झाला पाहिजे, जिवंत कलाकार करत असतो मला असं वाटतं.
1: जसं आपण म्हणतो गाणं म्हणत असताना एखाद्या गायकाने त्यातले भाव जाणले पाहिजे आणि ते त्याच्या चेहऱ्यावर जाणवले पाहिजे, त्याच्या गाण्यातनं ते उमटले पाहिजे. तसंच चित्रकाराचं सुद्धा,
0: बरोबर,
1: त्याच्या ब्रशमधनं ते भाव उमटले पाहिजेत.
0: बरोबर.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: छान हा सगळा तुमचा प्रवास आहे. आता तुमचे भावी प्रोजेक्ट काय काय आहेत सर, त्याबद्दल सांगा ना थोडक्यात.
0: भावी प्रोजेक्ट मला खूप काम करायचं आहे. आता मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की मला माझ्या पेंटिंग ज्या केलेल्या आहेत त्याच्या पॅटर्न साठी मी नोंद केलेली आहे.
1: अरे वा,
0: लवकरच त्याचे नोंद होणार आहे आणि मिळणार आहे. आता मोराचं जे आहे ते इंडिया बुकवाल्यांनी 2 दिवसापूर्वीच कॉन्टॅक्ट केला माझ्याशी.
1: अच्छा.
0: त्यांनाही खूप आवडलं आणि त्यांना माहिती पाठवली, लवकरच त्याची पण नोंद होणार आहे.
1: विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल तुम्ही, जे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना काय सांगाल?
0: विद्यार्थ्यांनी फक्त एवढं काम करावं, जे येतं ना ते करा, कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे.
1: खरंय खरंय.
0: आता सगळेच 10वी 12वी झाल्यानंतर काय करायचं, तर मग तुम्ही स्वतः काय करता हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही दुसऱ्यांना विचारता की मी याला काय काय विचारलं पाहिजे, तोच दुसरा सांगतो, तो इंजिनियर सांगतो, कोणी डॉक्टर म्हणतो. तसं न करता प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमत परीक्षण करून पालकांनी सुद्धा मुलांवर दबाव न काढावं.
1: अगदी खरं,
0: कारण तो जर इंजिनियर बनत असेल तर त्याला बनू द्या, तो जो फोटोग्राफ चांगला काढत असेल तर त्याला काढू द्या.
1: ज्यातून आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण केली तर सहजरित्या आपण त्यात यशस्वी होऊ शकतो.
0: नक्की होणार.
1: अगदी बरोबर. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. सर, चित्रकलेचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात, स्मरण चित्र, पोर्ट्रेट, त्यातला तुम्हाला कुठला तुमच्या आवडीचा असा प्रकार कुठला सांगता येईल का?
0: मला तर सगळेच विषय आवडतात.
1: अगदीच. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न म्हणजे आईला तिचा कुठला मुलगा आवडतो असं विचारण्यासारखं आहे. नक्कीच.
0: मला सगळेच विषय आवडतात आणि विशेष करून सगळेच रंग आवडतात. स्पेशली असं कोणता
1: प्रश्न तोच विचारणार होते की तुमचा आवडीचा रंग कुठला.
0: कारण मी सगळ्या रंगांशी खेळतो मॅडम.
1: अगदीच बरोबर.
0: सगळे रंग माझ्यासाठी मूल्यवान आहे. मी असं एका रंगावर हे नाही करू शकत.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: बरं, तुमचं हे रंगीबिरंगी जे जीवन आहे ते रंगवत असताना तुम्हाला यासाठी कुटुंबाची साथ कशी लाभते?
0: खूप साथ देते,
1: सपोर्टिव्ह आहेत सगळे.
0: हो, माझे मिसेस जे आहे दीक्षा, माझा मुलगा शौर्य, माझे वडील, माझी बहीण आणि त्याचबरोबर माझ्या शाळेतले जे आमचे संस्थाचालक आहे डॉक्टर आर एस डागलेजी, तसेच सर्व संस्थाचालक, तसेच आमच्या शाळेचा मुख्याध्यापिका सो मायांबेडकर मॅडम, मुक्ता पाटील मॅडम आणि माध्यमिकच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी मॅडम, तसेच माझे सगळे सहकारी मित्र जे सहकारी शिक्षक आहे ते पण मला खूप मदत करत असतात, सहकार्य करत असतात.
1: सगळ्यांना अभिमानच असेल तुमच्याबद्दल की इतकं सुंदर चित्र रेखाटण्याचं कार्य तुमच्या हातून घडत असतं, नेहमी नवनवीन कला निर्मिती तुम्ही करत असता. तर तुमच्या या सगळ्या कार्याला रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मी हार्दिक शुभेच्छा देते आणि तुमचे भावी प्रोजेक्ट जे पण आहेत त्याला यश मिळो आणि नक्कीच ते सक्सेस हो अशी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देते. तर धन्यवाद सर तुम्ही या ठिकाणी आलात. श्रोते हो, किती सुरेख संवाद झाला ना. संवाद हा रंगांचा, रंगीबेरंगी दुनियेचा, हो ना. या अनुभव संपन्न मार्गदर्शनातून आपण यांच्या चित्रांची सखोलता आणि त्यांचा कलाकृतीबद्दलचा प्रेम, त्यांची आवड आणि उत्कट प्रेमभाव हे सगळं आपल्याला त्यांच्या बोलण्यातून जाणवलंच. कला म्हणजे केवळ रंग आणि रेषा नाही, तर ती असते आत्म्याची भाषा, हो ना. हे त्यांनी खूपच सुंदरपणे आपल्याला समजून सुद्धा सांगितलं. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक मुलामध्ये एक कलाकार दडलेला असतो, फक्त त्याला योग्य मार्गदर्शनाची आणि प्रोत्साहनाची गरज असते. तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये असा एखादा कुठलाही कलागुण असेल तो नक्कीच हेरून घ्या आणि नक्कीच त्याला जोपासा आणि चांगल्या गुरुचं मार्गदर्शनाने त्याला फुलवा. एवढंच, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी आर्ज शुभांगी तुमची रजा घेते. धन्यवाद.

0: विद्यावाणी आपण ऐकत आहात विद्यावाणी आपलं विद्यापीठ आपला रेडिओ फक्त 107.4
1: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद.

0: नमस्कार. आपण घेऊन गेलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत जळगावचे अभिमान असलेले आरोग्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर गुणवंत महाजन, रेस्पिरेटरी डिसीजेसमध्ये MBBS DNB असलेले कन्सल्टंट, चेस्ट फिजिशियन, ब्रॉन्कोस्कोपिस्ट, ॲलर्जी स्पेशालिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांची सेवा केली आहे. श्री गणेश हॉस्पिटल जळगाव इथं 2011 वैद्यकीय सेवा देत आहेत. तसंच डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून ज्ञानाची मशाल तेवत आहेत. नॅशनल चेस्ट कॉन्फरन्सपासून ते नॅशनल ब्रॉन्कोकॉनपर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कारांची शान आणि अलीकडेच मिळालेला खान्देश रत्न अवॉर्ड 2025 हा त्यांचा सन्मान म्हणजे जणू खान्देशची शानच म्हणायला हवं. तर चला अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी गप्पा करूया आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला सुद्धा तुमचा बालपणीचा प्रवास ते डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो ऐकायला नक्कीच आवडेल.
1: माझं बालपण इथं जळगावमध्ये झालेलं आहे. आमचे वडील नगरपालिकेमध्ये शिक्षक होते आणि वडील शिक्षक असल्याने घरात पहिलेपासूनच शिक्षणाचं वातावरण होतं. लहानपणापासून मला स्वतःचे अभ्यास करण्याची आवड होती. मी क्लासेस वगैरे कधीच अटेंड नाही केलेले, मी स्वतःच अभ्यास करायचो, शाळा आणि आपला स्वतःचा अभ्यास. बाकी प्रायव्हेट क्लासेस कोचिंग मला कधीच आवडले नाही. 10वी 12वीपर्यंत आम्ही कधीच क्लासेसला गेलो नाही. आणि तेव्हाच स्वतः अभ्यास करत असताना आणि शाळेतल्या शिक्षकांचं मार्गदर्शन, त्यांची प्रेरणा, तेव्हापासूनच लहानपणापासून एक मनात इच्छा होती की नाही आपण डॉक्टर व्हायचं.
0: हां,
1: आमचे फॅमिली फिजिशियन होते, त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर नाही आपलं पण यापेक्षा चांगलं क्लिनिक मोठं करायचं असे एक ध्यास तेव्हापासून होता. आणि त्यामुळे एवढं तर नक्की होतं डॉक्टर व्हायचं आहे. मग शाळेचा प्रवास, अभ्यास, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सर्व करत RR शाळेत मी शिकलोय, रावसाहेब रूपचंद विद्यालय. आणि त्यानंतर 11वी 12वी इथेच आपल्या MJ कॉलेजला शिक्षण झालं. त्यात सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मला MBBSला पण चांगलं कॉलेज, सायन हॉस्पिटल LTMMC मुंबई येथे ॲडमिशन मिळाली. आणि एकूणच सर्व याच्यात स्वतःची जिद्द ठेवायची, अभ्यासाची आवड ठेवायची आणि शिक्षकांनी सांगितलेलं याचं मार्गदर्शन घेऊन पुढे जायचं.
0: वा, खरंच अभिमानाची गोष्ट आहे श्रोते हो आपल्या सर्वांसाठी. डॉक्टर जळगावचेच आहेत आणि मुख्य म्हणजे ते सुद्धा मुलजियन्स आहेत याचा खरंच सर्वांना अभिमान आहे. डॉक्टर, MBBS तुम्ही केलं, मोठ्या शहरात गेलात, मुंबईसारख्या शहरात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर MBBSचं शिक्षण पूर्ण केलं, त्या काळातल्या काही आठवणी असतील त्याबद्दल सांगा, काही अनुभव.
1: MBBSच्या काळातले अनुभव म्हणजे ग्रॅज्युएशन पिरियड हा खरंच एक गोल्डन पिरियड असतो. कारण तेव्हा तुम्ही स्वतः एक कुठेतरी व्यक्ती म्हणून बाहेर असतात. एक शालेय शिक्षण आणि 11वी 12वीपर्यंत तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे कुटुंबाच्या शाळेत असतात, तुमचं व्यक्तिमत्व तितकं खुलत नाही. पण जसं MBBSला जेव्हा आम्ही गेलो सायन हॉस्पिटलला, तिथं पहिल्यांदा मी घराच्या बाहेर गेलेलो होतो. नवीन वातावरण, नवीन पद्धत आणि एक आपलं जळगावचं वातावरण कसं एक शांत असतं, कुठे जायला काही अडचण नाही, लगेच जाता येतं वगैरे. पण मुंबईचं जीवन म्हणजे धकाधकीचं, तिथं 8:13ची गाडी ट्रेन आहे, 8:15 मीन्स हां मिनटाचा याच्यावर हे असतो. आपल्या इथं आपण 2 मिनटात आलो म्हणजे अर्ध्या तासात येणार हा व्यक्ती असं गृहीत असतं. तर एक तो धकाधवीचा प्रवास त्यात. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं ना की तशा याच्यात सुद्धा राहून लोक किती जिद्दीने तिथं सुद्धा करतात. म्हणजे आज आपण जर एकदा लोकलने प्रवास तिथे केला तर दिवसभर म्हणतो बस आज भरपूर काम झालं माझं. आणि ते लोक त्या ठिकाणी म्हणजे पुस्तक धरता येत नाही लोकलमध्ये, म्हणून नोट त्याच्या झेरॉक्स काढतात एक एक चॅप्टरच्या आणि ते वाचत वाचत असा प्रवास करतात. म्हणजे त्या लोकांची जिद्द पाहून मग तेव्हा की खरंच. आणि आम्ही तिथं हॉस्पिटलच्या बाजूलाच आमचं हॉस्टेल होतं, वसतिगृह होतं, तिथं राहायचो. तर आम्ही म्हणजे कॉलेजची टाईम झाला की त्यानंतर त्याच्या जस्ट 2 मिनिटं 5 मिनिटं आधी निघणार आणि रोड क्रॉस करून कॉलेजला जाणार. आणि हे लोक उपनगरांमधून यायचे, अर्धा अर्धा एक एक तास ते ट्रेनचा सफर, आणि ते आमच्या आधी यायचे. म्हणजे त्या याच्यातून त्यांची जिद्द आणि श्रम इतक्या लेवलचे करावी लागतात. आणि परत जसं तिथे जातो तेव्हा मग नवनवीन गोष्टी, नवनवीन विचार आणि स्वतःला कसं डेव्हलप करायचं ते त्या ठिकाणी शिक. परत जेव्हा तुम्ही तिथं स्वतः एकटे राहत असतात, निर्णय घेत असतात, ते परत सायन हॉस्पिटल म्हणजे आशियातलं नंबर एकचं हॉस्पिटल, खूप मोठा पेशंटचा टर्नओव्हर तिथं असतो आणि त्यामुळे शिक्षणाची जी आवड आधीपासून होती ती आणखी द्विगुणित झाली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तिथं पाहायला मिळतात, सर्व नामांकित कॉलेज असल्यामुळे खूप तज्ज्ञ शिक्षक तिथं असतात आणि त्यामुळे ते दिवस म्हणजे एक आयुष्याचा गोल्डन पिरियड. कारण त्या याच्यामध्ये एकतर तुम्ही सेफ झोन असतात, कारण तुम्ही तेव्हासुद्धा स्टुडंट असतात बरोबर, स्वतःची वैयक्तिक जबाबदारी अशी नसते, आणि सेकंडली तुमचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तिथे मोकळे हे होतात, डेव्हलप व्हायला मदत होते,
0: तर
1: मॅच्युअर्ड होत असतो. त्यात मुंबईचा पहिल्यांदाच अट्रॅक्शन की कसं असतं काय असतं मग तर ते पाहायला, नंतर स्वतः अभ्यास करायला, आणि एकूणच सर्व म्हणजे पुढच्या आयुष्याची जी तुम्हाला वळण लागते ते त्या ठिकाणी. आणि परत या ठिकाणी MBBSच्या याच्यात आमची 100 मुलांची बॅच, तर ग्रुप सुद्धा मोठा असतो. म्हणजे तुम्हाला बरं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये काय होतं की त्या ठिकाणी एका बॅचला 2 किंवा 3 सीट्स, आणि परत कामाचा व्याप इतका असतो की एकमेकांकडे पाहायला पण वेळ नसतो. तर त्यामुळे MBBSचा पिरियड हा एक अत्यंत गोल्डन पिरियड होता. त्या काळात शिक्षकांच्या मार्गदर्शनाने खूप चांगलं शिक्षण मिळालं आणि त्यामुळेच आता आमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आत्मविश्वासाने आपण पेशंट हँडल करू शकतो.
0: स्ट्रगलिंग लाईफ हे सगळं त्या ठिकाणचं जीवनशैलीच होऊन जाते आणि ते त्या जीवनशैलीला लगेच ऍब्झॉर्ब करून घेतात आणि त्याप्रमाणे जगत असतात. तसं तुम्हीही केलं, पण मग तुम्ही जो विषय निवडला खास रेस्पिरेटरी डिसीजेस, तर त्यामध्ये नेमकं स्पेशलायझेशन करण्याचा हेतू काय होता?
1: MBBSमध्ये असताना आम्हाला सर्व सब्जेक्ट असतात आणि सर्व प्रकारचे टीचर कोण त्यात काही डाऊट नाही, सर्वच चांगले होते हे, पण एक कोणते तरी असतं की जे तुम्हाला जास्त भावून जातात किंवा एखादा सब्जेक्ट असतो जो तुम्हाला आवड निर्माण होते. माझा पहिलेपासून कल मेडिसिन साईडकडेच होता, त्यामुळे एवढं तर नक्की होतं की डॉक्टर व्हायचं मेडिसिन साईड. हां, त्यानंतर सर्जिकल साईड त्यामुळे क्वेश्चन नव्हता. आणि बेसिकली मला पहिल्यापासून क्लिनिशियन म्हणून आवड, म्हणजे मग माझ्याकडे ऑप्शन 2-3 उरतात की मेडिसिन, जनरल मेडिसिन, डायबिटीस आणि रेस्पिरेटरी मेडिसिन. तर त्यामुळे त्यातला मला हा रेस्पिरेटरी मेडिसिन तेव्हा शिकत असताना खूपच इंटरेस्टिंग वाटलेलं आणि मग नाही आपण यातच करायचं.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही केरळला सुद्धा जाऊन आला, त्याबद्दलचा अनुभव सांगा ना, ते कसं होतं?
1: MBBS झाल्यानंतर मी तेव्हा डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड याची प्रायमरी लेवलची एक्झाम दिलेली होती आणि त्यात मला केरळच्या चांगल्या एका कॉलेजची ऑफर आली, चेस्ट हॉस्पिटल कॅलिकॅट म्हणून तिथलं आहे. तर त्यांच्या इथं इंटरव्ह्यू दिला आणि त्यांच्या इथं सिलेक्ट झालो. मग सिलेक्ट झाल्यावर एक मनात थोडीशी किंचितशी भीती होती की इतक्या दूर आपण जातोय आणि बरं कसं महाराष्ट्रातल्या लोकांना वरच्या बाजूला जायला कॉमन आहे, हिंदी आहे लँग्वेज काही विषय बाहेर आणि खाण्याचा पण फारसा प्रॉब्लेम नाही. पण खालच्या बाजूला दक्षिणेकडे जात असताना तिथं खाण्याचं भात मासे आपण पुस्तकात वाचलेलं असते, भात मासे हे त्यांचं प्रामुख्य आहे. आणि लँग्वेज बॅरियर हा सुद्धा एक विषय असतो की तिथं साऊथला युजली कसं असतं की ते त्यांची लोकल लँग्वेज किंवा इंग्लिश ह्या दोनच गोष्टी, हिंदी तिथं फारसं चालत नाही, फारसं चालत नाही. आणि परत केरळमध्ये म्हणजे आपण कधी गेलो नाही काही नाही, पहिल्यांदा एक थोडीशी मनात भीती होती. पण जसं मी गेलो पहिल्यांदा गेलो तर तिथलं म्हणजे केरळचं वातावरण खूपच सुंदर आहे. म्हणजे ऍक्च्युली एक नैसर्गिक त्यांना म्हणतात ते गॉड्स ओन कंट्री, देवाची अस्तित्व तिथं आहे असं त्यांचं वाक्य आहे. आणि खरोखर एक खूप सुंदर ते तिथली भूमी आहे. जागोजागी 5-5 मिनिटांवर तुम्हाला नदी लागते, आजूबाजूला ते नारळाचे झाडं नदीवर लोंबकळत असतात असल्यासारखं. तर सुंदर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पाहाल तर एखाद्या आपण जसं हिल स्टेशनवर जातो त्याच्यासारखे. आणि जसं तिथं मी गेलो आणि तिथं हॉस्पिटलमध्ये आमच्या सरांशी बोललो, त्यांच्याशी तिथल्या स्टाफशी बोललो, तर एक अट्रॅक्शन निर्माण झालं की म्हणजे देवेर होते खूपच कोऑपरेटिव्ह होते आणि इन्स्टिट्यूट पण चांगलं होतं. मग त्यामुळे मग मी निर्णय घेतला की नाही करायला काहीच हरकत नाही. आणि बघा आयुष्यात बदल हा गरजेचा असतो,
0: परिवर्तन
1: आणि परिवर्तन नवीन परिवर्तन तुम्ही घ्यायला पण शिकलं पाहिजे आणि ते आत्मसात सुद्धा केलं पाहिजे.
0: बरंच काही शिकायला मिळालं त्या ठिकाणी सुद्धा.
1: हो,
0: आणि आता नुकतंच नॅपकॉन 2007 आणि ब्रॉन्कोकॉन 2008 मधील पुरस्कार मिळवताना तो अनुभव कसा होता, नेमकं त्याबद्दल सांगा ना मला.
1: मी 2007 पासून ते 2010 पर्यंत माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केरळमध्ये केलं. तर जसं मी सांगितलं तिथले डॉक्टरसुद्धा तज्ज्ञ होते आणि सर्वात महत्त्वाचं तिथं जिथं आम्ही केलं ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं 100 बेड. तर त्या याच्यात काय होतं की तुम्हाला ॲक्च्युअली पेशंट कसं ट्रीट करायचे, पेशंटशी कसं वागायचं, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करण्याची पद्धत आणि प्रायव्हेटमध्ये काम करण्याची पद्धत यात खूप फरक पडतो. आणि त्यामुळे पेशंटशी कम्युनिकेशन तुमचं संवाद कसा असला पाहिजे, डायग्नोसिस किती लवकर करता येते, कारण प्रायव्हेटमध्ये पेशंट जास्त दिवस थांबायला तयार नसतो. जितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट देता येईल ते तर त्या गोष्टी ते कसं करायचं, नवीन टेक्निक कसं आत्मसात करायचं, नवनवीन सर्व त्या ठिकाणी सिटी स्कॅन त्यांचं त्या काळात अवेलेबल केलेलं होतं. त्यांनी सिटी स्कॅनचा जे मॉनिटर असतं त्याचं डेस्कटॉप सॉफ्टवेअर आमच्या इथं दिलेलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा गव्हर्नमेंट सेटअपमध्ये तितक्या लवकर नाही मिळू शकत. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला अवेलेबल झालं. ब्रॉन्कोस्कोपी तिथंच मी शिकलेलो आणि तिथेच सरांनी तेव्हा एनकरेज केलं मला की तू प्रेझेंटेशन पण करू शकतो. मग त्या काळातच तेव्हा नॅपकॉन म्हणून कॉन्फरन्स 2008 साली लखनौला होते आणि त्याच सरांनी की नाही तू कर, प्रयत्न कर, तुला जमेल. मग सरांच्याच एनकरेज, त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच्यातूनच माझा एक थेसिस टॉपिक होता तेव्हा, मिथॅकोलिन चॅलेंज टेस्ट, म्हणजे अस्थमा दम्याच्या संदर्भातली एक टेस्ट असते ती, आणि ती ॲडव्हान्स टेस्ट आहे, पुढचे प्रगतिशील टेस्ट आहे. तर त्या टेस्टवर माझा प्रबंध होता आणि मग त्यांनी म्हणे की याच याच्यावर तू करू शकतोस. मग मी त्याच्याच आधारित एक आपण तिथं पोस्टर प्रेझेंटेशन केलं होतं 2008 लखनौच्या नॅपकॉनमध्ये. आणि त्या पोस्टर प्रेझेंटेशनला त्यावेळी अस्थमा दम्याच्या सेक्शनमधलं फर्स्ट प्राईज मिळालं होतं.
0: अभिनंदन.
1: त्यानंतर त्याचाच पुढचं पुढे धागा पकडून 2009 कॅलिकट इथंच ब्रॉन्कोकॉन, म्हणजे हे जे श्वासमार्गाची दुर्बीण असते त्या संदर्भातली एक कॉन्फरन्स, स्वतंत्र कॉन्फरन्स असते ते, राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स. तर त्यात एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती की व्हिडिओ प्रेझेंटेशन. त्यात हे दुर्बिणीचा तपास जे आपण पेशंटचे करतो त्यातली एखादी इंटरेस्टिंग केस जर असेल तर ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत प्रेझेंट करायची होती आणि त्याच्यावर तिथे संवाद एक्झामिनर आणि तुमचे संवाद होतो आणि त्यावरून ते हे करणार, रिझल्ट देणार होते, इव्हॅल्युएशन करणार होते. तर त्या ठिकाणी आपण एक आमच्या याच्यात VCD व्होकल कॉर्ड डिसफंक्शन म्हणून एक आजार असतो त्याच्या संदर्भातला एक सुंदरसा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेला होता आमच्याच पेशंटवरचा आणि तो तिथं आपण प्रेझेंट केला की बाबा हे असं असं असतं, असं दिसतं, असं करायचं असतं. आणि तेव्हा देखील त्याच्या डिस्कशन वगैरे झालं आणि त्यांनी जे मार्क्स दिले त्याच्यातून मग त्या याच्यात व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये फर्स्ट प्राईज आपल्याला तेव्हा मिळालेलं होतं 2009.
0: खूप

0: उघडे होऊ नाही शकत. नॉर्मली आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलताना स्वरयंत्राचे जे झडपं असतात त्या उघडला होत असतात आणि त्यामुळे वेगवेगळे स्वर आपले निघतात. आणि त्या आता या आजारामध्ये काय होतं की युजली प्रामुख्याने फिमेल्समध्ये हा दिसतो की त्यामध्ये या ज्या पेशंट असतात ते थोडेसे इमोशनल टाईपचे असतात आणि त्या त्यांच्या मनात जी अँझायटी किंवा जी उत्सुकता किंवा भीती आणि हे ह्या भावनांचं सर्व संप्रेरण होऊन ते जेव्हा त्यांना अटॅक येतो याचा तेव्हा ते होकल कॉर्ड स्वरयंत्र पूर्णपणे असं ओपन नाही होत, अर्धपट ओपन होते आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा खोकला येतो किंवा एकदम दम चढतो जसं काही दम्यासारखं. तर बऱ्याच वेळा हे होकल कॉर्ड डिस्फंक्शन याचे पेशंट डायग्नोज न होता ते दमा म्हणून ट्रीट होत असतात. हा आणि हे त्या एक पर्टिक्युलर टायमाला तो त्रास होतो आणि त्यानंतर थोड्या वेळातच पेशंटला जसं इमोशनल तो स्पर्ट गेला तसं पेशंट हळूहळू शांत होतो, थोडा मेडिकेशनने सेटल होतो. तर बऱ्याच वेळा हे डायग्नोसिस याचं कठीण पडतं कारण याचे लक्षणं पूर्ण दम्यासारखे येतात. तर त्या संदर्भातला हा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही केला होता. बऱ्याच रेअर केसेस असतात हे व्हिडिओ प्रेझेंटेशन साठी तशा वेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा काहीतरी नवीन हे असंच हे लागतं.
1: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. 2011 सालापासून आपण सेवा करत आहात, तर कसा अनुभव असतो पेशंट ग्रामीण भागातले शहरी भागातले कसा फरक पडतो?
0: असं आहे की जसं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं परत एक वर्ष मी आमच्या जिथं मी MBBS केलं सायन हॉस्पिटल तिथे एक वर्ष परत सेवा दिली. तिथल्या सरांशी आमचे संबंध होते, त्या विचार की चल एक वर्ष तरी तुला शाळेला द्यायचं आहे आपल्या हॉस्पिटलला द्यायचं आहे. मग 2010 पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर 2011 मी तिथं केलं आणि त्यानंतर मग आपलं जे जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून आहे तिथं जळगाव शहरात मी आलो आणि तिथं 2011 आम्ही सुरुवातीला 3 मी एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गणपती हॉस्पिटलला काम केलं इंटेन्सिव्हिस्ट म्हणून आणि त्यानंतर आता 14 माझं स्वतःचं हॉस्पिटल आम्ही श्री गणेश हॉस्पिटल म्हणून केलेलं आहे आणि तिथं रेस्पिरेटरी स्पेशालिटीचं आम्ही सर्वे करतो. समजा सर्दी, ॲलर्जी, दमा, खोकला, निमोनिया, नंतर कोविड, अलीकडच्या कोविडचं जेव्हा आपल्या इथं जळगावमध्ये सर्व पूर्ण जगभरच हाहाकार होता तर तेव्हा जळगावमध्ये जे गव्हर्नमेंटने जळगाव जिल्ह्यासाठी जो टास्क फोर्स नेमला होता त्याचा देखील मी सदस्य होतो आणि त्या काळात मग गव्हर्नमेंटला या संदर्भात मार्गदर्शन शासकीय पातळीवर काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भात सल्ला मसलत, लोकल लेवलवर कसं हे करता येईल त्या संदर्भात ते सुद्धा कार्य आपण केले आणि 2011 जळगाव शहरामध्ये आपले श्वासासंदर्भात चालू आहे. त्या संदर्भात बऱ्याच वेळा आपण प्रबोधनपर लेक्चर्स झालेत वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा शिबिरांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या तालुक्याच्या लेवलवर इव्हन खेडोपाडी जाऊन आम्ही शिबिर तेवण घेतलेले आहे आणि त्या माध्यमातून जनजागृती करणं, लोकांच्या समस्या दूर करणं याबाबत एक ध्येय मनाशी ठेवून आपले ते प्रयत्न चालू असतात. त्यात कधीकधी न्यूजपेपरमधून आर्टिकल्स, मुलाखतद्वारे किंवा शिबिरांद्वारे लोक प्रबोधन आपण करत असतो.
1: सुंदर असं कार्य म्हणजे सामाजिक कार्यात सुद्धा तुमचा कुठे ना कुठे सहभाग असतो आणि त्यानिमित्ताने एक अवेअरनेस निर्माण केला जातो. खूपच छान असं कार्य आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. कोविड काळातला अनुभव कसा होता?
0: कोविड असा एक जागतिक महामारी याने जग बदलवलं. कोविडच्या आधीचं जग आणि कोविडच्या नंतरचं जग हा पूर्णपणे वेगळा फरक आहे. कधी असं वाटलं नव्हतं की इतकी काही महामारी येऊ शकते, इतकं काही लॉकडाऊन हा प्रकार कधी आपण ऐकला नव्हता की असं की सर्व बंद होतं, रस्त्यावर जाणं बंदी असते, हे फक्त कर्फ्यू मिलिटरीच्या काळात ते ऐकलेलं असायचं. पण असं जगभर हे होते की ट्रेन्स बंद होऊ शकतात ही कल्पना नाही. बरं, त्या काळातली जी कोविडचं आलं सुरुवातीच्या काळात इतकी ते धास्तावलेले होते लोकच नाही तर इव्हन डॉक्टर आमच्या लेवलवर पण की कारण नवीन आजार काय आहे त्याची ट्रीटमेंट त्याचा पूर्ण अंदाज नाही, आजाराचं स्वरूप काय आहे ते पूर्ण माहिती नाही. जसं जसं टाईम जात गेला थोडं थोडं माहिती होत गेली पण ती महामारी इतक्या चपेट्याने याच्यात घेतली होती की तेव्हा की कुठेतरी की बरं करायला पाहिजे. इवन डॉक्टरांच्या मनात भीती होती, काही ठिकाणी हॉस्पिटल बंद केले गेले होते की कसं हे करायचं. पण मग तेव्हा आमची स्पेशालिटी रेस्पिरेटरी स्पेशालिटी आणि त्या ह्याच्याने आजार रेस्पिरेटरी कोविड आजार आहे श्वासासंदर्भात, त्यामुळे मनात एक जाणीव होती की नाही इथे आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. आणि त्या ह्याच्याने आम्ही सुरुवातीपासून हॉस्पिटल पूर्ण वेळ आमचं चालू होतं तेव्हा देखील पूर्ण काळजी घेऊन जी काय समजा ते पीपीई किट नंतर कॅप

0: हे सर्व वापरून आपण की करायचं. आणि आम्ही तेव्हासुद्धा ते म्हणजे जेव्हा कोविड सुरू झाला त्याच्यासुद्धा याच्यात आम्ही फुल पूर्णपणे सेवा दिली. इवन त्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये जसं जसं आजार चालू होते तर सिव्हिलमधले स्वतः डॉक्टर काही आजारी पडले, सिव्हिलमधले जे तज्ज्ञ होते ते सुद्धा स्वतः आजारी पडले. तेव्हा एक अंतर्मनाच्या जाणीवेने की जर ते आजारी पडले तर मग तिथं कोणीतरी स्पेशालिस्ट पाहिजे, म्हणून मी स्वतःहून तिथं 15 दिवस सेवा दिली होती कोविडच्या काळात श्वासाचे तज्ज्ञ म्हणून. जेव्हा तिथले डॉक्टर आजारी पडले तेव्हा आम्ही आमच्यातर्फे स्वतःहून की नाही बाबा 2 तास मी देईल आणि तिथं मार्गदर्शन करेन, तर ती एक मनात कुठेतरी जाणीव होती. आणि कदाचित त्या जाणीव आणि त्याचा चांगला परिणाम म्हणून म्हणा इतक्या 3 वर्ष आम्ही कोविडमध्ये काम केलं पण कधी आम्हाला त्याचा त्रास नाही झाला. हेच म्हणजे कुठेतरी एक आपण जर समजा देवाच्याला कुठं मानत असू तर की जो चांगलं काम करतो त्यांनी प्रोटेक्शन, कारण 24 तास आम्ही पेशंटमध्ये असायचो. तेव्हा मी जवळजवळ 5 हॉस्पिटलला सेवा देत होतो पण देवाच्या कृपेने सर्व सुरळीत पार पडलं.
1: ही एक जमेची बाजू म्हणायला हवं.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तर डॉक्टर, आपल्या मते अस्थमा, ॲलर्जी हे सारखे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये अजूनही बरेच काही गैरसमज आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि नेमकं त्या पेशंट्सना तुम्ही काय सांगू इच्छिता?
0: बघा, ॲलर्जी दमा हा सामान्य आजार आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो. त्यात भीती वाटण्यासारखं किंवा कमी वाटून घेण्यासारखं काही नाही. काही वेळा आता आमच्याकडे पेशंट येतात, एखाद्या लहान मुलाला वगैरे आजार असला त्याची आई वडील चिंतित असतात की बाबा आत्तापासून दमा, याला तुम्ही पंप कसं, आत्तापासून कसं काय होणार. तर या ज्या मनातल्या भीती आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायला पाहिजे की या याच्यामध्ये की हा आजार इतका चांगला आजार आहे की तो पूर्णपणे व्यवस्थित कंट्रोल करता येतो, कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि बऱ्याचशा याच्यात त्याचे पूर्ण सिम्प्टम फ्री बराचसा काळ तुमचा जाऊ शकतो. मी नेहमी पेशंटला उदाहरण देतो की तुम्हाला दमा असला, बरेच आजार असे आहेत की जे क्रॉनिक किंवा लांब वर्षानुवर्षे चालणारे आहेत, जसं तुमचा डायबिटीज झाला, BP झाला, बरेच आजार असे आहेत. आणि त्या आजारांमध्ये तुम्हाला नेहमीसाठी औषधं तर घ्यावीच लागतात पण औषध घेऊन देखील आजार वर्षानुवर्ष पुढं पुढं थोडा थोडा सरकतच राहतो. डायबिटीज झालं की 8-10 वर्षांनी तुम्हाला कार्डियक कॉम्प्लिकेशन, पॅरालिसिस, बाकी या गोष्टी येतातच. त्या मनाने दमानी हा आजार असा आहे की तो तुम्ही पूर्णपणे कंट्रोल ठेवताय, तो खूप छान प्रकारे बरेचसे पेशंट तर म्हणजे लक्षणविरहित बऱ्याच काळासाठी राहू शकतात, फक्त त्यांना एक काही काळजी त्याच्या विशेष घ्यायच्या असतात. ठीक आहे. दुसरी, ॲलर्जी दम्याच्या बाबत लोकांच्या मनात पंपाच्याविषयी तोंडावाटे, श्वासावाटे घ्यायचे पंप, ते म्हणतात पंप घेतला म्हणजे मी काय इतका म्हातारा झालो का, मला इतका.
1: आणि त्या याच्यात
0: एक्झॅक्टली, आणि त्यामुळे त्यात आम्ही पाहतो की बऱ्याच जणांना आजार इतका होऊन जातो की फुफ्फुसाची कॅपॅसिटी निम्म्यावर येऊन जातो तरीसुद्धा ते पंप घ्यायचा नाही म्हणून औषधं घ्यायचे टाळतात. आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो, आजार पुढच्या टप्प्यात निघून जातो आणि मग त्यावेळेस त्यांना औषधं देऊन देखील रिझल्ट पूर्ण मिळू शकत नाही. मग केव्हाही आमच्याकडे पेशंट आला की आम्ही त्याचं प्रबोधन हे केव्हाही प्रामुख्याने हे करतो की औषधांची गरज काय, गरज आहे का, आहे तर किती प्रमाणात, कोणते औषधं घ्यायला पाहिजे, कसे घ्यायला पाहिजे. या संदर्भातच एक मी सांगतो की लोकांच्या प्रबोधनासाठी आम्ही एक यूट्यूब चॅनल पण आहे आमचं स्वतःचं, आमच्या स्वतःचं ब्रीथ बेटर टुडे म्हणून आपलं एक यूट्यूब चॅनल आहे की जिथं पेशंटचे हे जे पेशंट आम्हाला शंका विचारत असतात, प्रश्न विचारत असतात, तर बऱ्याच वेळा काय होतं क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटच्या त्याच त्याच प्रश्नांना उत्तरं देणं तितका वेळही नसतो किंवा पेशंट एका वेळेस विचारूही शकत नाही, विसरून जातात. मग आम्ही काय केलं की जे आम्हाला पेशंट प्रश्न विचारतात त्याचाच एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवायचो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला टाकलेले की जेणेकरून पेशंट, हा समजा एखादा पेशंट पहिल्यांदा आला त्यांना दम्याचं आपण डायग्नोस केलं, त्यांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या की जेणेकरून त्यांच्या मनातल्या असलेल्या शंकांची उत्तरं त्यात त्यांना मिळून जातात. ते एक लोकप्रबोधनाचं एक छानसं कार्य. आणि परत त्या व्यतिरिक्त औषधांविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंका, पंप कसा घ्यायचा, का घ्यायचा, फायदे काय, सर्व आपण त्यात निराकरण करतो. या व्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे, उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे ह्या ज्या काही सामान्य गोष्टी आहेत पण त्या पाळल्या तर त्यांचा त्रास कमी करायला मदत होतो, अशा बऱ्याचशा गोष्टींविषयी व्हिडिओ आपण त्यात टाकलेले आहेत आणि लोकप्रबोधनाचं कार्य पण त्यातून आपल्याला करता येतं. तर डॉक्टरचं काम फक्त औषधं लिहिणं असं नाही तर पेशंटच्या शंका आम्ही निराकरण करून औषधांसंबंधी त्यांना व्यवस्थित माहिती देणं, ते कसं घ्यायचं यांची माहिती. आणि इन जनरल जेव्हा मनातल्या या भीती निघतात तेव्हा खरोखर पेशंट मग औषधं पण व्यवस्थित घ्यायला लागतो आणि रिझल्ट पण चांगला.
1: बरोबर.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: बऱ्याच लोकांमध्ये समज आहे की या औषधीमुळे साईड इफेक्ट खूप होतात आणि मग पुढे भविष्यात तो मुलगा सपोज एखाद्या मुलाला बालदमा असला तर भविष्यात त्याला त्याचे साईड इफेक्ट जाणवतील असं काही आहे का?
0: पूर्वीच्या काळात जे औषध असायचे ते औषध तितके फाईन नसायचे, त्याचे साईड इफेक्ट होते. पण आता चांगल्या चांगल्या प्रकारची औषधं येतात, त्याचे साईड इफेक्ट अत्यंत नगण्य किंवा नाही म्हणण्यासारखे आहेत. आणि लॉंग टर्ममध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा डॉक्टरांच्या देखरेखीत औषधं घेतात तेव्हा प्रॉब्लेम नाही होत. काय होतं, लोक अर्धवट गोष्ट घेतात की एखादं औषध केव्हा 5 दिवसासाठी दिलं, तेच औषध पेशंट विदाऊट प्रिस्क्रिप्शन महिन्यानुमहिने आणि वर्षानुवर्ष घेत राहतो. हां, मग हे औषध कोणतेही असतात ते स्वतः डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि पाहिजे त्या डोसमध्ये घेतले तर तसे साईड इफेक्ट नाही होत.
1: अच्छा,
0: तेव्हा केव्हाही माझं पेशंटला सांगणं असतं की डॉक्टरांनी जेव्हा प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिलं आहे तेव्हा किती दिवसासाठी ते व्हॅलिड आहे तेवढ्याच दिवस ते वापरा, त्या उपर ओव्हर द काउंटर किंवा वरचे वर औषधं घेऊ नका. कारण त्या औषधांचे ते वापरायचं कसं हे शिकण्यासाठी आम्हाला 3-3, 5-5 वर्ष कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये घालावे लागतात. हां, ते वरच्यावर असे घ्यायला नको, ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध आणि अनियमित काळासाठी घेऊ नये, डॉक्टरांच्या मॉनिटरिंग खाली घ्या. ते औषधं सेफ आहेत, नंतर की लहानपणापासून औषध घेतो मग त्याची किडनी खराब होईल का, लिव्हर खराब होईल का, नाही. तर आता युजली ॲलर्जी दमामध्ये नॉर्मल याच्यात आम्ही ओरल स्टिरॉइड म्हणजे जे ज्या औषधांनी तुम्हाला थाक वाटतो ते प्रॅक्टिकली नाही वापरत. फारच रेअर केसमध्ये की जेव्हा खूपच जास्त आजार आहे फार जास्त लेवलचा की तेव्हा त्या काळात एक तात्पुरत्या 2-5 दिवसासाठी लागू शकतात. पण अन्यथा नॉर्मली आता स्टिरॉइडचा वापर नाही. हां, होतं कसं की हे पेशंट गावच्या लेवलवर किंवा छोट्या डॉक्टरांकडे जातात आणि नाही तुम्हीच द्या तुम्हीच द्या, मग त्याच्या स्वस्तातलं औषध, मग स्वस्तातलं औषध स्वस्ताप्रमाणेच असतं तर त्यामुळे मग काही साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतात. पण प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट स्पेशलिस्टच्या अंडर घेतली तर ती अडचण नाही आहे.
1: छानच माहिती आमच्या श्रोत्यांना या संवादातून मिळतेच आहे. सर, शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही भूमिका निभावता, एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये काम सुद्धा करतात, तर ती भूमिका किती महत्वपूर्ण वाटते?
0: एक मी स्वतः शिकत असताना एक पॅशन तेव्हा सुद्धा मनात होतं आणि की जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना द्यावं. एक जे आपल्याकडे म्हणतात की अन्नदान, धनदान, भूमिदान, तर त्यामध्येच एक महत्त्वाचं दान म्हणजे ज्ञानदान हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि एज्युकेशन मस्ट गो ऑन, शिक्षण हे चालू राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा नादान असतात तुम्ही शिकतात, तुम्ही मेहनतीने पुढे जातात, नंतर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमधून नवीन काहीतरी शोधून काढतात. जसं आता नॅपकॉनच्या याच्यात आम्ही पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्यात त्या आपण कळतं आणि आपल्याला ज्या कळलं आहे ते जगाला सांगा. सेम गोष्ट जसं तुम्ही शिकले आहेत तर आता पुढची एक पिढी आहे की जे आता बडिंग डॉक्टर्स आहेत ते शिकतायत, मग त्यांना आपण मार्गदर्शन करायचं, आपल्याला जे मिळालं ते पुढे द्यायचं आणि आणखी आपण काय नवीन शिकलो ते त्यांना दिलं, म्हणजे पुढची एक आणखी त्यांना त्या उपर आणखी पुढची पायरी काहीतरी करता येईल, नवीन डेव्हलपमेंट त्याच्यात होईल. तर त्याचाच एक भाग म्हणून मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजला आहे, गोदावरी मेडिकल कॉलेजला, मी उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला तिथं मी आहे आणि तिथे देखील आपल्या पीजी स्टुडंटला ज्ञानदानाचं काम आम्ही करत असतो.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मग या निमित्ताने आमच्या युथला काय सांगाल जे या क्षेत्रात येऊ इच्छितात मेडिकल क्षेत्रामध्ये?
0: असं आहे मॅडम की तुम्ही क्षेत्र कोणतंही निवडा, तुम्ही मेडिकल निवडा, इंजिनिअरिंग निवडा, तेच क्षेत्र निवडा ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. एक नुसतं पोट भरायचं म्हणून रोजगारासाठी म्हणून तुम्ही कोणतं क्षेत्र निवडू नका, ज्यात तुम्हाला आवड आहे असं क्षेत्र तुम्ही निवडा. आणि तसं निवडत असताना ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने निवडलंय म्हणून त्यात पूर्ण स्वतःला झोकून द्या,
1: हे अगदी फार महत्वाचं.
0: कारण बघा, टॉपर्सला कुठंच अडचण नाहीये. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला कुठंच अडचण येत नाही. हां, तुम्ही धक्का गाडी असाल तर मग अडचणीच्या गोष्टी आहे. म्हणून केव्हाही तुम्हाला आवडेल त्याच क्षेत्रात जा आणि त्या ह्याच्यात एक्सिलन्ससाठी प्रयत्न करा, चांगल्यात चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. आणि ते करत असताना मनात कुठंतरी जाणीव ठेवा की या समाजात तुम्ही कुठं देणं लागतात.
1: अगदी बरोबर.
0: आणि त्या ह्याच्याने आपला व्यवसाय करताना, आपला रोजगार मिळवत असताना जे काय इतर लोकांना सहाय्य करता येते किंवा मार्गदर्शन करता येते ते करत राहायचं.
1: खूपच छान. म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्यात आपलं बेस्ट देणं खूप महत्वाचं असतं आणि त्या ध्येयाप्रती आपण प्रामाणिक असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. अनेक सन्मान तुमच्या नावी आहेत, अनेक पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालेला आहात आणि नुकताच तुम्हाला खानदेश रत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे, त्याबद्दल सांगा ना.
0: मला तर एकच कळतं मॅडम, आपल्याला जे काम आपण निवडलं आहे त्या ह्याच्यात तुम्ही व्यवस्थित करा, चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि ते काम करत असताना अंतर्मनात त्या देवाला समोर ठेवून काम करा. तुमचे कामं व्यवस्थित होतात आणि त्या तुमच्या कार्याची ओळख समाज हा घेत असतो, ती नोंद होत असते. आणि कुठंतरी मग त्या नोंदीतून म्हणा लोकांना माहिती होतं, ते स्वतःहून विचारतात किंवा मग काही संस्था असतात की त्या अशा यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही पुरस्कार घोषित करतात.
1: बरोबर. तर मला असं वाटतं, मी ऐकलं एका ठिकाणी की सन्मानापेक्षा सन्मान करणारा हा महत्वाचा असतो, कारण त्याने आपल्यातलं काही गुण उत्तरदायित्व जे आहे ते हेरलेलं असतं आणि त्याची कुठेतरी नोंद त्यांच्याकडे असते, त्यानिमित्ताने ते आपल्याला सन्मानित करत असतात आणि ते एक आणखी मोठं कार्य करण्याची प्रेरणा त्यातून सुद्धा आपल्याला मिळत असते असं आपण म्हणू शकतो. तर खूपच छान डॉक्टर, तुमच्या संवादातनं बरीच माहिती आम्हाला मिळते आहे. पण यानंतर तुमचे भावी प्रोजेक्ट्स, त्याबद्दल सांगा ना, पुढचे प्रोजेक्ट्स तुमचे काय असणार या क्षेत्रात?
0: माझं श्वासाच्या आजारासंदर्भात स्पेशलायझेशन आहे आणि त्या याच्यात नवनवीन गोष्टी ज्या येतात, ज्या जगात अवेलेबल होतात, त्या त्वरित आपल्या शहरात अवेलेबल करणं, मिळवून देणं, उपलब्ध करणं हे आमचा प्रयत्न असतो. त्या याच्यानेच काही नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या टेस्ट येतात त्या आम्ही अवेलेबल करतो. आणि यातच आणखी पुढं कसं डेव्हलपमेंट करता येईल, लोकांचे त्रास आणखी कसे कमी करता येईल, आजार कसे बरे करता येईल कमी त्रासामध्ये, कमी औषधामध्ये, तसा आमचा प्रयत्न असतो. त्या याच्याने काही रिसर्च प्रोजेक्ट्स पण आपण करत असतो. त्या संदर्भातलाच एक रिसर्च पेपर पुढे येणाऱ्या नॅपकॉनमध्ये आम्ही प्रेझेंट करणार आहोत. तर ही एज्युकेशन डेव्हलपमेंट हे चालू ठेवायचं आहे आणि त्यात पेशंटचे त्रास आपल्याला कसे कमी करता येतो, त्यात जागतिक स्तरावर आपल्याला आणखी किती चांगल्या प्रकारे काम करता येतं ते पाहायचं, हाच आमचं ध्येय.
1: खूपच सुंदर सर. खरंच आजचा संवाद अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असा, हृदयाला स्पर्शून जाणारा असा सुद्धा होता. आपण केवळ डॉक्टर नाही आहात तर समाजासाठी कार्य करणारे एक योद्धा आहात. आपल्या सेवेला सलाम आणि आपल्या पुढच्या कार्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. रेडिओ मनभवनच्या टीमकडनं आपल्या भावी कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
0: धन्यवाद.

रामकृष्ण हरी। अक्षर सोबत आली की निर्माण होता शब्द, आणि शब्द एकत्र येणं म्हणजे वाक्य, आणि वाक्याचा संग्रह म्हणजे पुस्तक किंवा संभाषण। पण शब्द व वाक्य कशी बोलावी, केव्हा बोलावी, कोणत्या स्वरात बोलावी ह्याचं जर ज्ञान नसेल तर त्याचे अर्थ बदलायला वेळ लागत नसतो। म्हणतात की शब्दांना दात नसतात, पण मनाला जखम करून जाण्याची त्यात शक्ती असते। भिंत उभी न करता माणसं तोडून टाकण्याचे पूर्ण सामर्थ्य शब्दात असतं। पण हेच शब्द जेव्हा आपुलकीच्या आणि स्नेहाच्या माध्यमातून येतात तेव्हा अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज जाणवत असतात। शब्दांची शक्ती जो ओळखतो तो त्याचा योग्य वापर करून जग जिंकू शकतो। पण हीच शब्द जर का उग्रता, द्वेष, राग, हेवा आणि प्रतिशोधाच्या भावनेतून येत असतील तर ते नक्कीच सर्वत्र विष लावण्याचे काम करतील। म्हणून शब्द सांभाळा। रामकृष्ण हरी।

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याचविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीस पत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्राने दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीस पत्र करत असताना जो बक्षीस पत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीस पत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे, ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिकमध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग.
3: मनुष्य स्वभाव मोठं विचित्र आहे. चांगल्या गोष्टी तो स्वेच्छेने स्वीकारतो, वाईट गोष्टी त्याला नकोशा असतात. चांगल्याकडं, सुंदरतेकडं आकृष्ट होणं हा माणसाचा धर्मच आहे. किंबहुना सगळ्याच गोष्टीकडे मनुष्य उल्लसित आनंदी वृत्तीनं पाहत असतो, पण हे करीत असताना याची दुसरी बाजूही माणसानं लक्षात घेतली पाहिजे. काळ्या ढगाला पांढरी किनार असते हे खरंच, पण शुभ्र चंद्रावरही काळा ढग असतो हेही लक्षात असावं. आता याचा अर्थ असा नव्हे की माणसानं प्रत्येक गोष्टीची वाईट बाजूच लक्षात घ्यावी. ही कृष्णभक्ती माणसाचं आयुष्य उजाड करून टाकील. चांगलं वाईट, सुंदर असुंदर यांचा स्वीकार करताना माणसानं तोल राखला पाहिजे, अधिक व्यापक दृष्टी ठेवली पाहिजे. हीच कल्पना या एका सुभाषितात सांगितलेली. नंदत्युदित आदित्ये नंदत्य स्तमिते हनि आत्मनो नाव बुद्धयंते मनुष्या जीवन यक्षम. सूर्य उगवल्यावर माणसाला आनंद होतो, प्रकाशानं दिवस नाहून निघतो आणि माणसाच्या दैनंदिन जीवनाला गती येते. दिवस कर्तृत्वासाठी आहे हे आव्हान मनुष्य उमेदीनं स्वीकारतो. सूर्य अस्ताला जातानाही माणसाला आनंद होतो, कारण रात्र विश्रांतीसाठी आहे. खरं तर विश्रांतीची आशा आहे म्हणूनच मनुष्य दिवसभर धडपडतो. रविवार आहे म्हणूनच आठवड्याभर काम होतं. सूर्याचं असं स्वागत करताना मनुष्याला एका गोष्टीचा विसर पडतो की गेल्या दिवसाबरोबर त्याचं आयुष्य एक दिवसानं कमी झालंय. हा व्यापक विचारही काहीसा कटू असला तरी माणसानं लक्षात घेतलाच पाहिजे. आणि याच कारणासाठी लाभलेला दिवसाचा माणसानं जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. लाभलेला दिवस सत्कर्मी लावायचा असेल तर सत्कर्माची कल्पना स्पष्ट झाली पाहिजे. पाप केलं असं म्हणताना आपण कृतीतल्या पापाला महत्त्व देतो, किंबहुना तेच खरं पाप असं आपण समजतो, पण हे योग्य नाही. कृती एकदम घडत नाही, तिच्या मागं काही मानसिक प्रक्रिया असतेच. यालाच गीतेत कर्मचोदना असं म्हटलंय. विचार ही पहिली अवस्था, नंतर उच्चार आणि शेवटी प्रत्यक्ष क्रिया. उच्चारापेक्षा इतर दोहोंना महत्व अधिक. अशाच अवस्था पापाच्या बाबतीत असतात. त्या सांगणारे हे सुभाषित. कायेन कृते पाप मनसा संप्रधार्य तत् अनृतम जिव्हया चापी त्रिविधम कर्मपातकम. मनानं विचार करून मनुष्य शरीरानं पाप करतो, जिवेनं वाईट बोलतो. पाप कर्म तीन प्रकारचे, याचा अर्थ वाईट गोष्टीचा उच्चार किंवा विचार हे सुद्धा तिच्या कृती इतकंच पाप आहे. किंबहुना कायिक, वाचिक, मानसिक हे तीनही प्रकारचं कर्म चांगलं असणं हे खरं सत्कर्म. चांगलं कर्म करीत असता वाईट भाषा वापरणं हेही पापच. किंवा शब्द चांगले वापरून कर्म वाईट करणं हा सद्विचार नव्हे. विचार, उच्चार आणि आचार यांची सारखीच चांगली पातळी ही खरी सुधारणा. समाज सुधारणेची अग्रणी आगरकर यांनी सुधारणेची हीच व्याख्या सांगितली आहे. निदान शब्दानं तरी माणसानं कडवट होऊ नये. वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगायला शिकलं पाहिजे, पण बहुधा होतं उलटं. चांगली गोष्टही आपण वाईट शब्दात मांडतो आणि चांगुलपणा घालवून बसतो. म्हणून दिवस सत्कारणी लावायचा.

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या स्वामिनी या सदरात मी आर जे शुभांगी तुमचं स्वागत करते. श्रोते हो, स्वामिनी या आपल्या विशेष सदरात आपण कर्तृत्ववान महिलांना आमंत्रित करून त्यांच्याशी मुलाखत तिथून संवाद साधत असतो आणि जाणून घेत असतो त्यांच्या प्रवासाचं, त्यांचा आजपर्यंत राबवलेल्या उपक्रमांचा दिलखुलास चर्चांमधनं गप्पा करत असतो. तेव्हा आज सुद्धा आपल्यासोबत आहेत सौ शुभांगी सुरेश बडगुजर, ज्या लिटिल चॅम्प्स इंग्लिश स्कूल पिंपरी तालुका धरणगाव जळगावच्या प्रिन्सिपल आहेत. आणि त्यांचा हा प्रवास कसा होता आतापर्यंतचा ते सगळं आपण त्यांच्याशी गप्पांमधनं जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम,
0: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद, आभार.
0: आणि छान तुमची स्कूल आहे. मला सांगा ना, ही स्कूलची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: असं म्हणतात की आपल्याला लहानपणी आपण काहीतरी करणार आहोत त्याचा आपण लहानपणी तो आपण जोपासत असतो, साठवत असतो. आपल्याला काहीतरी करायचं आहे आपण ठरवत असतो. तसंच एक माझं असं कुटुंब हे जे असतं मध्यमवर्गीय, म्हणजे वडील शिक्षक होते, हाडाचे शिक्षक. आणि वडिलांची घरात जी शिस्त होती ती अंगाला अशी बिनलेली होती पूर्ण. सकाळचं उठल्यापासूनचं वडिलांचं, सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची आंघोळी व्हायला पाहिजे. आम्ही 5 बहिणी 1 भाऊ असा मोठा परिवार आमचा होता, सोबत आई. पण सगळ्यांची आंघोळ व्हायला पाहिजे, केस विंचरण्याचं वडील घ्यायचे, अक्षरशः वडील पूर्ण तयारी करून द्यायचे, नंतर प्रत्येकाचा अभ्यास वडील विचारून घ्यायचे. तो एक जाणवायचं की आपले वडील आपल्यासाठी किती करतायत, सगळं काही आपल्याकडनं करून घेत आहेत. आणि वडील जी मेहनत घेता एक शिक्षक काय करू शकतो ते आम्ही त्यावेळेस सगळं अनुभवलं, पाहिलं. आणि त्यावेळेस वाटलं की आपण भविष्यात फक्त शिक्षक बनायचं आणि असेच विद्यार्थी आपल्या हातून घडवायचे. म्हणजे वडिलांनी आम्हाला मुलांना घडवलं, पण त्यावेळेचं स्वप्न होतं की आपण मुलांना घडवायचं. आणि माझंही शिक्षण हे ग्रामीण भागात झाल्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी नेमकी कसली गरज असते हे विद्यार्थ्यांनी ओळखलं होतं, पप्पा म्हणजे माझ्या वडिलांनी ओळखलं होतं. आणि विद्यार्थ्यांमध्ये ते गुण ते विकसित करत होते. त्या गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर मला वाटलं की मी सुद्धा पुढे जाऊन एक शिक्षक बनावा, आणि ते काम मी केलेलं आहे.
0: वा वा, खूपच छान आठवणी आहेत बालपणीच्या. आणि ते संस्कार नकळत तुमच्यावर घडत गेले आणि त्यानुसार तुम्ही सुद्धा हा शिक्षकाचा जो मार्ग आहे तो निवडला आणि त्यात तुम्ही यशस्वी सुद्धा होत आहात. तर सुरुवातीच्या काळात शाळा सुरू करताना नेमके कुठले आव्हानं तुम्हाला त्यांना चॅलेंजेसला सामोरं जावं लागलं?
1: छोट्याशा गावात, एक ग्रामीण भागात शाळा सुरू करायची म्हणजे सर्वप्रथम तुमच्या डोळ्यासमोर येतो पालकांची जी शंका असते, नवीन स्कूल असतं, नवीन शाळा असते, तर पालकांचा पाहिजे तेवढा विश्वास नसतो.
0: बरोबर.
1: पालकांना असं वाटतं की आता इथे आपण आपल्या मुलांचं भविष्य या टीम सोबत देणार आहोत, तर ते कितपत आपल्या मुलांचं भविष्य सांभाळणार आहेत. विश्वास ठेवायला पालक सुरुवातीला तयार नसतात.
0: बरोबर.
1: पण जो माझा अनुभव होता त्या अनुभवाच्या जोरावर मी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना आपलंसं केलं. आपलंसं केल्यानंतर विद्यार्थ्यांना गरज कसली आहे त्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचले. आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देता देता फक्त पुस्तकातून ज्ञान न देता कृतीयुक्त शिक्षण देण्याचा मी प्रयत्न केला.
0: वा.
1: आणि कृतीयुक्त शिक्षण दिल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या शिक्षण घेताना फार सोप्या पद्धतीने ते शिक्षण घेत गेले. म्हणजे पुस्तकी ज्ञान तर मिळत गेलं, त्यानंतर त्यांना संस्कारही मिळले. आणि संस्कार मिळता मिळता पालकांना आपल्यामध्ये असलेले, विद्यार्थ्यामध्ये आपल्या पाल्यामध्ये जे गुण दिसत आले त्यामुळे पालकांचा सहज विश्वास बसत गेला की ज्या ठिकाणी मी माझ्या पाल्याचं भविष्य सोपवलेलं आहे ते योग्य व्यक्तीकडे मी सोपवलेलं आहे अशी त्यांना खात्री झाली. आणि माझं स्कूल पुढे थोड्या थोड्या याच्याने कासवाच्या गतीने पुढे होत चालतंय.
0: वा वा. म्हणजे तुमची शाळा सुरू करताना सगळ्यात मोठं आव्हान जे असतं की पालकांचा विश्वास संपादन करणं, ते रिझल्ट तुमच्याकडनं त्यांना मिळाले, त्यांचं समाधान झालं आणि त्यामुळेच तुमची शाळा ही उत्तरोत्तर प्रगती करत गेली. खूप छान असा प्रवास आहे. तर मग पालकांचा आता सहभाग आणि त्यांचा सपोर्ट कसा असतो?
1: पालकांचा सहभाग अतिशय सुंदर आहे प्रत्येक गोष्टीला. पालक म्हणजे जर आपण म्हटलं की विद्यार्थ्यांना मला एखाद्या व्हिजिटला न्यायचं आहे किंवा एखाद्या कार्यक्रमात पार्टिसिपेट करायचं आहे, पालक बिनधास असतात, मॅडम तुम्ही करून घ्याल, त्यांना 100% खात्री असते. आणि कुठल्याही गोष्टीला आजपर्यंत मला पालकांचा नकार आलेला नाही. म्हणजे जरी मी आज म्हटलं की मला रेडिओ मन भवनला माझ्या विद्यार्थ्यांना आणायचं आहे, तर 100% पालक म्हणतील मॅडम किती वाजता जायचं आणि किती वाजता यायचं, एवढंच मला पालकांचं विचारणी असेल. आणि पालक उत्सुक असतात की आज माझ्या मुलांना एक नवीन त्यांना गुण मिळणार आहे, नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांबरोबर पालकही या गोष्टींसाठी खूप कुठल्या गोष्टीची एक्साइट असतात, वाट पाहत असतात.
0: वा वा, छानच छानच. पण मग मॅडम मला सांगा ना, तुमची ग्रामीण भागात एक शाळा सुरू करणं, ती मॅनेज करणं, व्यवस्थापन सांभाळणं, या सगळ्या गोष्टींचा प्रवास नेमका तुमचा कसा होता?
1: ग्रामीण भागात शाळा चालू करताना जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आधी जागेची व्यवस्था करावी लागते, नंतर मग आपल्याला शिक्षकांची टीम पाहिजे असते.
0: बरोबर.
1: शिक्षक घेताना म्हणजे मुलांना आई बनून काम करण्यासाठी योग्य टीम पाहिजे असते. पालकांचा आपल्याला सपोर्ट पाहिजे असतो. आणि आपण प्रत्येक कार्यक्रम करत गेलो, मुलांना त्या पालकांना घरी जाऊन मुलांनी ते आपल्या पालकांसमोर प्रेझेंट करणं, सांगणं, मांडणं कुठलीही गोष्ट, ती जर व्यवस्थितपणे केली तर पालक आनंदी होतात आणि कुठल्याही गोष्टीसाठी ते आपल्याला सपोर्ट करायला तयार असतात.
0: बरोबर.
1: म्हणजे जे माझ्यासाठी होतं की ग्रामीण भागात मला शाळा चालू करण्यासाठी जो आव्हानात्मक वाटत होतं, ते माझा पालक वर्ग होता, त्यांनी मला योग्य सहकार्य केलं, यासाठी माझ्या वडिलांची भावाची खूप मोठी ताकद माझ्या मागे होती. म्हणजे माझं कुटुंब हे शैक्षणिक वारसा घेऊन चाललेलं आहे माझ्या घरात. आजपर्यंत आम्ही पाचही बहिणींपैकी चार बहिणी शिक्षिका आहेत.
0: क्या बात.
1: बहिणी शिक्षिका आहे, भाऊ शिक्षक आहे, मेवणे शिक्षक आहे, माझ्या आत्याच्या मुली आहेत त्या पण शिक्षिका आहेत, काकांचे मुलं शिक्षक आहे. हा मोठा शैक्षणिक वारसा पाठीमागे आहे, त्यामुळे काम करण्याचा हुरूप मला कधी कमी झाला नाही आणि ऊर्जा प्रेरणा ही सगळी माझी कुटुंबाकडून मला मिळत असते.
0: वा वा, खरंच छान. पण मला सांगा ना, तुमच्या शाळेची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत? म्हणजे इतर शाळांपेक्षा तुमची शाळा वेगळी कशी ठरते, त्याबद्दल सांगा ना.
1: इतर शाळांपेक्षा माझी शाळा असं आहे की माझ्या शाळेमध्ये शिक्षणाबरोबर संस्कार आणि कृतीयुक्त शिक्षण यावर खूप भर दिला जातो.
0: बर.
1: नंतर विद्यार्थ्यांचं पुस्तकातून शिकण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून जर आपण मुलांना शिक्षण दिलं तर त्यांच्या ते लवकर म्हणजे लवकर ते पन्ना पसत, रुस्त.
0: बरोबर.
1: प्रत्येक गोष्टीचा त्यांना अनुभव येत जातो. आणि शाळेमध्ये आम्ही काय करतो की महाराष्ट्रातली जे सण आहेत, सणवार आहेत, उत्सव आहेत, किंवा इव्हन प्रत्येक दिवस आहे, आता आपल्या भागात आपण जसं म्हणतो एक रोज डे साजरा केला जातो, पण आम्ही शाळेत रोज डे साजरा न करता मातृपितृ दिवस साजरा केला जातो. म्हणजे विद्यार्थी त्या दिवशी आपल्या माता पितांना आम्ही शाळेमध्ये आमंत्रित करतो. विद्यार्थी जे आहेत घरूनच थाळी सजवून आणतील, आपल्या माता पितांचे अक्षरशः आपलं गंगाड असतं पौराणिक पद्धतीने, त्याच्यात पाय धुतील, रुमालाने पाय पुसतील, म्हणजे इतकी सुंदर पूजा करतात ती विद्यार्थी आपल्या माता पितांचं. तो एक मातृपितृ दिवस होतो. आजोबा आजींसाठी एक सुंदर छान दिवस साजरा केला जातो. नंतर आजोबा आजींसाठी ट्रेनिंग असतं, कारण की सगळ्यात महत्वाचा विद्यार्थ्यांसाठी किंवा पाल्यासाठी आपला आजी आणि आजोबा हा सगळ्यात खास मित्र मैत्रीण आहेत.
0: अगदी अगदी. आपण म्हणतो ना, दुधापेक्षा दुधावरची साय आवडते, त्याप्रमाणेच ते नातं असतं.
1: कारण की आपल्या आयुष्यात आपण अजून शिकत आहोत,
0: हो,
1: त्यांचं शिकणं झालेलं आहे आणि ते अनुभव त्यांनी जे घेतलेले आहेत त्यातून मुलगा आपल्या नातूला, नातीला ते जे शिकवणार आहेत ते आपण कधी शिकवू शकणार नाही. म्हणून आजी आजोबांसाठी सगळ्यात पहिलं माझं ट्रेनिंग सेशन असतं. नंतर प्रत्येक म्हणजे काका काकू आहे, आजूबाजी आहे, मामा मावशी आहे, यांच्या सगळ्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला जातो. नंतर आपलं प्रत्येक सणवार साजरे होतात, पुण्यतिथ्या, जयंती साजरे होतात, म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर संस्कारही दिले जातात. हेच आमच्या शाळेचं खास वैशिष्ट्य.
0: वा वा, छान छान. पण मग आजच्या आधुनिक काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार आणि सगळं देत असताना याचा समतोल तुम्ही कसा साधता?
1: शाळेत शिक्षणाबरोबर शिस्त आणि संस्कार यावरही खूप लक्ष दिलं जातं. नंतर विविध सण उत्सव आपण साजरे करतो. गावात कधी कधी आपण रॅल्या घेतो, जसं दिवाळी सण आहे 5 दिवसाचा, तर दिवाळीचा सण साजरा करताना आम्ही आधी आपल्या गावातूनच सुरुवात करतो. म्हणजे ऑनलाईन शॉपिंग बंद करा. मग गावातली छोटी छोटी दुकानं असतात तिथे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नेतो.
0: वा.
1: शाळेतूनच त्यांना पैसे द्यायचे, पंत्या घ्यायच्या, पंत्या घेण्यापासूनची सुरुवात असते, उपमे घेण्याची सुरुवात असते. म्हणजे सण कसा साजरा केला जातो, पुस्तकाचं ज्ञान तर आम्ही भरपूर दिलं जातं, रोजचा अभ्यास भरपूर घेतला जातो. आमच्या प्रार्थनेच्या टायमाला सर्कल टाइम असतो असेंब्लीच्या वेळेस, त्यावेळेस आम्ही ताजा खबर असते. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींचं असतं, पण प्रॅक्टिकल जे आज मुलांना संस्कार दिले गेले पाहिजे. तसं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की दीपोळी ही 5 दिवसाची आमच्या शाळेमध्ये होत असते. मुलांचं अभ्यंग स्थान होतं.
0: वा वा.
1: आपलं गोमातेचं पूजन असतं. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण मुलांना योग्य वेळी देत गेलो तर असं फार वर्षभरात आपल्याला कष्ट करावे लागत नाही. म्हणजे दसरा आला की दसऱ्याच्या वेळेस तुम्ही योग्य पद्धतीने मुलांना दसरा कसा साजरा केला जातो याविषयी माहिती द्या.
0: प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण दिलं जातं.
1: त्यामुळे असं कधी मला कुठल्या गोष्टीचं आव्हान वाटलंच नाही आणि आहेत, आपल्याला वडिलांचं गायडन्स मिळत आहे, पालकांचा सपोर्ट मिळत आहे, माझी शिक्षक टीम जी आहे ती 100% पॉवरफुल आहे. आजच्या जे शिक्षकाने पाहिजे तो शिक्षक, प्रत्येक शिक्षक माझ्याकडे आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही या म्हणाला घाबरत नाही, प्रत्येक गोष्ट सामोरी म्हणजे समोर जाऊन आम्ही फेस करत असतो.
0: पुस्तकी शिक्षण तर शाळेत मिळतच असतं, पण खरी आजच्या काळातली गरज आहे ती म्हणजे संस्कार मूल्य रुजवण्याची, आणि प्रत्यक्ष कृतीतून हे शिक्षण विद्यार्थ्यांना देणं ही खरंच तुत्त असा उपक्रम आहे. आपण एक उदाहरणच द्यायचं म्हटलं तर सायकल शिकायची कशी याचं पुस्तकी वाचन करून दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष तिचं प्रॅक्टिकली जर नॉलेज दिलं ती सायकल पटकन तो विद्यार्थी शिकतो आणि आजन्म ते लक्षातही
1: राहतं.
0: तर हे छान असं सगळंच आहे तुमचा प्रवास. पण मला सांगा ना, आजपर्यंतच्या प्रवासातला तुमचा असा अविस्मरणीय क्षण कुठला आहे का की जो माझ्या लक्षात राहिला, मी कधीच विसरू शकत नाही?
1: म्हणजे असं होतं मॅडम, ज्यावेळेस माझ्या स्कूलचा एक प्रोग्राम होता, अॅन्युअल प्रोग्राम, आणि बऱ्याच वर्षानंतर मला एक बाळ झालं म्हणजे माझं खुश. तर त्यावेळेस प्रोग्रामच्या वेळेस मला माझ्या बाळाची तब्येत अचानक खूप बिघडली.
0: बर.
1: आणि तब्येत बिघडल्यानंतर बाळ इकडे झोळीमध्ये होतं समोरच्या, म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेस मी एका बाईच्या ताई होत्या त्यांच्या घरी मी त्याला निजवलं होतं, झोपवलेलं होतं. आणि त्या दरम्यान 2-3 पॅरेंट्स आले, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही लक्ष ठेवा म्हणून. म्हणजे मॅडम बाळ खूप रडतोय, खूप रडतोय. मग शेवटी मी गेली आणि त्यावेळेस मला माझे पालक म्हटले की मॅडम कार्यक्रम सोडा, कार्यक्रम आम्ही हँडल करतो. माझ्या गावातल्या लोकांनी डायरेक्ट सांगितलं कार्यक्रमाची चिंता करू नका, म्हणजे शेवटचे जे 1.5 ते 2 तासाचा जो कार्यक्रम होता पालकांनी हँडल केला आणि मला जळगावला माझ्या बाळासोबत पाठवलं आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. नंतर दुसरा प्रसंग असतो, शाळा ग्रामीण भागात आहे, थोडंसं काहीतरी कुठे कमी जास्त होत असतं, पण माझा पालकवर्ग केव्हाही माझ्या पाठीशी खंबीर आहे. म्हणजे आज काही असलं तर माझ्या मागे एखादा मुलगा जरी शाळेतून राहिला किंवा घरी जाण्याच्या तो वेळेवर नाही पोहोचला तर पालकच सांगतात की मॅडम थांबा आम्ही पोहोचवून देतो, काळजी घेऊ, टेन्शन घेऊ नका. म्हणजे ह्या गोष्टी माझ्यासाठी फार अविस्मरणीय आहेत.
0: बरोबर.
1: नंतर माझा जो विद्यार्थी असेल एखाद्या वेळेस, म्हणजे आपण म्हणतो की तो कमी बोलतो, आणि ज्यावेळेस तो स्टेजवर येऊन फळफळ बोलतो आणि पालकांच्या ज्या प्रतिक्रिया असतात, तो माझा अनुभव जो तो अविस्मरणीय अनुभव असतो, त्याचं समाधान फार वेगळं.
0: आणि तीच खरी एका शिक्षकासाठी खास संपत्ती असते असं मला
1: वाटतं.
0: विद्यार्थ्यांचं यश हीच खरी संपत्ती.
1: बिलकुल बिलकुल.
0: पण मग लिटिल चॅम स्कूलसाठी तुमच्या भविष्यातली स्वप्न काय आहेत त्याबद्दल सांगा ना.
1: लिटिल चॅम्स जी शाळा आहे माझी, ती एक भविष्यात माझं स्वप्न आहे की माझी शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट शिक्षणाचं केंद्र बनावं. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण, नंतर चांगले संस्कार आणि उज्ज्वल भविष्य मिळावं यासाठी माझा अधिक प्रयत्न असेल आणि शाळा प्रगत करण्यासाठी मी म्हणजे 100% प्रयत्न कायमस्वरूपी करणार आहे.
0: ग्रामीण भागातल्या मुलींनी शिक्षणात पुढे यावं यासाठी नेमकं तुम्ही त्यांना काय सांगाल?
1: मुलींचं शिक्षण हे समाजाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचं आहे. प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी मिळाली तर ती स्वतः सक्षम बनते आणि समाजालाही पुढे घेऊन जाते. त्यामुळे पालकांनी मुलींना नक्कीच शिक्षण द्यावं असं मला पालकांना हात जोडून विनंती आहे, आग्रह आहे.
0: खूप छान मॅडम, तुमचा सगळा प्रवास खूपच प्रशंसनीय आहेच. पण मग छोट्या गावात सुद्धा काहीतरी मोठं करून दाखवण्याचं स्वप्न अनेक लोक बघत असतात, त्यांना तुम्ही नेमकं काय सांगाल?
1: सगळ्यांना एकच माझं सांगणं आहे की स्वप्न पाहायला कधी घाबरू नका, मोठं स्वप्न बघा आणि तुमची जर मेहनत असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, विचार सकारात्मक असतील तर तुम्हाला यशही नक्की मिळणार आहे. तुमचे जिद्द, तुमचे सतत नेहमी असलेले प्रयत्न, त्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळेल असं मला सांगावं असं वाटतं. आणि छोट्या ग्रामीण भागातूनही आपण खूप मोठी प्रगती करू शकतो.
0: क्या बात आहे, खूप छान असा महत्वाचा संदेश मॅमने दिलेला आहे. आपल्या क्षमता ओळखा, त्यांना फुलवा आणि त्या क्षमतांना कसे पंख देता येईल याचा जर आपण नीट विचार केला आणि आपल्या स्वप्नांना बळ दिलं तर नक्कीच यशाचं शिखर आपण छानपैकी गाठू शकतो असा महत्वाचा संदेश मॅमने या संवादातून आपल्याला दिलेला आहे. मॅडम, या ठिकाणी आपण आलात, आपला वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा केल्या त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या टीमतर्फे आपले मनस्वी आभार.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.
0: थँक्यू.
1: थँक्यू.

0: करा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रेडिओ मन भावन 90.8 FM वर येत आहे मूड्स अँड म्युझिक, एक खास टॉक शो आरजे शुभांगी सोबत. कधी गाण्यांमध्ये हरवलेलं मन, कधी आठवणींमध्ये गुंतलेलं मन, तर कधी प्रेमाच्या लयीत झुलणारं मन. म्हणूनच तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से. तर मग रहा तयार, लवकरच फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर आरजे शुभांगी सोबत मूड बनवा म्युझिकच्या तालावर. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत करते. श्रोते हो, संगीत, संगीतात अशी जादू आहे की आपण देहभान विसरतो, हो ना. तर आज आपल्यासोबत एक विशेष पर्सनॅलिटी स्टुडिओमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्या म्हणजे सौ मृणालिनी प्रद्युम्न करंदीकर गाडगीळ. यांचं शिक्षण BCOM तसंच संगीत विशारदसुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे लग्नानंतरसुद्धा त्यांनी त्यांचं शिक्षणाचं कार्य जे आहे ते निरंतर चालू ठेवत त्यांनी त्यानंतर ॲडिशनल BA प्लस MA म्युझिक केलेलं आहे कम्प्लीट. आणि त्या संगीत अलंकारसुद्धा आहेत. तर संगीत क्षेत्रातील एक अशी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आज मुलाखतीसाठी उपलब्ध झालेले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याशी गप्पा करणारच आहोत आणि त्यांचा सांगीतिक प्रवास जाणून घेणार आहोत. त्यांचे विचार, त्यांचे अनुभव यातून आपल्याला नक्कीच संगीतविषयक मार्गदर्शन मिळेल अशी मी खात्री करते. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: तुमचं रेडिओ मनभावन टीमतर्फे मी हार्दिक स्वागत करते.
2: धन्यवाद.
1: मॅमबद्दल सांगायचं म्हटलं तर मॅमचा एक आनंदी नावाचा ग्रुप आहे ज्यामध्ये विविध कलाकारांसोबत त्या डोहळे जेवण, बारसं असेल किंवा भजन, मंगळागौर असे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं त्या आयोजनसुद्धा करत असतात आणि त्यातून आनंद मिळवत असतात. तर असं हे बहुगुणी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत स्टुडिओत लाभलेले आहेत. मॅम, सुरुवातीला मला तुमच्या बालपणाविषयी सांगा ना, म्हणजे तुम्ही मूळच्या कुठल्या आणि तुमचा प्रवास कसा होता?
2: मी मूळची बुलढाण्याची. आम्ही मोठं कुटुंब, 5 बहिणी आणि 2 भाऊ आणि मी त्याच्यात सगळ्यात लहान, त्यामुळे सगळ्यात लाडकी. आई वडिलांना अशी खूप अपेक्षा होती की हिने खूप संगीतामध्ये कार्य करावं आणि त्याप्रमाणे मी लग्नाच्या आधी विचारत केलं. लग्नानंतर सासर पण इतकं कौतुक करणारं मिळालं आणि इतकं प्रोत्साहन देणारं मिळालं की त्यामुळे मी संगीतामध्ये कॉलेजमध्ये सर्व्हिस करायची होती म्हणून ॲडिशनल BA केलं, कारण की BCOM होतं म्हणून. त्याच्यानंतर MA केलं आणि अलंकारसुद्धा केलं. सासूबाईंची भयंकर मदत झाली शिकताना, मिस्टरांचंही प्रोत्साहन होतंच, त्यामुळे मी ते करू शकले. आणि नंतर मी कॉलेजमध्ये सहप्राध्यापिका म्हणून नोकरीला लागले.
1: खरंच एका महिलेला जर सक्सेसफुल लाईफ जगायचं असेल तर त्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. जर फॅमिलीचा सपोर्ट नसेल तर इच्छा असूनसुद्धा काही महिला आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाहीत. यानंतर मला सांगा ना, तुम्हाला असं लहानपणापासून संगीताची आवड होती, घरात काही बाळकडू होतं?
2: हो, माझी आईसुद्धा वयाच्या 70व्या वर्षीसुद्धा हार्मोनियम शिकत होती आणि तिच्याकडून मला प्रोत्साहन मिळालं की नाही, या वयात सुद्धा जर यांना शिकायची एवढी इच्छा आहे तर आपण सुद्धा आतापासूनच शिकलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी करता येईल. म्हणून तेव्हापासूनच मला आवडही होती आणि मी त्याप्रमाणे शिकले देखील.
1: तुमचं विशेष प्रभुत्व गायनात की वादन वगैरे?
2: नाही, गायनामध्ये.
1: गायनामध्ये छान. तर विशारद तुम्ही कम्प्लीट केलं मग असं करत करत?
2: विशारद मी कम्प्लीट केलं, बर्दापूरकर म्हणून बुलढाण्याला आहेत, आता नाही येते, त्यांच्याकडे माझं विशारद प्रथम श्रेणीत नव्हे, पहिल्या नंबरने मी पास झाले आणि नंतर लग्नानंतर मात्र मी बाकी शिक्षण घेतलं.
1: तर एकंदर तुमचा सांगीतिक प्रवास जो आहे तो कुठल्या वयाच्या कुठल्या वर्षापासून सुरू झाला?
2: मी 6वीत असताना पहिली परीक्षा दिली.
1: अच्छा.
2: तेव्हापासून माझं शिक्षण सुरू झालं
1: निरंतर.
2: 10वीत वगैरे सुद्धा क्लास सुरूच ठेवला होता, फक्त परीक्षा 10वी 12वीच्या तेव्हा दिल्या नाहीत, पण क्लास सुरूच ठेवला होता. आणि एकीकडे BCOM झाले आणि एकीकडे विशारद झाले.
1: अरे वा,
2: असं माझं दोन्ही पूर्ण.
1: खूप छान, खूप छान. तर गायनाची विशेष आवड होती, त्यासाठी तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या असतील, त्यांच्याबद्दल सांगा.
2: अडचणी खूप आल्या. असं की माझी मैत्रीण जी होती, आम्ही दोघी जणी विशारदला होतो, तिची सकाळची शाळा असायची आणि माझं दुपारचं कॉलेज असायचं, आणि सर शिकवणारे जे होते ते बीएड कॉलेजला लेक्चरर होते, त्यांचं सुद्धा कॉलेज दुपारीच असायचं. त्यामुळे आम्ही सकाळी 5 वाजता उठून मी तिच्याकडे जायची, आम्ही दोघी जणी सरांकडे जायचो, किल्ली घेऊन क्लासवर जायचो, तंबोरा वगैरे काढून आम्ही सुरू करून द्यायचो, आणि मग सर आटपून यायचे, कारण की सरांना आपण बाकी क्लास आणि कॉलेज असायचं. अशा तऱ्हेने आम्ही शिकलेलो आहे, पण आम्हाला खूप छान शिकायला त्यामुळे मिळालेलं आहे आणि खूप आनंद वाटतोय.
1: हो ना, म्हणतात ना आवड असली की सवड नक्कीच मिळते, तर तशी तुम्ही सवड काढून तुमचं जे गायनाची कला आहे ती विकसित केली, आणि त्यानंतर तुम्ही विशारद तर केलं म्हणता, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठले छंद आवड?
2: हा, मी नाटकांमध्ये सुद्धा कामं केलेली आहेत लग्नाच्या आधी. लग्न झाल्यावर नाही झालं ते शक्य, मुलं बाळ वगैरे, सर्व्हिस, नोकरी आणि संसारामुळे. पण लग्नाच्या आधी मी नाटकांमध्ये कामं केली आणि आकाशवाणी जळगावला सुद्धा बऱ्याच नाटकांमध्ये मी सहभागी झाले आहे.
1: म्हणजे ती सुद्धा एक तुमची वेगळी कला
2: आणि युववाणी सुद्धा मी मध्ये आकाशवाणीला काम केलं.
1: अरे बाबा, मग तुम्ही हे गायनाचे जो तुमचा अभ्यास झालेला आहे, तर विद्यार्थीही घडवले असतील बरेच?
2: खूप, जवळजवळ 1,000 वगैरे विद्यार्थी माझ्याकडे शिकून गेलेले आहेत, अगदी विशारद पर्यंत. अलंकारला म्हणतायत, पण सध्या मीच तयार नाही आहे, कारण की मी तिथे स्टेबल नाही आहे, तर माझ्यामुळे त्यांचं नुकसान होतं, त्यामुळे पुढचे क्लास मी सध्या घेत नाही आहे.
1: संगीत शिकवण्याचा हा प्रवास जो आहे तुमचा, तो कसा सुरू झाला?
2: नाही, प्रवास असा सुरू नाही झाला, जेव्हा अलंकार आणि हे करत होते तेव्हा आधीच्या रागांची माहिती आणि हे असणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे मग असा विचार केला की आपण जर क्लासेस घेतले तर त्यानिमित्ताने आपले आधीचे राग रिव्हिजन होतील, म्हणून शिकवायला सुरुवात केली आणि त्याचा मला खूप फायदा झाला.
1: मला अजून विचारावंसं वाटतंय की शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्ही कोणत्या गोष्टीवर अधिक भर देत असता?
2: स्वरज्ञानावर. आपल्याकडे हार्मोनियम ही साथीला असते, पण तंबोऱ्यावर शिकवलं तर मुलांचे स्वर जास्त पक्के होतात. अर्थात सुरुवातीला हार्मोनियमवरच शिकवावं लागतं, कारण की मुलांना त्यातलं काहीच माहिती नसतं, पण हळूहळू त्यांना ती माहिती करून देणं अत्यंत आवश्यक आहे.
1: आणखी एक प्रश्न विचारते मी तुम्हाला की शास्त्रीय संगीत आणि आजकालची जी तरुण पिढी आहे ती वेस्टर्न म्युझिक किंवा बॉलिवूड म्युझिककडे जास्त त्यांचा कल असतो, तर हा फरक तुम्ही कसा सांगाल?
2: हा फरक असा आहे की शास्त्रीय म्युझिकमुळे, शास्त्रीय संगीतामुळे आपलं मन डोलतं आणि विदेशी वेस्टर्न म्युझिकमुळे आपलं शरीर डोलतं. तर मन हे केव्हाही डोलणं जास्त आवश्यक आहे, त्यामुळे जास्त समाधान मिळतं. शरीर तर डोलायला हवंच, पण मन डोलणं सुद्धा जास्त आवश्यक आहे.
1: शास्त्रीय संगीताला शिकायला सुरुवात करण्यापूर्वी कुठल्या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे किंवा कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत?
2: शास्त्रीय संगीताचं आवड सगळ्यात महत्वाची आहे, कारण की ती असल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही, आपल्याला इंटरेस्ट वाटत नाही. आणि दुसरं ताल ज्ञान अत्यंत आवश्यक आहे, कारण की ताल हा बेस आहे, त्यामुळे ताल ज्ञान आवश्यक आहे.
1: रियाज
2: तर करणं अगदी आवश्यक आहे, आणि त्याकरता वेळ घालवणं, वेळ देणं हे अगदी पहिली गोष्ट आहे, ती अगदी निश्चित व्हायला पाहिजे, तरच आपण त्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो.
1: गायकाच्या गुणदोषांबद्दल काय सांगाल तुम्ही? गायक कसा असावा?
2: गायक गुणदोष नाही बा, प्रत्येकामध्येच असतात, फक्त हातवारे वगैरे जास्त प्रमाणात न करणं हे जास्त चांगलं. आणि चेहरा मुख्य म्हणजे आपला प्रसन्न असणं आवश्यक आहे. चेहरा वेडावाकडा करून गायलं तर ते समोरच्याला बघणाऱ्याला योग्य नाही वाटत. आकाशवाणीला तुम्ही गायलात तर काही संबंध नाही, कारण की चेहरा दिसत नाही. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष सादर करतो तेव्हा चेहरा आनंदी हसरा असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हातवारे, चेहरा चांगला ठेवणं हे आवश्यक आहे, आणि बाकी तर नकोच मद्यपान वगैरे वगैरे हे तर नकोच.
1: असंही म्हणतात की संगीत हे केवळ शिक्षण नाही, ती एक वेगळी भावना आहे. संगीत म्हणजे भावनाच, आपण ते भाव, आपल्या मनातले भाव त्यातून व्यक्त करतो असतं. त्याला कितपत महत्व आहे?
2: खूप महत्व आहे, अतिशय महत्व आहे, कारण की राग हे आपण कुठल्या मूड निघायचे आहेत हे त्या रागांवर अवलंबून आहे. तर तसा ना राग निवडणं आणि तो तसा प्रकारे सादर करणं हे अत्यंत आवश्यक आहे.
1: आणखी एक नवीन पिढी ते अनभिज्ञ आहे गोष्टीपासून. सपोज एखादं गाणं, चित्रपटातील गाणं आपण जर लावलं तर बऱ्याच लोकांना कळत नाही म्हणजे हे कुठल्या रागातील गाणं असू शकतं, तर ते कसं ओळखता येऊ शकतं विद्यार्थ्यांना?
2: राग ओळखणं आवश्यक नाहीये, ओळखायला यायला हवे ही गोष्ट तेवढीच बरोबर आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यामध्ये अभ्यास कराल तर तेव्हा तुम्हाला ते बरोबर लक्षात येईल. पण तुम्ही राग ओळखला म्हणजेच तुम्ही खूप हुशार अशातला काहीही भाग नाही. आणि पुष्कळ वेळा असं सुद्धा असतं की एका गाण्यामध्ये अनेक राग मिक्स केलेले असतात, मिश्र राग असतात, त्यामुळे असं काही तुम्ही पटकन गाणं सुरू झालं आणि तुम्ही राग ओळखला असं सहसा होत नाही. फारच कमी लोकांच्या भक्तीमध्ये तसं होतं. आणि मिश्र राग असतात त्यामुळे तशी काही हे नाही, गरज नाही, ओळखला तर चांगलंच आहे.
1: गुरु शिष्य परंपरा म्हटलं तर आपल्याला जुना काळ आठवतं. आजकाल गुरु शिष्य परंपरा जी आहे ती लोप पावत चाललेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: गुरु शिष्य परंपरा खरं खूप छान होती, पण आत्ताच्या काळात ते अशक्य गोष्ट आहे. कारण की इतके व्याप वाढलेले आहेत की फक्त गुरुकडे जाऊन राहणं आणि एकच विद्या घेणं, कारण की फक्त एक विद्या घेतली आणि ती समजा आपण नाही करू शकलो पूर्ण तर आपल्या हाताशी काहीतरी असावं, त्यामुळे बाकी विद्या पण शिकणं आवश्यक आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तरी ते शक्य नाही, पण जिथे आपण आता शिकतो आहे, ज्या गुरुकडे आपण शिकतो आहे, तिथे पूर्ण आपलं डिव्होशन देणं हे अत्यंत आवश्यक आहे.
1: तर गायनात पारंगत असलेल्या एक संगीत तज्ज्ञ आज आपल्या सोबत आहेत, तर नक्कीच आमच्या श्रोत्यांना तुमच्या आवाजाची थोडीशी झलक ऐकायला आवडेल. एखादं भजन म्हणा किंवा कुठलंही तुमच्या आवडीचं
2: एक नाट्यगीत घेते, थोडीशी झलक दाखव.
1: हो हो

0: वाह, क्या बात है, अप्रतिम. अगदी छान असं तल्लीन झालं होतं मन. मॅम, आजच्या पिढीतले जे विद्यार्थी वर्ग आहे, त्यांच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय वेगळेपण जाणवतं?
1: आजची मुलं फार हुशार आहेत. जे आम्हाला आमच्या लहानपणी येत नव्हतं ते सगळं त्यांना, आणि या मोबाईलनी त्यांनी खरंच त्यांना खूप छान घडवलेलं आहे, खूप छान ते शिकलेले आहेत. आमच्या पिढीला ज्या खूप गोष्टी येत नाहीत त्यासुद्धा त्या सहज करतात. आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं या मोबाईलमुळे त्याच्यामुळे इतकं छान सगळं उपलब्ध झालेलं आहे, पण त्याचा फायदा त्यांनी घ्यावा आणि प्रगती करावी असं मला अगदी मनापासून वाटतं.
0: खरंय खरंय, म्हणजे तंत्रज्ञान जरी पुढे गेलंय, त्याचं योग्य वापर करून जर तुम्ही तुमचं नॉलेज वाढवलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो. असं होत नाही की आजकाल बरेच पालकांची कंप्लेंट असते की मुलं सध्या सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असतात, तर विद्यार्थी वर्गांना हेच आपण सांगूया की जर तुम्ही योग्य वापर जर केला तुमच्या विकसित तंत्रज्ञानाचा तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगल्या गोष्टींसाठी फायदा होईल आणि तुम्ही अपडेटसुद्धा राहू शकता. मला सांगा ना, संगीताच्या शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी रियाज किती करणं आवश्यक आहे, म्हणजे किती तास साधारण मुलांनी केला पाहिजे विद्यार्थ्यांनी?
1: किती तास असं म्हणण्यापेक्षा जो रियाज आपण करू, रोज तुम्हाला अगदी 5 तासच रियाज करायला वेळ मिळेल असं नाही, पण जो रियाज आपण करू तो अगदी मनापासून आणि अगदी सगळं तन मन धन त्याच्यामध्ये अर्पण जर केला तर जो आपण रियाज करू तो सुद्धा आपल्याला फायदेशीर.
0: खरंय. आणि शेवटी एक प्रश्न विचार की ती संगीत तुम्ही शिकवत असतात मुलांना, तर त्यातून तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळतं किंवा कुठल्या प्रकारचा आनंद मिळतो?
1: असं म्हणतात की आपण शिकतो त्याच्यापेक्षा जे आपण शिकवतो त्यामुळे आपण जास्त शिकतो. त्यामुळे शिकवण्यामुळे मला अत्यंत आनंद मिळतो, पण या कोरोना प्रकरणामुळे तो क्लासेस ते सगळे बंद झालेले आहेत, पण काही हरकत नाही. तरी सुद्धा जेव्हा केव्हा शिकवायला मिळेल तेव्हा मला शिकवायला आवडतं आणि त्यामधून मी सुद्धा खूप शिकत असते.
0: खरंच खरंच. तर शास्त्रीय संगीत हा बेस आहे प्रत्येक गायकासाठी, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शास्त्रीय संगीत शिकणं खूप जरुरी आहे आणि त्यावरूनच तुमचं पुढील जर तुम्ही त्या क्षेत्रात करिअर करू इच्छिता तर नक्कीच तुम्ही शास्त्रीय संगीताचं अद्ययावत शिक्षण घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तर मॅडम, जाता जाता तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना, श्रोत्यांना किंवा पालकांना काय सांगाल?
1: शास्त्रीय संगीत खरंच शिका. आणि पालकांना एक विनंती करते की त्यांनी क्लास लावला की आता माझी मुलगी केव्हा स्टेजवर गाईल ही अपेक्षा करू नका, कारण की जेव्हा ती अगदी काही वर्ष त्याचा रियाज करेल तेव्हाच तिचा आवाज तयार होईल आणि तेव्हाच ती चांगल्या प्रकारे गाऊ शकेल. त्यामुळे घाई करू नका, तिला चांगला रियाज करू द्या, तिला चांगलं शिकू द्या आणि मगच तिला परफॉर्म करण्याची संधी द्या.
0: खूप छान मॅडम. तर तुमच्या या सुमधूर अशा अनुभवांनी आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि पुढच्या पिढीला सुद्धा याचं बाळ कडू आणि तुमच्याकडून असेच उत्तरोत्तर विद्यार्थी घडत राहो हीच शुभेच्छा. आणि आज तुम्ही या ठिकाणी रेडिओ मानभावांच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले विचार, आपले अनुभव मांडले, त्याबद्दल रेडिओ टीमतर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मानभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आरजे शुभांगी आणि आजच्या या विशेष मुलाखतीत आपण सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत एक खास कला शिक्षक. आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांच्या रंगरेषांमधून फुलतात कल्पनांचे विश्व, ज्यांच्या कुंचल्यातून उमटतात भावनांचे सुरेख चित्र. होय, आपण भेटणार आहोत कला शिक्षक अर्थात आर्ट टीचर यांना. ते म्हणजे श्रीयुत सुनील दाभाडे सर, जे कला शिक्षक आहेत मानव सेवा विद्यालय जळगाव इथं. ते केवळ रंगच शिकवत नाहीत तर स्वप्न रंगवायला सुद्धा शिकवतात, बरं का? शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परिघापर्यंत त्यांनी कला शिक्षणात नवनवीन प्रयोग केलेले आहेत. नव्या पिढीला प्रेरणा आणि सौंदर्य दृष्टीसुद्धा दिलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा प्रवास, त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल आणि त्यांच्या रंगीबेरंगी जगाबद्दल. सर नमस्कार.
4: नमस्कार मॅडम.
0: सर, तुमचं रेडिओ मनभावांच्या या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
4: धन्यवाद मॅडम.
0: आणि आपण या ठिकाणी आलात, तुमचे अनुभव जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच आम्हाला सगळ्यांना आहे. तर मला सांगा ना सर, तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला?
4: मला सांगायला आनंद होईल मॅडम. मला लहानपणापासूनच ड्रॉइंगची आवड आहे.
0: बर.
4: निसर्गामध्ये इतके कलर असतात आणि मी लहानपणी खेड्यागावात राहिलेलो आहे, निसर्गाच्या सानिध्यात राहिलेलो आहे आणि मला त्या ठिकाणी वेगवेगळे आकार शोधायला आवडायचे.
0: अरे वा.
4: मी ज्यावेळेस शेतात जायचो आई वडिलांसोबत, त्यावेळेस मला त्या झाडांचे वेगवेगळे आकार, त्या फांद्या, त्याच्यातून वेगळे आकार मला शोधायला आवडत असायचे. आणि कधी कधी मी वडिलांसोबत आईसोबत नदी किनारी पण जायचो, तर त्या ठिकाणी नदीमध्ये वेगवेगळे प्रकारचे दगड असायचे.
0: बर.
4: आणि वेगवेगळे रंग सुद्धा मला त्या ठिकाणी सापडायचे. तर मी लहानपणापासूनच मला त्याची आवड निर्माण झाली की मी याच्यात काहीतरी केलं पाहिजे. कॅनव्हसच असलं पाहिजे किंवा आता आपण सगळीकडे बघतो सगळे चित्रकार कॅनव्हसवर चित्र
0: काढतात,
4: पण ज्याच्याकडे काहीच नाही पण त्याने सुद्धा त्याची आवड जोपासली पाहिजे.
0: खरं.
4: कारण निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे.
0: भरपूर. निसर्ग स्वतः एक कलाकार आहे असं म्हणतात.
4: हो, बिलकुल बिलकुल. आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. मी दगड एखाद्या नदी किनारे वाळूवर ठेवायचो, वेगवेगळे आकार तयार करायचो, मला त्याच्यात वेगळे डिझाईन आणि ते करायला खूप आनंद व्हायचा.
0: मुळातच तुमच्या मधला जो कलाकार होता तो मुळापासूनच म्हणजे तुम्हाला गॉड गिफ्ट असते.
4: हो हो, नक्की नक्की.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मग तुम्हाला कधी असं वाटलं की आपण या क्षेत्राकडे जाऊया? प्रेरणा कशी मिळाली?
4: प्रेरणा अशी मिळाली मॅडम की मला माझ्या जो मित्र मंडळी होते लहानपणापासून, ते वेगवेगळ्या क्षेत्रात होते.
0: बर.
4: आणि काही जे आयटीआयला मुलं असायचे, डीएडला मुलं असायचे, ते माझ्याकडनं ड्रॉइंग काढून घ्यायचे. मग मला आवड निर्माण झाली की अरे, हे एवढे डीएड झालेले, बीएड झालेले लोक विद्यार्थी माझ्याकडनं चित्र काढून घेतात, मी लहान असताना सुद्धा, आणि त्यांना चांगले मार्क मिळायचे. आणि त्यांनीच सांगितलं की अरे, तू करू शकतो, तुला आवड आहे, तू आमच्या एवढं ड्रॉइंग करून दे. मग तिथून मला चित्रकलेची आवड निर्माण झाली.
0: तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं?
4: माझं शालेय शिक्षण सांगायला आनंद होईल की मी जळगावला शिकलेलो आहे.
0: अच्छा अच्छा.
4: एक प्रसंग सांगतो. माझे आजोबा होते आणि लहानपणी त्यांच्यासोबत चौथीला असताना गडावर गेलो होतो. माझ्या वडिलांनी 120 रुपये दिले होते.
0: अच्छा.
4: खर्च करायला.
0: अच्छा अच्छा.
4: तर आजोबांसोबत गेलो गडावर आणि ते देवीचं मनमोहक सुंदर रूप मला इतकं भावलं की तिथं मी 1 रुपया न खर्च करता चौथीला असताना घरी आलो आणि त्या पैशाचे मी रंग घेतले आणि पहिल्यांदा भिंतीवर देवीचे चित्र काढले.
0: अरे वा.
4: आणि ते लोकांना इतकं आवडायचं की हा एवढासा मुलगा चौथीला असताना हा इतकं सुंदर चित्र काढतोय आणि ते पण ऑइल कलर ने. आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं चित्र आहे.
0: वा वा वा, छान. म्हणजे अतिशय आध्यात्मिक प्रवास तुमचा सुरू झाला. जसं काही पहिलं चित्र तुम्ही ते गॉडेसचंच बनवलं, देवीचं बनवलं. खूप छान. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तर कला म्हणजे तुमच्यासाठी नेमकी काय आहे आणि तुम्ही ती विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवता?
4: हे बघा, मी आताच सांगितलं की निसर्गाने आपल्याला सगळं काही दिलं आहे. विद्यार्थी माझ्यासाठी वेगवेगळे विद्यार्थी असतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळे कला असतात आणि त्या कलेचा वापर मी त्यांच्याकडनं करून घेतो, त्यांच्याकडे निर्मिती करून घेतो.
0: बरोबर.
4: आता आपल्याकडे पाहिलं की मी प्रात्यक्षिक मुलांना शिकवतो. आता समजा मला जर निसर्ग समजून द्यायचा असेल तर मी मुलांना वर्गात नाही शिकवत, तर मी शाळेच्या पटांगणात घेऊन जातो. तिथं झाडं असतील, ते पानं पडलेले असतील, त्यांना सांगतो की तुम्ही, तुम्हाला जे सापडेल, दगड सापडतील, पानं सापडतील, काड्या सापडतील, ते गोळा करा आणि त्याच्यापासून तुम्हाला नवीन चित्र तयार करा. ते इतकं सुंदर चित्र तयार करतात मॅडम मुलं की हो.
0: म्हणजे कृतीतून शिक्षण जे आपण म्हणतो ते तुम्ही देत असता मुलांना. खूपच छान. तर पारंपरिक कला ज्या आहेत आपल्या आजच्या डिजिटल युगामध्ये पारंपरिक कला कितपत जपल्या जातात असं तुम्हाला वाटतं?
4: नाही झोपल्या जातात मॅडम पण सांगायला हे पण वाटेल की काही लोक फक्त त्यांना असं वाटतं की ड्रॉइंग काय पेन्सिल आणि कलर आणि काय सर तुम्हाला किती वेळ लागणार 5 मिनिटं लागेल 10 मिनिटं लागतील तुम्ही सहज काढून देतात मग त्याचं महत्व त्यांना नाही पटत
5: बरोबर
4: आणि विशेष म्हणजे इतके दिवस त्यांनी काय काम केलेलं आहे हे त्यांना समजत नाही
5: बरोबर
4: आणि मग ज्यावेळेस आपण काढून दिलो की ते वा सर वा बढिया मग आता काय झालंय की आपण चित्र काढायचे प्रदर्शन लावायचं आणि त्याच्यात लोक येतात सुंदर व्हेरी गुड असं लिहून जातात पण हजारातून एखादी व्यक्ती येतो की त्याला त्याचं महत्व
5: असतं आणि
4: जाण असते
5: बरोबर
4: आणि तोच व्यक्ती त्याला मूल्य पण लावतो
0: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज एट टचिंग
5: तुमच्या मते कलेचं शिक्षण मुलांच्या सर्वांगीण विकासात कशा प्रकारे मदत करतं बरं
4: आता मी कृतीयुक्त शाळेत शिकवतो मॅडम आमचे जे मानुषहा विद्यालय आहे खोटेनगरला त्या शाळेत माझे विद्यार्थी कृतीतून शिकतात
5: हो
4: ते कसे ते सांगतो मी तुम्हाला जर आता मला एखाद्याला मुलाला फूल शिकवायचं असेल तर मी कधीच फळ्यावर चित्र काढून देत नाही
5: बर
4: मी त्यांना बसल्या बसल्या गार्डनमध्ये घेऊन जातो मग त्यांना विचारतो मुलांना तुम्हाला या ठिकाणी गार्डनमध्ये काय काय दिसतंय तर मुलं म्हणतात वेगवेगळ्या फुलांचे नावं घेतात मग ते म्हणतात की गुलाबाचं फुल आहे जास्वंदाचं फुल आहे असे अनेक फुलांचं ते नावं घेतात मग चला मग मी मित्रांनो आज आपण प्रत्यक्ष गुलाबाचं फुल शिकूया तर त्यांना त्या शाळेच्या गार्डनमध्ये घेऊन तिथं फुल दाखवून ते कसं दिसतं त्याचं निरीक्षण करायला सांगतो आधी
5: बरोबर
4: त्याच्या पाकळ्या कशा दिसतात त्याच्यात कलर कोणकोणते आहेत कोणकोणते रंग त्याच्यात दिसत आहेत त्याचा आकार कसा आहे हे ज्यावेळेस आपण त्यांना प्रात्यक्षिक दाखवतो त्यावेळेस त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांच्याकडनं जे निर्मिती होते ना मॅडम अप्रतिम
5: निरीक्षणातून एखादं चांगलं चित्र आपण साकार करू शकतो हे खरं अगदी म्हणजे तुमचं निरीक्षण जर बारीक असेल तर त्यातले बारकावे तुम्ही हेरता येतात आणि ते प्रत्यक्षात आपल्याला आकृतीत उमटवता येतात
4: बरोबर मॅडम
5: बरोबर खूप छान एखादी काही खास कलाकृती तुमच्या कुठल्या कुठल्या आहेत अशा त्याबद्दल सांगा ना
4: मला सांगायला खूप आनंद होईल एक योग्य प्रश्न विचारला मॅडम तुम्ही आतापर्यंत मी हजारोच्या संख्येने पेंटिंग केलेलं आहे
5: क्या बात है
4: त्याच्यातले अनेक असे प्रसंग मी तुम्हाला सांगतो आता ज्वारीच्या भाकरीवरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगातलं पहिलं पेंटिंग ठरलं आणि त्याची नोंद OMG घेतली
5: अच्छा
4: आणि OMG घेतल्यानंतर त्याचं सन्मानपत्र आणि गोल्ड मेडल सुद्धा त्यांनी मला पाठवलं आणि परत कालांतराने काही दिवसानंतर तेच पेंटिंग वर्ल्ड रेकॉर्ड लंडनला पण गेलं आणि आता ते पेंटिंग बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते तिथं लागलेले मॅडम
5: वा वा खूपच छान सुंदर कल्पना आहे ती जसं काही आपल्या त्यांनी भाकरी दिलेली आहे भाकरीची त्यांनी सगळी आपली जोडणी करून ठेवली आणि त्यामुळे आज आपण बाबासाहेबांना स्मरण करून भाकरीची आठवण करून देत सुंदर कल्पना आहे ही कल्पना तुम्हाला कशी सुचली
4: हे मी सांगायला आनंद होईल आणि मी ते सांगणारच होतो शाळेत जयंती होती आम्ही सगळेजण सगळे टीचर स्टाफ आमचे मुख्याध्यापक वगैरे सगळे जमलो पूजा वगैरे झाली आणि सगळे घरी टिकायलो मी घरी जात असताना खरात मॅडमांचं एक गाणं मला त्या कानावर पडलं हा मी खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र ते गाणं मी ऐकलो आणि मी त्या ठिकाणी थांबलो आणि त्या क्षणी मिसेजला फोन केला आणि तिला सांगितलं की तू भाकर बनवून ठेव फक्त तिने विचारलं अहो अचानक कस काय भाकर खाणार कशासाठी मी तिला काही सांगितलं नाही तू भाकर बन मग मी घरी गेलो माझ्या डोक्यात तर होतच की आपल्याला काय करायचं मॅडम मी ती भाकरवर जेव्हा पेंटिंग काढली तितकी प्रसिद्ध झाली आणि मी फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपलाच टाकलं मी कोणत्याही मीडियाला दिली नाही पण सगळ्या मीडियावाल्यांनी
5: त्याची दखल घेतली गेली वा वा वा
4: आणि अजून एक प्रसंग सांगतो आता तो फोटो तर काढला गेला ती भाकर तर जपली गेली पाहिजे त्याचा अपमान नको व्हायला मग मी ते वरचा जो भाकरीचा स्थळ असतो तो बाजूला काढला आणि बाजूला एक आपला बौद्धिस्त वाडा होता तिथं मी गेलो त्यांना माहिती पडलं की सरांनी भाकरीवर पेंटिंग काढला ती जी भाकर होती मॅडम त्याचे मी जेव्हा तुकडे केले आणि त्यांनी आवडून खाल्ले नाचून गाऊन खाल्ले की ही भाकर आम्हाला आम्ही पावन झालो
5: पावन झाल्यासारखं सुंदर सुंदर छान कल्पना आहे, म्हणजे अक्षरशः आम्हाला आता काटे येतात अंगावर हे ऐकून तुमचा सगळा प्रवास खूपच छान. अजून तुम्ही आता नुकतंच विठ्ठलाचं प्रतिकृती मोरपंखावर बनवली, मोरपिसावर, त्याबद्दल सांगा ना.
4: हा, सांगायला मी दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवतो. आता मी सांगितल्याप्रमाणे मी टाकापासून टिकाव पण चित्र तयार करतो आणि मला प्रत्येक ठिकाणी काही ना काही दिसत असतं. तर प्रसंगानुसार मागच्या वेळेस मी तुळशीच्या पानावर विठ्ठलाचं चित्र काढलं होतं.
5: अरे वा.
4: हा, त्याच्यानंतर विटेवर चित्र काढलेलं होतं आणि ते विटेवरचं चित्र आपल्या पंढरपूरला गेलेलं आहे.
5: अरे वा.
4: मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझा प्रतिकृती हाताने तयार केलेली ते पंढरपूरला गेली.
5: खरंच सुंदर.
4: आणि चालूच मागच्या वर्षी श्रीफळावर चित्र काढलेलं होतं आणि हे चौथं चित्र आहे की ते मोराच्या पिसावर.
5: सृजनशीलतेने तुम्ही तुमच्या कलेचा वापर करता आणि नवनवीन काय करता येईल याचा सतत तुम्हाला ध्यास असतो. सुंदर. मग ते चित्र बनवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला?
4: आता मला हे बनवण्यासाठी

0: त्याची दखल आपल्या कुलगुरूंनी घेतली होती आणि ते विद्यापीठला दिलेलं आहे.
1: अरे वा, म्हणजे कला आणि संस्कृती याचा सुरेख संगम तुम्ही साधत असता आणि आपली कला प्रदर्शित करत असतात, खूप छान.
0: त्यानंतर मॅडम मी नवरात्र होती, सगळीकडे नवरात्रीचं नऊ देव्यांचं नऊ दिवसाच्या सुपारीवर सुद्धा मी चित्र काढलेलं होतं.
1: अरे बापरे,
0: छोटीशी सुपारी जे पूजेला लावतो ना आपण, ते पण खूप व्हायरल झाली होती. आणि आपल्या गिरणा नदी आहे, नदीवर गेलो होतो. मी आधीच सांगितलं की मला काही ना काही वेगळं शोधायला आवडतं, तर मी नदीवर असे गोटे शोधले आणि त्याच्यानंतर त्याच्यावरही चित्र काढले होते, ते पण खूप व्हायरल झाले होते मॅडम.
1: वा, उल्लेखनीय कार्य आहे तुमचं खरंच हे सगळं. सर, पण तुम्ही म्हणता की मी छोट्या छोट्या वस्तूंवर, पण मग ते तुम्ही कसं साकारता, ते म्हणजे त्याचा काय काय वापर करून करता, कसं करता ते?
0: ते वस्तू जसा आकार असतो त्याच्यावर ते आपोआप बनवून जातं मॅडम.
1: अरे वा.
0: आता आपलं भारताला अमृत महोत्सव झाला मागच्या वेळेस, तर मी विचार केला की आपण कलाकार आहे काय करता येईल, तर त्यावर मी काय केलं, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्या कृषीप्रधान देशामध्ये शेतावरच सगळं अवलंबून आहे. आपण चंद्रावर काय कुठेही पोहोचलो तर आपल्याला शेतकऱ्यांशीच पर्याय नाही. म्हणून मी घरातल्या साखरच्या दाण्यापासून तर तिळीच्या प्रत्येक दाण्यावर अशा 75 वस्तूंवर 75 मिनिटात 75 तिरंगा रेखाडण्याचं काम मी केलं होतं आणि त्याचं लिमकामध्ये नोंद झालेली आहे मॅडम.
1: ग्रेट ग्रेट, खरंच अतुलनीय असं कार्य आहे तुमचं आहे. तर तुम्ही असे विविध चित्र रेखाटत असता आणि याची दखल सुद्धा घेतली जात असते, पण असे कुठले कुठले अवॉर्ड पुरस्कार तुम्हाला मिळाले त्याबद्दल सांगा.
0: मला राष्ट्रपती पुरस्कार पण मिळालेला आहे.
1: अरे वा.
0: त्याच्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार अनेक संस्थांकडनं मिळालेले आहेत. मला आतापर्यंत 95 पुरस्कार मिळालेत मॅडम.
1: अच्छा.
0: आणि नोंद माझ्या जे रेकॉर्ड झालेले आहेत ते 7 ते 8 रेकॉर्ड झालेले आहेत.
1: अरे वा.
0: हा, आता मला सांगायला आनंद होईल की आता जस्ट काही 7-8 महिन्यापूर्वी पुण्याला इंटरनॅशनलला निवड झाली होती मॅडम, बाल वैज्ञानिकला.
1: बर.
0: आणि त्या ठिकाणी भारतातून आणि भारताच्या बाहेरून तज्ज्ञ लोक निवडले गेले होते.
1: बर.
0: आणि मी भाग्यवान समजतो की त्या ठिकाणी माझी डायरेक्ट निवड झाली होती.
1: त्यांच्यामधले तुम्ही एक होतात.
0: आणि सांगायला आनंद होईल की आता जे सीबीएसई पॅटर्न नवीन येत आहे त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा याचा विषय घेण्यात आलेला आहे, ड्रॉइंगचा विषय. मी त्या ठिकाणी वारले पेंटिंग घेऊन गेलो होतो मॅडम आणि वारले पेंटिंग हे त्यांना खूप भावली आणि वारले पेंटिंगच्या माध्यमातून शिक्षण कसं देता येईल, आपला उत्सव कसा दाखवता येईल हे मी कमी शब्दात आणि कमी रेषांमध्ये त्यांना शिकवलं, तर त्यांना खूप आवडलं आणि याचीच नोंद सुद्धा त्यांनी घेतलेली आहे.
1: पण मग आता मला सांगा ना, विद्यार्थ्यांना ही कला शिकत असताना कोणते बेसिक कौशल्य त्यांनी आत्मसात केले पाहिजेत?
0: त्यांनी कॉपीकडे न जाता याने हे बनवलं म्हणून मला पण तेच बनवायचं आहे, मला पण तसं झालं पाहिजे. पालकांची खूप अपेक्षा असते, सर माझा मुलगा ना सेम टू सेम तुमच्या सारखाच काढतो, फक्त त्याला बेसिक शिकवा. पण तसं न करता त्याला जे येतंय ना त्याच्यावर काम करा. प्रत्येक विद्यार्थी हा कलाकार आहे. कोणाला बोलता चांगलं येतं, कोणाला चांगलं लिहिता येतं, कोणाला चांगलं,
1: कुठला ना कुठला गुण असतो, फक्त तो शोधून काढणं आणि त्याला डेव्हलप करणं
0: तेच महत्वाचं,
1: ते महत्वाचं असतं.
0: मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला स्वतःला आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि स्वतःला काय आवडतं आणि त्याच्यावर ते काम केलं तर खऱ्या अर्थाने तो कलाकार चांगला प्रगती करू शकतो.
1: तुम्ही म्हणता मुळातच मला आवड होती, पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरु असतो, कोणाची आई असते, वडील असतात, किंवा आपले शिक्षक किंवा मित्र पण आपला कधी कधी गुरु ठरतो. तर तुमचा असा गुरु कोण?
0: माझा गुरु माझी आई.
1: क्या बात आहे, सुंदर.
0: माझी आई शेतात काम करायची तर ते ओव्या म्हणायची.
1: बर.
0: गावाकडच्या. आणि त्या ओव्या म्हणत असताना त्याच्यातून मला असं वेगळंच जाणवायचं की माझे काहीतरी हे म्हणते, तर मग मी काडी घेऊन माटीवर असं रेखाटन काम करायचो.
1: म्हणजे त्या ओव्या ऐकताना त्याचा अर्थ समजून घेत असताना तुम्ही कल्पना करत म्हणत आणि ते चित्र रंगवत असतात.
0: नक्की नक्की.
1: वा वा वा, सुंदर सुंदर कल्पना आहे. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि सपोज एखादं पोर्ट्रेट बनवायचं असलं तर त्यावेळी तुमची अभिव्यक्ती कशी असते, कुठला विचार तुम्ही करता? एखाद्या बाबासाहेबांचं चित्र रेखाटताना त्यावेळी तुमच्या मनात आलेले विचार कसे असतात, त्याबद्दल सांगा ना.
0: खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही.

0: कारण आज पोल्टेजचा हा विषय खूप महत्वाचा आहे. मुलांना असं वाटतं की बर डोळे नाक होट चेहरा आला म्हणजे चित्र आलं असं नाही, त्याचे काही बेसिक असतात, त्याचे भाव असतात, त्याचं जे कॅरेक्टर आहे, चेहऱ्याचं आहे, ठेवण असते, ते आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शॅडो खूप महत्वाचे, थ्री डायमेन्शन खूप महत्वाचं आहे. नुसतं काढलं आणि पेन्सिलने काढलं, त्याला कलर केलं, झालं असं नसतं. कारण कोरा कागद असतो, तो कोरा कागद हा बोलका झाला पाहिजे, जिवंत कलाकार करत असतो मला असं वाटतं.
1: जसं आपण म्हणतो गाणं म्हणत असताना एखाद्या गायकाने त्यातले भाव जाणले पाहिजे आणि ते त्याच्या चेहऱ्यावर जाणवले पाहिजे, त्याच्या गाण्यातनं ते उमटले पाहिजे. तसंच चित्रकाराचं सुद्धा, त्याच्या ब्रशमधनं ते भाव उमटले पाहिजेत.
0: बरोबर.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: खूप छान हा सगळा तुमचा प्रवास आहे. आता तुमचे भावी प्रोजेक्ट काय काय आहेत सर, त्याबद्दल सांगा ना थोडक्यात.
0: भावी प्रोजेक्ट मला खूप काम करायचं आहे अजून. आता मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की मला माझ्या पेंटिंग ज्या केलेल्या आहेत त्याचं पॅटर्न साठी मी नोंद केलेली आहे.
1: अरे वा,
0: लवकरच त्याचे नोंद होणार आहे आणि मिळणार आहे. आता मोराचं जे आहे ते इंडिया बुकवाल्यांनी 2 दिवसापूर्वीच कॉन्टॅक्ट केला माझ्याशी.
1: अच्छा.
0: त्यांनाही खूप आवडलं आणि त्यांना माहिती पाठवली आहे, लवकरच त्याची पण नोंद होणार आहे.
1: विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल तुम्ही, जे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना काय सांगाल?
0: विद्यार्थ्यांनी फक्त एवढं काम करावं, जे येतं ना ते करा, कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे.
1: खरंय.
0: आता सगळेच 10वी 12वी झाल्यानंतर काय करायचं, तर मग तुम्ही स्वतः काय करता हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही दुसऱ्यांना विचारता कि मी याला काय काय विचारलं पाहिजे. तोच दुसरा सांगतो, तो इंजिनियर सांगतो, कोणी डॉक्टर म्हणतो. तसं न करता प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करून पालकांनी सुद्धा मुलांवर दबाव न काढा.
1: अगदी खरं.
0: कारण तो जर इंजिनियर बनत असेल तर त्याला बनू द्या, तो जो फोटोग्राफ चांगला काढत असेल तर त्याला काढू द्या.
1: ज्यातून आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण केली तर सहजरित्या आपण त्यात यशस्वी होऊ शकतो.
0: नक्की होणार.
1: अगदी बरोबर. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. सर, चित्रकलेचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात, स्मरण चित्र, पोर्ट्रेट, त्यातला तुम्हाला कुठला तुमच्या आवडीचा असा प्रकार कुठला सांगता येईल का?
0: अरे मला तर सगळेच विषय आवडतात.
1: अगदीच. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न म्हणजे आईला तिचा कुठला मुलगा आवडतो असं विचारण्यासारखं आहे. नक्कीच.
0: मला सगळेच विषय आवडतात आणि विशेष करून सगळेच रंग आवडतात. स्पेशली असा कोणता
1: प्रश्न तोच विचारणार होते की तुमचा आवडीचा रंग कुठला.
0: कारण मी सगळ्या रंगांशी खेळतो मॅडम.
1: अगदीच बरोबर.
0: सगळे रंग माझ्यासाठी मूल्यवान आहे. मी असा एका रंगावर हे नाही करू शकत.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: बरं, तुमचं हे रंगीबिरंगी जे जीवन आहे ते रंगवत असताना तुम्हाला यासाठी कुटुंबाची साथ कशी लाभते?
0: खूप साथ देते,
1: सपोर्टिव्ह आहेत सगळे.
0: हो हो. माझे मिसेस जे आहे दीक्षा,
1: हा हा,
0: माझा मुलगा शौर्य,
1: बर,
0: माझे वडील, माझी बहीण आणि त्याचबरोबर माझ्या शाळेतले जे आमचे संस्थाचालक आहे डॉक्टर RS डागलेजी, तसेच सर्व संस्थाचालक, तसेच आमच्या शाळेचा मुख्याध्यापिका सो मायांबेडकर मॅडम, मुक्ता पाटील मॅडम आणि माध्यमिकच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी मॅडम, तसेच माझे सगळे सहकारी मित्र जे सहकारी शिक्षक आहे ते पण मला खूप मदत करत असतात, सहकार्य करत असतात.
1: सगळ्यांना अभिमानच असेल तुमच्याबद्दल की इतकं सुंदर चित्र रेखाटण्याचं कार्य तुमच्या हातून घडत असतं, नेहमी नवनवीन कला निर्मिती तुम्ही करत असता. तर तुमच्या या सगळ्या कार्याला रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मी हार्दिक शुभेच्छा देते आणि तुमचे भावी प्रोजेक्ट जे पण आहेत त्याला यश मिळो आणि नक्कीच ते सक्सेस हो अशी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देते. तर धन्यवाद सर तुम्ही या ठिकाणी आलात. श्रोते हो, किती सुरेख संवाद झाला ना. संवाद हा रंगांचा, रंगीबेरंगी दुनियेचा, हो ना. या अनुभव संपन्न मार्गदर्शनातून आपण यांच्या चित्रांची सखोलता आणि त्यांचा कलाकृतीबद्दलचा प्रेम, त्यांची आवड आणि उत्कट प्रेमभाव हे सगळं आपल्याला त्यांच्या बोलण्यातून जाणवलंच. कला म्हणजे केवळ रंग आणि रेषा नाही, तर ती असते आत्म्याची भाषा, हो ना. हे त्यांनी खूपच सुंदरपणे आपल्याला समजून सुद्धा सांगितलं. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक मुलामध्ये एक कलाकार दडलेला असतो, फक्त त्याला योग्य मार्गदर्शनाची आणि प्रोत्साहनाची गरज असते. तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये असा एखादा कुठलाही कलागुण असेल तो नक्कीच हेरून घ्या आणि नक्कीच त्याला जोपासा आणि चांगल्या गुरुचं मार्गदर्शनाने त्याला फुलवा. एवढंच, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी आर्ज शुभांगी तुमची रजा घेते. धन्यवाद.

0: विद्यावाणी
1: आपण ऐकत आहात विद्यावाणी आपलं विद्यापीठ आपला रेडिओ फक्त 107.4
2: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
3: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ठेवून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत जळगावचे अभिमान असलेले आरोग्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर गुणवंत महाजन, रेस्पिरेटरी डिसीजेसमध्ये MBBS DNB असलेले कन्सल्टंट, चेस्ट फिजिशियन, ब्रॉन्कोस्कोपिस्ट, ॲलर्जी स्पेशालिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांची सेवा केली आहे. श्री गणेश हॉस्पिटल जळगाव इथं 2011 वैद्यकीय सेवा देत आहेत. तसंच डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून ज्ञानाची मशाल तेवत आहेत. नॅशनल चेस्ट कॉन्फरन्स पासून ते नॅशनल ब्रॉन्कोकॉन पर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कारांची शान आणि अलीकडेच मिळालेला खानदेश रत्न अवॉर्ड 2025 हा त्यांचा सन्मान म्हणजे जणू खानदेशची शानच म्हणायला हवं. तर चला अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी गप्पा करूया आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला सुद्धा तुमचा बालपणीचा प्रवास ते डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो ऐकायला नक्कीच आवडेल.
1: माझं बालपण इथं जळगावमध्ये झालेलं आहे. आमचे वडील नगरपालिकेमध्ये शिक्षक होते आणि वडील शिक्षक असल्याने घरात पहिलेपासूनच शिक्षणाचं वातावरण होतं. लहानपणापासून मला स्वतःचे अभ्यास करण्याची आवड होती. मी क्लासेस वगैरे कधीच अटेंड नाही केलेले, मी स्वतःच अभ्यास करायचो, शाळा आणि आपला स्वतःचा अभ्यास. बाकी प्रायव्हेट क्लासेस कोचिंग मला कधीच आवडले नाही. 10वी 12वीपर्यंत आम्ही कधीच क्लासेसला गेलो नाही. आणि तेव्हाच स्वतः अभ्यास करत असताना आणि शाळेतल्या शिक्षकांचं मार्गदर्शन, त्यांची प्रेरणा, तेव्हापासूनच लहानपणापासून एक मनात इच्छा होती की नाही आपण डॉक्टर व्हायचं.
0: हां,
1: आमचे फॅमिली फिजिशियन होते, त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर नाही आपलं पण यापेक्षा चांगलं क्लिनिक मोठं करायचं असे एक ध्यास तेव्हापासून होता. आणि त्यामुळे एवढं तर नक्की होतं डॉक्टर व्हायचं. मग शाळेचा प्रवास, अभ्यास, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सर्व करत आरआर शाळेत मी शिकलो आहे, रावसाहेब रूपचंद विद्यालय. आणि त्यानंतर 11वी 12वी इथेच आपल्या MJ कॉलेजला शिक्षण झालं. त्यात सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मला MBBSला पण चांगलं कॉलेज, सायन हॉस्पिटल LTMMC मुंबई येथे ॲडमिशन मिळाली. आणि एकूणच सर्व याच्यात स्वतःची जिद्द ठेवायची, अभ्यासाची आवड ठेवायची आणि शिक्षकांनी सांगितलेलं याचं मार्गदर्शन घेऊन पुढे जायचं.
0: वा, खरंच अभिमानाची गोष्ट आहे श्रोते हो आपल्या सर्वांसाठी. डॉक्टर जळगावचेच आहेत आणि मुख्य म्हणजे ते सुद्धा मुलजियन्स आहेत याचा खरंच सर्वांना अभिमान आहे. डॉक्टर, MBBS तुम्ही केलं, मोठ्या शहरात गेलात, मुंबईसारख्या शहरात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर MBBSचं शिक्षण पूर्ण केलं, त्या काळातल्या काही आठवणी असतील त्याबद्दल सांगा, काही अनुभव.
1: MBBSच्या काळातल्या अनुभव म्हणजे ग्रॅज्युएशन पिरियड हा खरंच एक गोल्डन पिरियड असतो. कारण तेव्हा तुम्ही स्वतः एक कुठेतरी व्यक्ती म्हणून बाहेर असतात. एक शालेय शिक्षण आणि 11वी 12वीपर्यंत तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे कुटुंबाच्या शाळेत असतात, तुमचं व्यक्तिमत्व तितकं खुलत नाही. पण जसं MBBSला जेव्हा आम्ही गेलो सायन हॉस्पिटलला, तिथं पहिल्यांदा मी घराच्या बाहेर गेलेलो होतो. नवीन वातावरण, नवीन पद्धत आणि एक आपलं जळगावचं वातावरण कसं एक शांत असतं, कुठेही जायला काही अडचण नाही, लगेच जाता येतं वगैरे. पण मुंबईचं जीवन म्हणजे धकाधकीचं, तिथं 8:13ची गाडी ट्रेन आहे, 8:15 मीन्स हां मिनटाचा याच्यावर हे असतो. आपल्या इथं आपण 2 मिनटात आलो म्हणजे अर्ध्या तासात येणार हा व्यक्ती असं गृहित असतं. तर एक तो धकाधवीचा प्रवास त्यात. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं ना की तशा याच्यातसुद्धा राहून लोक किती जिद्दीने तिथंसुद्धा करतात. म्हणजे आज आपण जर एकदा लोकल प्रवास तिथं केला तर दिवसभर म्हणतो बस आज भरपूर काम झालं माझं. आणि ते लोक त्या ठिकाणी म्हणजे पुस्तक धरता येत नाही लोकलमध्ये, म्हणून नोट त्याचे झेरॉक्स काढतात एक एक चॅप्टरच्या आणि ते वाचत वाचत असा प्रवास करतात. म्हणजे त्या लोकांची जिद्द पाहून मग तेव्हा की खरंच. आणि आम्ही तिथं हॉस्पिटलच्या बाजूलाच आमचं हॉस्टेल होतं, वसतिगृह होतं, तिथं राहायचो. तर आम्ही म्हणजे कॉलेजची टाईम झाला की त्यानंतर त्याच्या जस्ट 2 मिनिटं 5 मिनिटं आधी निघणार आणि रोड क्रॉस करून कॉलेजला जाणार. आणि हे लोक उपनगरांमधून यायचे, अर्धा अर्धा एक एक तास ते ट्रेनचा सफर, आणि ते आमच्या आधी यायचे. म्हणजे त्याच्यातून त्यांची जिद्द आणि श्रम इतक्या लेवलचे करावी लागतात. आणि परत जसं तिथे जातो तेव्हा मग नवनवीन गोष्टी, नवनवीन विचार आणि स्वतःला कसं डेव्हलप करायचं ते त्या ठिकाणी शिक. परत जेव्हा तुम्ही तिथं स्वतः एकटे राहत असतात, निर्णय घेत असतात, ते परत सायन हॉस्पिटल म्हणजे आशियातलं नंबर एकचं हॉस्पिटल, खूप मोठा पेशंटचा टर्नओव्हर तिथं असतो आणि त्यामुळे शिक्षणाची जी आवड आधीपासून होती ती आणखी द्विगुणित झाली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तिथं पाहायला मिळतात, सर्व नामांकित कॉलेज असल्यामुळे खूप तज्ज्ञ शिक्षक तिथं असतात आणि त्यामुळे ते दिवस म्हणजे एक आयुष्याचा गोल्डन पिरियड. कारण त्या याच्यामध्ये एकतर तुम्ही सेफ झोन असतात, कारण तुम्ही तेव्हासुद्धा स्टुडंट असतात बरोबर, स्वतःची वैयक्तिक जबाबदारी अशी नसते, आणि सेकंडली तुमचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तिथे मोकळे हे होतात, डेव्हलप व्हायला मदत होते,
0: तर
1: मॅच्युअर होत असतो. त्यात मुंबईचा पहिल्यांदाच अट्रॅक्शन की कसं असतं काय असतं मग, तर ते पाहायला नंतर स्वतः अभ्यास करायला आणि एकूणच सर्व म्हणजे पुढच्या आयुष्याची जी तुम्हाला वळण लागते ते त्या ठिकाणी
0: पण.
1: आणि परत या ठिकाणी MBBSच्या याच्यात आमची 100 मुलांची बॅच, तर ग्रुपसुद्धा मोठा असतो. म्हणजे तुम्हाला बरं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये काय होतं की त्या ठिकाणी एका बॅचला 2 किंवा 3 सीट्स, आणि परत कामाचा व्याप इतका असतो की एकमेकांकडे पाहायला पण वेळ नसतो. तर त्यामुळे MBBSचा पिरियड हा एक अत्यंत गोल्डन पिरियड होता. त्या काळात शिक्षकांच्या मार्गदर्शनाने खूप चांगलं शिक्षण मिळालं आणि त्यामुळेच आता आमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आत्मविश्वासाने आपण पेशंट हँडल करू शकतो.
0: स्ट्रगलिंग लाईफ हे सगळं त्या ठिकाणचं जीवनशैलीच होऊन जाते आणि ते त्या जीवनशैलीला लगेच ऍब्झॉर्ब करून घेतात आणि त्याप्रमाणे जगत असतात. तसं तुम्हीही केलं. पण मग तुम्ही जो विषय निवडला खास रेस्पिरेटरी डिसीजेस, तर त्यामध्ये नेमकं स्पेशलायझेशन करण्याचा हेतू काय होता?
1: MBBSमध्ये असताना आम्हाला सर्व सब्जेक्ट असतात आणि सर्व प्रकारचे टीचर कोण त्यात काही डाऊट नाही, सर्वच चांगले होते हे. पण एक कोणते तरी असतं की जे तुम्हाला जास्त भावून जातात किंवा एखादा सब्जेक्ट असतो जो तुम्हाला आवड निर्माण होते. माझा पहिलेपासून कल मेडिसिन साईडकडेच होता, त्यामुळे एवढं तर नक्की होतं की डॉक्टर व्हायचं मेडिसिन साईड. हां, त्यानंतर सर्जिकल साईड त्यामुळे क्वेश्चन नव्हता. आणि बेसिकली मला पहिल्यापासून क्लिनिशियन म्हणून आवड, म्हणजे मग माझ्याकडे ऑप्शन 2-3 उरतात की मेडिसिन, जनरल मेडिसिन, डायबिटीज आणि रेस्पिरेटरी मेडिसिन. तर त्यामुळे त्यातल्या मला हा रेस्पिरेटरी मेडिसिन तेव्हा शिकत असताना खूपच इंटरेस्टिंग वाटलेलं आणि मग नाही आपण यातच करायचं.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही केरळला सुद्धा जाऊन आला, त्याबद्दलचा अनुभव सांगा ना, ते कसं होतं?
1: MBBS झाल्यानंतर मी तेव्हा डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड याची प्रायमरी लेवलची एक्झाम दिलेली होती आणि त्यात मला केरळच्या चांगल्या एका कॉलेजची ऑफर आली, चेस्ट हॉस्पिटल कॅलिकॅट म्हणून तिथलं आहे. तर त्यांच्या इथं इंटरव्ह्यू दिला आणि त्यांच्या इथं सिलेक्ट झालो. मग सिलेक्ट झाल्यावर एक मनात थोडीशी किंचितशी भीती होती की इतक्या दूर आपण जातो आहे आणि बरं कसं महाराष्ट्रातल्या लोकांना वरच्या बाजूला जायला कॉमन आहे, हिंदी आहे लँग्वेज काही विषय बाहेर आणि खाण्याचा पण फारसा प्रॉब्लेम नाही. पण खालच्या बाजूला दक्षिणेकडे जात असताना तिथं खाण्याचं भात मासे आपण पुस्तकात वाचलेलं असते, भात मासे हे त्यांचं प्रामुख्यपणे. आणि लँग्वेज बॅरियर हा सुद्धा एक विषय असतो की तिथं साऊथला युज्युअली कसं असतं की ते त्यांची लोकल लँग्वेज किंवा इंग्लिश ह्या दोनच गोष्टी, हिंदी तिथं फारसं चालत नाही. आणि परत केरळमध्ये म्हणजे आपण कधी गेलो नाही काही नाही, पहिल्यांदा एक थोडीशी मनात भीती होती. पण जसं मी गेलो पहिल्यांदा गेलो तर तिथलं म्हणजे केरळचं वातावरण खूपच सुंदर आहे. म्हणजे ॲक्च्युली एक नैसर्गिक त्यांना म्हणतात ते गॉड्स ओन कंट्री, देवाचे अस्तित्व तिथं आहे असं त्यांचं वाक्य आहे. आणि खरोखर एक खूप सुंदर ते तिथली भूमी आहे. जागोजागी 5-5 मिनिटांवर तुम्हाला नदी लागते, आजूबाजूला ते नारळाचे झाडं नदीवर लोंबकळत असतात असल्यासारखं. तर सुंदर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पाहाल तर एखाद्या आपण जसं हिल स्टेशनवर जातो त्याच्यासारखे. आणि जसं तिथं मी गेलो आणि तिथं हॉस्पिटलमध्ये आमच्या सरांशी बोललो, त्यांच्याशी तिथल्या स्टाफशी बोललो, तर एक अट्रॅक्शन निर्माण झालं की म्हणजे देवर होते खूपच कोऑपरेटिव्ह होते आणि इन्स्टिट्यूट पण चांगलं होतं. मग त्यामुळे मग मी निर्णय घेतला की नाही करायला काहीच हरकत नाही. आणि बघा आयुष्यात बदल हा गरजेचा असतो,
0: परिवर्तन
1: आणि परिवर्तन नवीन परिवर्तन तुम्ही घ्यायला पण शिकलं पाहिजे आणि ते आत्मसात सुद्धा केलं पाहिजे.
0: बरंच काही शिकायला मिळालं त्या ठिकाणी सुद्धा.
1: हो,
0: आणि आता नुकतंच नॅपकॉन 2007 आणि ब्रॉन्कोकॉन 2008 मधील पुरस्कार मिळवताना तो अनुभव कसा होता, नेमकं त्याबद्दल सांगा ना मला.
1: मी 2007 पासून ते 2010 पर्यंत माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केरळमध्ये केलं. तर जसं मी सांगितलं तिथले डॉक्टर सुद्धा तज्ज्ञ होते आणि सर्वात महत्वाचं तिथं जिथं आम्ही केलं ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं 100 बेड. तर त्या याच्यात काय होतं की तुम्हाला ॲक्च्युअली पेशंट कसं ट्रीट करायचे, पेशंटशी कसं वागायचं, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करण्याची पद्धत आणि प्रायव्हेटमध्ये काम करण्याची पद्धत यात खूप फरक पडतो. आणि त्यामुळे पेशंटशी कम्युनिकेशन, तुमचं संवाद कसा असला पाहिजे, डायग्नोसिस किती लवकर करता येते, कारण प्रायव्हेटमध्ये पेशंट जास्त दिवस थांबायला तयार नसतो. जितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट देता येईल ते, तर त्या गोष्टी ते कसं करायचं, नवीन टेक्निक कसं आत्मसात करायचं, नवनवीन सर्व त्या ठिकाणी सिटी स्कॅन त्यांच्या त्या काळात अवेलेबल केलेलं होतं. त्यांनी सिटी स्कॅनचा जे मॉनिटर असतं त्याचं डेस्कटॉप सॉफ्टवेअर आमच्या इथं दिलेलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा गव्हर्नमेंट सेटअपमध्ये तितक्या लवकर नाही मिळू शकत. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला अवेलेबल झालं. ब्रॉन्कोस्कोपी तिथंच मी शिकलेलो आणि तिथेच सरांनी तेव्हा एनकरेज केलं मला की तू प्रेझेंटेशन पण करू शकतो. मग त्या काळातच तेव्हा नॅपकॉन म्हणून कॉन्फरन्स 2008 साली लखनौला होते आणि त्या सरांनी की नाही तू कर, प्रयत्न कर, तुला जमेल. मग सरांच्याच एनकरेज, त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच्यातूनच माझा एक थेसिस टॉपिक होता तेव्हा, मिथॅकोलिन चॅलेंज टेस्ट, म्हणजे अस्थमा दम्याच्या संदर्भातली एक टेस्ट असते ती, आणि ती ॲडव्हान्स टेस्ट आहे, पुढचे प्रगतिशील टेस्ट आहे. तर त्या टेस्टवर माझा प्रबंध होता आणि मग त्यांनी म्हणे की याच याच्यावर तू करू शकतोस. मग मी त्याच्याच आधारित एक आपण तिथं पोस्टर प्रेझेंटेशन केलं होतं 2008 लखनौच्या नॅपकॉनमध्ये. आणि त्या पोस्टर प्रेझेंटेशनला त्यावेळी अस्थमा दम्याच्या सेक्शनमधलं फर्स्ट प्राईज मिळालं होतं.
0: अभिनंदन.
1: त्यानंतर त्याचाच पुढचा पुढे धागा पकडून 2009 कॅलिकट इथंच ब्रॉन्कोकॉन, म्हणजे हे जे श्वासमार्गाची दुर्बीण असते त्या संदर्भातली एक कॉन्फरन्स, स्वतंत्र कॉन्फरन्स असते ते राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स, तर त्यात एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती की व्हिडिओ प्रेझेंटेशन. त्यात हे दुर्बिणीचा तपास जे आपण पेशंटचे करतो त्यातली एखादी इंटरेस्टिंग केस जर असेल तर ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत प्रेझेंट करायची होती आणि त्याच्यावर तिथे संवाद एक्झामिनर आणि तुमचे संवाद होतो आणि त्यावरून ते हे करणार, रिझल्ट देणार होते, इव्हॅल्युएशन करणार होते. तर त्या ठिकाणी आपण एक आमच्या याच्यात VCD व्होकल कॉर्ड डिसफंक्शन म्हणून एक आजार असतो त्याच्या संदर्भातला एक सुंदरसा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेला होता आमच्याच पेशंटवरचा आणि तो तिथं आपण प्रेझेंट केला की बाबा हे असं असं असते, असं दिसतं, असं करायचं असतं. आणि तेव्हा देखील त्याच्या डिस्कशन वगैरे झालं आणि त्याने जे मार्क्स दिले त्याच्यातून मग त्याच्यात व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये फर्स्ट प्राईज आपल्याला तेव्हा मिळालेलं होतं 2009.
0: खूपच अभिमानाची गोष्ट आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. नेमकं VCD या आजाराचे लक्षणं काय असतात नेमके?
1: ॲक्च्युली VCD म्हणजे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन हा एक स्वरयंत्राच्या ठिकाणचा आजार आहे की त्या ठिकाणी स्वरयंत्र जे आहे ते पूर्णपणे मोकळे ओपन म्हणजे उघडे होऊ नाही शकत. नॉर्मली आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलताना स्वरयंत्राचे जे झडपं असतात त्या उघडला होत असतात आणि त्यामुळे वेगवेगळे स्वर आपले निघतात आणि त्या आता या आजारामध्ये काय होतं की युजली प्रामुख्याने फिमेल्समध्ये हा दिसतो की त्यामध्ये या ज्या पेशंट असतात ते थोडेसे इमोशनल टाईपचे असतात आणि त्या त्यांच्या मनात जी अँझायटी किंवा जी उत्सुकता किंवा भीती आणि हे ह्या भावनांचं सर्व संप्रेरण होऊन ते जेव्हा त्यांना अटॅक येतो याचा तेव्हा ते व्होकल कॉर्ड स्वरयंत्र पूर्णपणे असं ओपन नाही होत, अर्धपट ओपन होते आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा खोकला येतो किंवा एकदम दम चढतो जसं काही दम्यासारखं. तर बऱ्याच वेळा हे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन याचे पेशंट डायग्नोज न होता ते दमा म्हणून ट्रीट होत असतात. हा आणि हे त्या एक पर्टिक्युलर टायमाला तो त्रास होतो आणि त्यानंतर थोड्या वेळातच पेशंटला जसं इमोशनल तो स्पर्ट गेला तसं पेशंट हळूहळू शांत होतो, थोडा मेडिकेशनने सेटल होतो. तर बरेच वेळा हे डायग्नोसिस याचं कठीण पडतं कारण याचे लक्षणं पूर्ण दम्यासारखे येतात. तर त्या संदर्भातला हा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही केला होता. बऱ्याच रेअर केसेस असतात हे व्हिडिओ प्रेझेंटेशन साठी तशा वेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा काहीतरी नवीन हे असंच हे लागतं.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. 2011 सालापासून आपण सेवा करत आहात, तर कसा अनुभव असतो पेशंट ग्रामीण भागातले शहरी भागातले कसा फरक पडतो?
1: असं आहे की जसं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं परत एक वर्ष मी आमच्या जिथं मी MBBS केलं सायन हॉस्पिटल तिथे एक वर्ष परत सेवा दिली. तिथल्या सरांशी आमचे संबंध होते, त्या विचार की चल एक वर्ष तरी तुला शाळेला द्यायचं आहे, आपल्या हॉस्पिटलला द्यायचं आहे. मग 2010 पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर 1 वर्ष 11 मी तिथं केलं आणि त्यानंतर मग आपलं जे जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून आहे तिथं जळगाव शहरात मी आलो आणि तिथं 2011 पासून आम्ही सुरुवातीला 3 वर्ष मी एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गणपती हॉस्पिटलला काम केलं इंटेन्सिव्हिस्ट म्हणून, आणि त्यानंतर आता 14 पासून माझं स्वतःचं हॉस्पिटल आम्ही श्री गणेश हॉस्पिटल म्हणून केलेलं आहे, आणि तिथं रेस्पिरेटरी स्पेशालिटीचं आम्ही सर्वही करतो. समजा सर्दी, ॲलर्जी, दमा, खोकला, निमोनिया, नंतर कोविड, अलीकडच्या कोविडचं जेव्हा आपल्या इथं जळगावमध्ये सर्व पूर्ण जगभरच हाहाकार होता, तर तेव्हा जळगावमध्ये जे गव्हर्नमेंटने जळगाव जिल्ह्यासाठी जो टास्क फोर्स नेमला होता त्याचा देखील मी सदस्य होतो, आणि त्या काळात मग गव्हर्नमेंटला या संदर्भात मार्गदर्शन, शासकीय पातळीवर काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भात सल्ला मसलत, लोकल लेवलवर कसं हे करता येईल त्या संदर्भात ते सुद्धा कार्य आपण केले. आणि 2011 पासून जळगाव शहरामध्ये आपले श्वासासंदर्भात चालू आहे, त्या संदर्भात बऱ्याच वेळा आपण प्रबोधनपर लेक्चर्स झालेत वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा शिबिरांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या तालुक्याच्या लेवलवर, इव्हन खेडोपाडी जाऊन आम्ही शिबिर तेव्हा घेतलेले आहे. आणि त्या माध्यमातून जनजागृती करणं, लोकांच्या समस्या दूर करणं याबाबत एक ध्येय मनाशी ठेवून आपले ते प्रयत्न चालू असतात. त्यात कधीकधी न्यूजपेपरमधून आर्टिकल्स, मुलाखतद्वारे किंवा शिबिरांद्वारे लोक प्रबोधन आपण करत असतो.
0: सुंदर असं कार्य म्हणजे सामाजिक कार्यात सुद्धा तुमचा कुठे ना कुठे सहभाग असतो आणि त्यानिमित्ताने एक अवेअरनेस निर्माण केला जातो. खूपच छान असं कार्य आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. कोविड काळातला अनुभव कसा होता?
1: कोविड असा एक जागतिक महामारी याने जग बदलवलं. कोविडच्या आधीचं जग आणि कोविडच्या नंतरचं जग हा पूर्णपणे वेगळा फरक आहे. कधी असं वाटलं नव्हतं की इतकी काही महामारी येऊ शकते, इतकं काही लॉकडाऊन हा प्रकार कधी आपण ऐकला नव्हता की असं की सर्व बंद होतं, रस्त्यावर जाणं बंदी असते, हे फक्त कर्फ्यू मिलिटरीच्या काळात ते ऐकलेलं असायचं. पण असं जगभर हे होते की ट्रेन्स बंद होऊ शकतात ही कल्पना नाही. बरं, त्या काळातली जी कोविडचं आलं, सुरुवातीच्या काळात इतकी ते धास्तावलेले होते लोकच नाही तर इव्हन डॉक्टर आमच्या लेवलवर पण, की कारण नवीन आजार काय आहे त्याची ट्रीटमेंट त्याचा पूर्ण अंदाज नाही, आजाराचं स्वरूप काय आहे ते पूर्ण माहिती नाही. जसं जसं टाईम जात गेला थोडं थोडं माहिती होत गेली, पण ती महामारी इतक्या चपेट्याने याच्यात घेतली होती की तेव्हा की कुठेतरी की बरं करायला पाहिजे. इव्हन डॉक्टरांच्या मनात भीती होती, काही ठिकाणी हॉस्पिटल बंद केले गेले होते की कसं हे करायचं. पण मग तेव्हा आमची स्पेशालिटी रेस्पिरेटरी स्पेशालिटी, आणि त्या ह्याच्याने आजार रेस्पिरेटरी, कोविड आजार, श्वास

0: जसं जसं आजार चालू होते तर सिव्हिलमधले स्वतः डॉक्टर काही आजारी पडले, सिव्हिलमधले जे तज्ज्ञ होते ते सुद्धा स्वतः आजारी पडले. तेव्हा एक अंतर्मनाच्या जाणीवेने की जर ते आजारी पडले तर मग तिथं कोणीतरी स्पेशलिस्ट पाहिजे, म्हणून मी स्वतःहून तिथं 15 दिवस सेवा दिली होती कोविडच्या काळात श्वासाचे तज्ज्ञ म्हणून. जेव्हा तिथले डॉक्टर आजारी पडले तेव्हा आम्ही आमच्यातर्फे स्वतःहून की नाही बाबा 2 तास मी देईल आणि तिथं मार्गदर्शन करेन, तर ती एक मनात कुठेतरी जाणीव होती आणि कदाचित त्या जाणीव आणि त्याचाच चांगला परिणाम म्हणून म्हणा इतक्या 3 वर्ष आम्ही कोविडमध्ये काम केलं पण कधी आम्हाला त्याचा त्रास नाही झाला. हीच म्हणजे कुठेतरी एक आपण जर समजा देवाच्याला कुठं मानत असू तर की जो चांगलं काम करतो त्यांनी प्रोटेक्शन, कारण 24 तास आम्ही पेशंटमध्ये असायचो. तेव्हा मी जवळजवळ 5 हॉस्पिटलला सेवा देत होतो पण देवाच्या कृपेने सर्व सुरळीत पार पडलं.
1: ही एक जमेची बाजू म्हणायला हवं.
2: रेडिओ मन भाबर 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तर डॉक्टर आपल्या मते अस्थमा ॲलर्जी हे सारखे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये अजूनही बरेच काही गैरसमज आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि नेमकं त्या पेशंट्सना तुम्ही काय सांगू इच्छिता?
0: बघा, ॲलर्जी दमा हा सामान्य आजार आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो. त्यात भीती वाटण्यासारखं किंवा कमी वाटून घेण्यासारखं काही नाही. काही वेळा आता आमच्याकडे पेशंट येतात, एखाद्या लहान मुलाला वगैरे आजार असला त्याची आई वडील चिंतेत असतात की बाबा आत्तापासून दमा, याला तुम्ही पंप कसं, आत्तापासून कसं काय होणार. तर या ज्या मनातल्या भीती आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायला पाहिजे की या याच्यामध्ये की हा आजार इतका चांगला आजार आहे की तो पूर्णपणे व्यवस्थित कंट्रोल करता येतो, कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि बऱ्याचशा याच्यात त्याचे पूर्ण सिम्टम फ्री बराचसा काळ तुमचा जाऊ शकतो. मी नेहमी पेशंटला उदाहरण देतो की तुम्हाला दमा असला, बरेच आजार असे आहेत की जे क्रॉनिक किंवा लांब वर्षानुवर्षे चालणारे आहेत, जसं तुमचा डायबिटीज झाला, BP झाला, बरेच आजार असे आहेत आणि त्या आजारांमध्ये तुम्हाला नेहमीसाठी औषधं तर घ्यावीच लागतात पण औषध घेऊन देखील आजार वर्षानुवर्ष पुढं पुढं थोडा थोडा सरकतच राहतो. डायबिटीज झालं की 8-10 वर्षांनी तुम्हाला कार्डियाक कॉम्प्लिकेशन, पॅरालिसिस, बाकी या गोष्टी येतातच. त्या मनाने दमानी हा आजार असा आहे की तो तुम्ही पूर्णपणे कंट्रोल ठेवता येतो खूप छान प्रकारे. बरेचसे पेशंट तर म्हणजे लक्षणविरहित बऱ्याच काळासाठी राहू शकतात, फक्त त्यांना एक काही काळजी त्याच्या विशेष घ्यायच्या असतात. ठीक आहे. दुसरी ॲलर्जी दम्याच्या बाबत लोकांच्या मनात पंपाच्याविषयी तोंडावाटे, श्वासावाटे घ्यायचे पंप, ते म्हणतात पंप घेतला म्हणजे मी काय इतका म्हातारा झालो का, मला इतका
1: आणि त्या याच्यात
0: एक्झॅक्टली. आणि त्यामुळे त्यात आम्ही पाहतो की बऱ्याच जणांना आजार इतका होऊन जातो की फुफ्फुसाची कॅपॅसिटी निम्म्यावर येऊन जातो तरीसुद्धा ते पंप घ्यायचा नाही म्हणून औषधं घ्यायचे टाळतात. आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो, आजार पुढच्या टप्प्यात निघून जातो आणि मग त्यावेळेस त्यांना औषधं देऊन देखील रिझल्ट पूर्ण मिळू शकत नाही. मग तर केव्हाही आमच्याकडे पेशंट आला की आम्ही त्याचं प्रबोधन हे केव्हाही प्रामुख्याने हे करतो की औषधांची गरज काय, गरज आहे का, आहे तर किती प्रमाणात, कोणते औषधं घ्यायला पाहिजे, कसे घ्यायला पाहिजे. या संदर्भातच एक मी सांगतो की लोकांच्या प्रबोधनासाठी आम्ही एक यूट्यूब चॅनल पण आहे आमचं स्वतःचं, ब्रीथ बेटर टुडे म्हणून आपलं एक यूट्यूब चॅनल आहे की जिथं पेशंटचे हे जे पेशंट आम्हाला शंका विचारत असतात, प्रश्न विचारत असतात, तर बऱ्याच वेळा काय होतं क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटच्या त्याच त्याच प्रश्नांना उत्तरं देणं तितका वेळही नसतो किंवा पेशंट एका वेळेस विचारूही शकत नाही, विसरून जातात. मग आम्ही काय केलं की जे आम्हाला पेशंट प्रश्न विचारतो त्याचाच एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवायचो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला टाकलेले की जेणेकरून पेशंट, हा समजा एखादा पेशंट पहिल्यांदा आला त्यांना दम्याचं आपण डायग्नोस केलं, त्यांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या की जेणेकरून त्यांच्या मनातल्या असलेल्या शंकांची उत्तरं त्यात त्यांना मिळून जातात. तर एक लोकप्रबोधनाचा एक छानसं कार्य आणि परत त्या व्यतिरिक्त औषधांविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंका, पंप कसा घ्यायचा, का घ्यायचा, फायदे काय, सर्व आपण त्यात निराकरण करतो. या व्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे, उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे ह्या ज्या काही सामान्य गोष्टी आहेत पण त्या पाळल्या तर त्यांचा त्रास कमी करायला मदत होतो, अशा बऱ्याचशा गोष्टींविषयी व्हिडिओ आपण त्यात टाकलेले आहेत आणि लोकप्रबोधनाचं कार्य पण त्यातून आपल्याला करता येतं. तर डॉक्टरचं काम फक्त औषधं लिहिणं असं नाही तर पेशंटच्या शंका आम्ही निराकरण करून औषधांसंबंधी त्यांना व्यवस्थित माहिती देणं, ते कसं घ्यायचं यांची माहिती, आणि इन जनरल जेव्हा मनातल्या या भीती निघतात तेव्हा खरोखर पेशंट मग औषधं पण व्यवस्थित घ्यायला लागतो आणि रिझल्ट पण चांगला.
1: बरोबर.
2: रेडिओ मन भाबर 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: बऱ्याच लोकांमध्ये समज आहे की या औषधीमुळे साईड इफेक्ट्स खूप होतात आणि मग पुढे भविष्यात तो मुलगा, सपोज एखाद्या मुलाला बालदमा असला तर भविष्यात त्याला त्याचे साईड इफेक्ट्स जाणवतील, असं काही आहे का?
0: पूर्वीच्या काळात जे औषधं असायचे ते औषध तितके फाईन नसायचे.

0: घ्यायचे त्याच्या साईड इफेक्ट होते. पण आता चांगल्या चांगल्या प्रकारची औषधं येतात, त्याचे साईड इफेक्ट अत्यंत नगण्य किंवा नाही म्हणण्यासारखे आहेत. आणि लॉंग टर्ममध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा डॉक्टरांच्या देखरेखीत औषधं घेतात तेव्हा प्रॉब्लेम नाही होत. काय होतं, लोक अर्धवट गोष्ट घेतात की एखादं औषध केव्हा 5 दिवसासाठी दिलं, तेच औषध पेशंट विदाऊट प्रिस्क्रिप्शन महिन्यानुमहिने आणि वर्षानुवर्षे घेत राहतो. हां, मग हे औषध कोणतेही असतात ते स्वतः डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि पाहिजे त्या डोसमध्ये घेतले तर तसे साईड इफेक्ट नाही होत.
1: अच्छा.
0: तेव्हा केव्हाही माझं पेशंटला सांगणं असतं की डॉक्टरांनी जेव्हा प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिलं आहे तेव्हा किती दिवसासाठी ते व्हॅलिड आहे तेवढ्याच दिवस ते वापरा, त्या उपर ओव्हर द काउंटर किंवा वरचे वर औषधं घेऊ नका. कारण त्या औषधांचे ते वापरायचं कसं हे शिकण्यासाठी आम्हाला 3-3, 5-5 वर्ष कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये घालावे लागतात. हां, ते वरच्यावर असे घ्यायला नको. ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध आणि अनियमित काळासाठी घेऊ नये, डॉक्टरांच्या मॉनिटरिंग खाली घ्या. ते औषधं सेफ आहेत. नंतर की लहानपणापासून औषध घेतो मग त्याची किडनी खराब होईल का, लिव्हर खराब होईल का, नाही तर आता युजली ॲलर्जी दमामध्ये नॉर्मल याच्यात आम्ही ओरल स्टिरॉइड म्हणजे जे ज्या औषधांनी तुम्हाला थाक वाटतो ते प्रॅक्टिकली नाही वापरत. फारच रेअर केसमध्ये की जेव्हा खूपच जास्त आजार आहे फार जास्त लेवलचा की तेव्हा त्या काळात एक तात्पुरत्या 2-5 दिवसासाठी लागू शकतात. पण अन्यथा नॉर्मली आता स्टिरॉइडचा वापर नाही. हां, होतं कसं की हे पेशंट गावच्या लेवलवर किंवा छोट्या डॉक्टरांकडे जातात आणि नाही तुम्हीच द्या मग त्या याच्या स्वस्तातलं औषध स्वस्ताप्रमाणेच असतं तर त्यामुळे मग काही साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतात. पण प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट स्पेशलिस्टच्या अंडर घेतली तर ती अडचण नाही आहे.
1: छानच माहिती आमच्या श्रोत्यांना या संवादातून मिळतेच आहे. सर, शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही भूमिका निभावता, एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये काम सुद्धा करतात, तर ती भूमिका किती महत्वपूर्ण वाटते?
0: एक मी स्वतः शिकत असताना एक पॅशन तेव्हा सुद्धा मनात होतं आणि की जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना द्यावं. एक जे आपल्याकडे म्हणतात की अन्नदान, धनदान, भूमिदान, तर त्यामध्येच एक महत्त्वाचं दान म्हणजे ज्ञानदान हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि एज्युकेशन मस्ट गो ऑन, शिक्षण हे चालू राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा नादान असतात तुम्ही शिकतात, तुम्ही मेहनतीने पुढे जातात, नंतर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमधून नवीन काहीतरी शोधून काढतात. जसं आता नॅपकॉनच्या याच्यात आम्ही पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्यात त्या आपण कळतं आणि आपल्याला ज्या कळलं आहे ते जगाला सांगा. सेम गोष्ट जसं तुम्ही शिकले आहेत तर आता पुढची एक पिढी आहे की जे आता बडिंग डॉक्टर्स आहेत ते शिकतायत, मग त्यांना आपण मार्गदर्शन करायचं, आपल्याला जे मिळालं ते पुढे द्यायचं आणि आणखी आपण काय नवीन शिकलो ते त्यांना दिलं, म्हणजे पुढची एक आणखी त्यांना त्या उपर आणखी पुढची पायरी काहीतरी करता येईल, नवीन डेव्हलपमेंट त्याच्यात होईल. तर त्याचाच एक भाग म्हणून मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजला आहे, गोदावरी मेडिकल कॉलेजला, मी उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला तिथं मी आहे आणि तिथं देखील आपल्या PG स्टुडंटला ज्ञानदानाचं काम आम्ही करत असतो.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मग या निमित्ताने आपच्या युथला काय सांगाल जे या क्षेत्रात येऊ इच्छितात मेडिकल क्षेत्रामध्ये?
0: असं आहे मॅडम की तुम्ही क्षेत्र कोणतंही निवडा, तुम्ही मेडिकल निवडा, इंजिनिअरिंग निवडा, तेच क्षेत्र निवडा ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. एक नुसतं पोट भरायचं म्हणून रोजगारासाठी म्हणून तुम्ही कोणतं क्षेत्र निवडू नका. ज्यात तुम्हाला आवड आहे असं क्षेत्र तुम्ही निवडा आणि तसं निवडत असताना ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने निवडलंय म्हणून त्यात पूर्ण स्वतःला झोकून द्या.
1: हे अगदी फार महत्वाचं,
0: कारण बघा टॉपर्सला कुठंच अडचण नाही आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला कुठंच अडचण येत नाही. हां, तुम्ही धक्का गाडी असाल तर मग अडचणीच्या गोष्टी आहे. म्हणून केव्हाही तुम्हाला आवडेल त्याच क्षेत्रात जा आणि त्या याच्यात एक्सिलन्ससाठी प्रयत्न करा, चांगल्यात चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. आणि ते करत असताना मनात कुठंतरी जाणीव ठेवा की या समाजात तुम्ही कुठं देणं लागतात.
1: अगदी बरोबर.
0: आणि त्या याच्याने आपला व्यवसाय करताना, आपला रोजगार मिळवत असताना जे काय इतर लोकांना सहाय्य करता येते किंवा मार्गदर्शन करता येते ते करत राहायचं.
1: खूपच छान. म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्यात आपलं बेस्ट देणं खूप महत्वाचं असतं आणि त्या ध्येयाप्रती आपण प्रामाणिक असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. अनेक सन्मान तुमच्या नावी आहेत, अनेक पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालेला आहात आणि नुकताच तुम्हाला खानदेशरत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे, त्याबद्दल सांगा ना.
0: मला तर एकच कळतं मॅडम, आपल्याला जे काम आपण निवडलं आहे त्या याच्यात तुम्ही व्यवस्थित करा, चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि ते काम करत असताना अंतर्मनात त्या देवाला समोर ठेवून काम करा. तुमचे कामं व्यवस्थित होतात आणि त्या तुमच्या कार्याची ओळख समाज हा घेत असतो, ती नोंद होत असते आणि कुठेतरी मग त्या नोंदीतून म्हणा लोकांना माहिती होतं, ते स्वतःहून विचारतात किंवा मग काही संस्था असतात की त्या अशा यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही पुरस्कार घोषित करतात.
1: बरोबर. तर मला असं वाटतं, मी ऐकलं एका ठिकाणी की सन्मानापेक्षा सन्मान करणारा हा महत्त्वाचा असतो, कारण त्याने आपल्यातलं काही गुण उत्तरदायित्व जे आहे ते हेरलेलं असतं आणि त्याची कुठेतरी नोंद त्यांच्याकडे असते, त्यानिमित्ताने ते आपल्याला सन्मानित करत असतात आणि ते एक आणखी मोठं कार्य करण्याची प्रेरणा त्यातून सुद्धा आपल्याला मिळत असते असं आपण म्हणू शकतो. तर खूपच छान डॉक्टर, तुमच्या संवादातून बरीच माहिती आम्हाला मिळते आहे. पण यानंतर तुमचे भावी प्रोजेक्ट्स, त्याबद्दल सांगा ना, पुढचे प्रोजेक्ट्स तुमचे काय असणार या क्षेत्रात?
0: माझं श्वासाच्या आजारासंदर्भात स्पेशलायझेशन आहे आणि त्या याच्यात नवनवीन गोष्टी ज्या येतात, ज्या जगात अवेलेबल होतात, त्या त्वरित आपल्या शहरात अवेलेबल करणं, मिळवून देणं, उपलब्ध करणं हे आमचा प्रयत्न असतो. त्या याच्यानेच काही नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या टेस्ट येतात त्या आम्ही अवेलेबल करतो आणि यातच आणखी पुढं कसं डेव्हलपमेंट करता येईल, लोकांचे त्रास आणखी कसे कमी करता येईल, आजार कसे बरे करता येईल कमी त्रासामध्ये, कमी औषधामध्ये, तसा आमचा प्रयत्न असतो. त्या याच्याने काही रिसर्च प्रोजेक्ट्स पण आपण करत असतो. त्या संदर्भातलाच एक रिसर्च पेपर पुढे येणाऱ्या नॅपकॉनमध्ये आम्ही प्रेझेंट करणार आहोत. तर हे एज्युकेशन डेव्हलपमेंट हे चालू ठेवायचं आहे आणि त्यात पेशंटचे त्रास आपल्याला कसे कमी करता येतो, त्यात जागतिक स्तरावर आपल्याला आणखी किती चांगल्या प्रकारे काम करता येते ते पाहायचं, हाच आमचं ध्येय.
1: खूपच सुंदर सर. खरंच आजचा संवाद अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असा, हृदयाला स्पर्शून जाणारा असा सुद्धा होता. आपण केवळ डॉक्टर नाही आहात तर समाजासाठी कार्य करणारे एक योद्धा आहात. आपल्या सेवेला सलाम आणि आपल्या पुढच्या कार्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. रेडिओ मनभवनच्या टीमकडनं आपल्या भावी कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
0: धन्यवाद.